नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. 229° नो मीटर्स अर्थात मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्झवर आणि एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौरतिथी 20, वैशाख शक 1948 अर्थात 10 मे 2026. आकाशवाणी आपली आहे खास, साजरा करतो आहोत 90 वर्षांचा सहवास. श्रोतेहो, आजच्या आमच्या प्रथम प्रसारण सभेत सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत. श्रोतेहो, सकाळचे 5:56 झाली आहेत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीने. ऐकूया राग जोगिया.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग जोगिया आपण ऐकलात. आकाशवाणी परभणी केंद्र आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान आनंद घ्या या वाद्यसंगीताचा.

ता किंवा इगो म्हणा, मनुष्याचा फार मोठा शत्रू. पोथी पुराणात अनेक उदाहरणे आहेत अहंभावामुळे नाश झालेल्यांची. रावण खूप श्रेष्ठ भक्त होता, ज्ञानी होता, पण अहंभावाने दानव झाला. तसेच भस्मासूर, कौरव, कंस यांनाही अहंभाव होता असे अनेक दाखले आहेत. अहंभावामुळे मनुष्य फक्त मी भोवतीच फिरतो, दुसऱ्याला कमी लेखतो. त्याच्या बोलण्यातून अहंभावाचा दर्प येतो. दुसऱ्याची फिकीर न करता कसेही बोलणे, दुसऱ्याचा अपमान करणे, यामुळे त्या व्यक्तीपासून माणसे दुरावली जातात आणि शेवटी अशा मनुष्यांपासून लोक दूर राहतात. मग शेवटी अहंभावी मनुष्य एकटा पडतो. अहंभावामुळे माणसाची बुद्धी कुंठित होते, चांगले वाईटांची विचार करण्याची शक्ती कमी होते, त्याला स्वतःची चूक दिसत नाही आणि दुसऱ्यातील चांगले गुणही दिसत नाहीत. संत तुकाराम महाराज म्हणतात, महापुरे झाडे जाती तेथे लवाळी वाचती. महापूर आल्यावर ताटलेली झाडे कोलमडून पडतात आणि लवाळी महापूर आल्यावर वाकतात, झुकतात आणि पुन्हा महापूर ओसरल्यावर ताठ मानेनं उभी राहतात. अगदी तसंच अहंभावाने ताटलेली माणसे एकटी पडल्यामुळे संकटात कोलमडून पडतात. तेव्हा त्यांच्या स्वभावामुळे इतर लोकही त्यांच्या मदतीला येत नाहीत. अहंभाव हा रागाचा जनक आहे. ती एक भावना आहे जी समाजामध्ये नकारात्मक दृष्टिकोन आणि अराजकता माजवत असते. अहंभावामुळे राग आणि तणाव निर्माण होऊन त्यापासून व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. एकमेकांमध्ये भांडणे, द्वेष आणि हिंसाचार निर्माण होतो. ताणतणाव वाढतो. हुकुमशाही पद्धतीचे वागणे वाढते. श्रोते हो, समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकातील एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे, तुटे वाद संवाद तेथे करावा, विवेके अहंभाव हा पालटावा, जनी बोलण्यासारखे आचरावे, क्रिया पालटे भक्तिपंथेची जावे. समर्थ रामदास स्वामी या श्लोकात असे सांगतात की जिथे वादविवाद संपवून संवाद साधता येईल तिथेच संवाद साधावा, विवेकाने आपला अहंभाव टाकून द्यावा, लोकांशी बोलल्याप्रमाणे वागावे, आचरण बदलून भक्तीच्या मार्गाने जावे. थोडक्यात, मी आणि माझं हा भाव काढून विचारी माणसाप्रमाणे आचरण करावे, म्हणजेच खऱ्या अर्थाने अहंभाव बदलणे होय. प्रत्येक व्यक्तीमध्ये अहंभाव असतोच. अहंभावामुळे इतरांना दुखावले जाऊन स्वतःचे आणि समोरच्याचे जीवन व्यथित होते, दुःखमय होते आणि काही वेळा उद्ध्वस्तही होते. अहंभाव सहजासहजी जात नाही, त्यासाठी पुष्कळ कष्ट घ्यावे लागतात. अहंभाव अल्प करण्यासाठी मन मोकळेपणाने बोलणे हे अत्यंत लाभदायक ठरते. वाद करून, भांडून किंवा गाराणे करून प्रश्न सुटत नाहीत. शांतपणे आणि संयमाने प्रश्न हाताळणे हा अहंभावावर मात करण्याचा एक मार्ग आहे. तसेच समोरची व्यक्ती काही सांगत आहे तेव्हा तिचे बोलणे पूर्णपणे ऐकणे, हे मनापासून स्वीकारणे, त्याविषयी विचारून घेणे आणि त्याप्रमाणे कृती करणे, या चतुर्सूत्रीचे पालन केले तरी माणसाच्या मनामध्ये असणारा अहंभावाचा दृढ संस्कार हळूहळू अल्प होईल. नम्रता, समजूतदारपणा आणि इतरांचा आदर ठेवला तर अहंभाव हळूहळू कमी होतो. अहंभाव महिला किंवा पुरुष यांच्यात जास्त कमी असा ठरलेला नसतो. तो स्वभाव, संस्कार, अनुभव आणि परिस्थिती यावर जास्त अवलंबून असतो. मर्यादित अहंभाव चांगला पण जास्त अहंभाव वाईट असतो. नम्रता आणि समजूतदारपणा ठेवला तर अहंभाव नियंत्रणात राहतो. धन्यवाद.

नमस्कार परभणी अंतर्गत विचार शलाका यात अहंभाव याविषयी सीमा धुमाळ यांचे विचार आपण जाणून घेतलेत. श्रोतेहो, पहाटेच्या या प्रसन्न वातावरणात भक्ती गाण्यांची जर जोड मिळाली तर ही प्रभात मंगलमय होऊन जाईल. तेव्हा चला मंगल प्रभात या कार्यक्रमाला सुरुवात करू आणि ऐकूयात भक्तिगीतं.

सुधीर फडके यांनी गायलेलं हे भक्तिगीत होतं जगदीश खेबुडकर यांचं, तर संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. आपण आनंद घेत आहात मंगल प्रभात या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

श्रोतेहो, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत कान्हो पात्रा यांच्या लेखणीतून साकारलेलं होतं, तर संगीत होतं आनंदघन. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्र, सहवास 90 वर्षांचा.

प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरामध्ये दत्ता पाटील यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया बुद्धगीत.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेलं हे गीत होतं रामोरे यांचं, तर संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोते हो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात देशभक्तीपर गीत.

देशभक्तीपर गीत समूह स्वरात श्रोते हो आपण ऐकलत मंगल प्रभात या कार्यक्रमात सरते शेवटी ऐकूया हिंदी भक्ती गीत.

0: श्रोते हो, श्रुती सडोलीकर काटकर यांनी गायलेले हे गीत होतंच संत मीराबाई यांचं. आणि या गाण्याबरोबरच मंगल प्रभात हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी एक जाहिरात.
1: अरे दादा, आपला पिंट्या सैनिक अधिकारी व्हायचंय म्हणतोय बघ.
2: मग अडचण कुठ आहे?
1: अरे त्यासाठी काय करावं?
2: ते फार सोपंय बघ. सैनिक स्कूल आणि नवोदय शाळेसाठी सर्वांना माहीत असणारं नाव म्हणजे दत्त दिगंबर गुरुकुल, दत्तनगर, कारेगारोड, परभणी. अग, इथं 3री 4थी 5वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच आहे म्हण.
1: अरे हे तर अगदी सोपंय बघ. सरांना फोन लाव बरं.
2: त्यांचा नंबर आहे 95 27 91 38 11.
0: कृषीवाणी यात जमिनीची नांगरणी याविषयी माहिती देत आहेत डॉक्टर UN आळसे.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. जमिनीची मशागत करत असताना नांगरणी, मोगडणी, पाळी घालणे आणि स्वच्छता या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये अंतर्भाव करतो. तर नांगरणी आपण करत असताना पूर्वीचं पीक निघाल्यानंतर लगेचच नांगरणी करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की कापूस पीक निघाल्याबरोबर आपण जर कापसाची पराठी काढून कापसाच्या पराठी कुट्टी यंत्रानं त्याची कुट्टी करून जमिनीमध्ये जर आपण गाडली नांगरणीच्या सहाय्यानं तर म्हणजे त्याचा जमिनीमध्ये खत तयार होण्यासाठी पण उपयोग होतो आणि नांगरणी केल्यामुळं ते माती आड पण होण्यासाठी त्याचं मदत होती. तसंच इतर जे रबीचे पिकं आहेत आपले ते पिकंसुद्धा निघाल्याबरोबर आपण जर नांगरणी केली तर त्या नांगरणीचा उपयोग जमिनीचा तवा फोडण्यासाठी होत आहे. तसंच जमिनी

0: मध्ये पाणी मुरण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. आणि जमिनीमध्ये जे अवशेष आहेत किडींचे, रोगांचे, तर हे अवशेष पृष्ठभागावर येऊन अवशेष नष्ट होतात. त्याच्यामुळं नांगरणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण म्हणतो की बा भारी जमिनीमध्ये 3 वर्षानंतर एकदा नांगरणी केली तरी चालते, परंतु हलक्या आणि मध्यम जमिनीमध्ये आपण दरवर्षी जर नांगरणी केली तर तणांचा बंदोबस्त, कीड आणि रोगांचा नाश करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. नांगरणी करत असताना आपण उताराला आडवी नांगरट केली पाहिजे, जेणेकरून सुरुवातीला जो पाऊस पडतो तो पाऊस जमिनीमध्ये पूर्णपणे मुरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्यानंतर मोगडणी केली पाहिजे. मोगडणी केल्यामुळं जमिनीमध्ये जे तणांचे अवशेष आहेत, मुळं आहेत, तर ते वर येऊन पुन्हा वेचून आपल्याला ते नष्ट करता येतात. आणि त्याचबरोबर जे पाऊस पडलेला आहे तर ते पाऊस पूर्ण जमिनीमध्ये मुरण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि मग त्याच्यानंतर आपण उन्हाळपाळी ज्याला म्हणतो, तर ह्या पाळ्या पाऊस पडल्यानंतर आपण टाकल्या पाहिजे. जमीन तापण्यासाठी व कीड रोगांचे अवशेष नष्ट करण्यासाठी ह्या पाळ्या घालणं अत्यंत आवश्यक आहे. बरेचसे शेतकरी मोगडा मारून रोटावेटर मारतात, परंतु रोटावेटर केल्यामुळं जमीन कॉम्पॅक्ट होण्याची, म्हणजे घट्ट होण्याची शक्यता असते, ते आणि मग पडलेला सुरुवातीचा पाऊस वाहून जातो. त्याच्यामुळं रोटावेटर शक्यतो करू नये, किंवा रोटावेटर आपल्याला आवश्यकच असेल करायचं तर मग त्याच्यानंतर आपण एक मोगड पाळी केली पाहिजे, जेणेकरून जमीन भुसभुशीत राहण्यासाठी मदत होईल. आणि जो घट्ट झालेला वरचा जमिनीचा भाग आहे तो फोडण्यासाठी पण मदत होईल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग जे राहत आहे ते स्वच्छता. आता रोटावेटरमुळं बरेचशा शेतकऱ्यांना स्वच्छता करण्याची आवश्यकता नाही, आणि तो चांगलाही भाग आहे. परंतु जिथं समजा मागच्या ज्वारीचे धसकट आहेत किंवा इतर पिकांचे अवशेष आहेत, ते गोळा करून एका खताच्या खड्ड्यामध्ये जर टाकले तर त्याचा आपल्याला कंपोस्ट करण्यासाठी पण उपयोग होईल, आणि ते धसकट पण आपल्याला गोळा करतील. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं एक धसकट गोळा करण्याचं यंत्र तयार केलेलं आहे. हे यंत्र साधारणतः 4 ते 5 स्त्री मजुराचं काम करते, म्हणजे एका दिवसाला साधारणतः 2.5 एकर धसकट गोळा करण्याचं काम या यंत्रामुळं होतं आहे. तसंच गुलाबी बोंडअळीचं व्यवस्थापन करण्यासाठी कपाशीचे जमिनीवरील अवशेष नष्ट करून टाकावेत. त्याचबरोबर शक्य जर असेल तर फेरोमेन ट्रॅप्स लावावेत, जेणेकरून नर पतंग त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होऊन या किडीचा बऱ्यापैकी आपल्याला बंदोबस्त करता येईल. तसंच शेणखत टाकून शेवटच्या पाळीच्या वेळेला आपण पाळी घालून ते मातीआड केलं पाहिजे. आणि या नांगरटीमुळं हुमणीचे भुंगे पण नष्ट करण्यासाठी मदत होती. म्हणून पेरणीपूर्वीची जी मशागत आहे त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व पीक आणि पीक पद्धतीमध्ये आहे. धन्यवाद.
1: कृषीवाणी या अंतर्गत जमिनीची नांगरणी याविषयी डॉक्टर UN आळसे यांनी दिलेली माहिती श्रोतेहो आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, तर संस्कृत बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार.
2: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या का येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात. त्या कारणांमध्ये आपण B12 कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे.
3: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासनं, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासनं, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासनं चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळं सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्पटम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे.

0: तर हे सर्व सिमटम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली बी ट्वेल्वची जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायला दोन्ही एकासोबतच चालू होत्या. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते तर विटॅमिन बी ट्वेल्व डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायला एकासोबतच चालू होत्या. सेकंडली कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीविटामिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलॉसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्पटम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
1: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइड मध्ये काय असतं नेमकं?
0: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचं टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर ते याच्यामुळे पण नर्व्स अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
1: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं, याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या असं काही असतं?
0: हो, आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरलेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरलेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीविटामिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं पण कम्प्लिटली जात नाही, ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लाँग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं, युजली फिमेल्समध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर ॲबनॉर्मल पोझिशनमध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मिडियन नर्व इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगरमध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्समध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
1: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शहा आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते. हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत.
1: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर

0: हार्वेस्टिंगसाठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल, तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्त्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्ट्रेशन सिस्टीम बसविणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे. अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
1: सर, याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
0: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते, तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
1: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुनःप्रसारित करण्यात येईल. यानंतर ठीक 6:55 संस्कृत समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आज सकाळी 7:10 प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित केलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

7:50 शल्य ही कथा आपण ऐकू शकाल कथामृत या कार्यक्रमात. कथालेखन साहित्यिका सरोज देशपांडे यांचं, तर कथा कथन करतील सुमेधा कुलकर्णी. श्रोतेहो, सकाळी 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, आता आमचे सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकता FM बँडच्या 102 MHz सुद्धा. तेव्हा मोबाईलवर अगदी तुम्ही 102 MHz आमचे कार्यक्रम ऐकू शकता. 9:10 लखलख चंदेरी या कार्यक्रमाचा आनंद आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून अवश्य घेऊ शकता. 9:35 आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून उर्दू कार्यक्रम प्रसारित केला जाईल, तो आम्ही सहक्षेपित करू. 10:10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रसारित केला जाईल. 10:05 मिश्र संगीत. 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात बेटा या चित्रपटातील गाणी आज आपण ऐकू शकाल. समीर देव कोहली दिलीप या गीतकारांची गीतं, तर आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी आपण ऐकू शकाल 10:15 एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमात. 10:30 आपल्या सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करू. 11:05 युवा कट्टा, यात श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथील युवक युवतींशी सुमेधा कुलकर्णी आणि शीतल निमजे यांनी साधलेल्या संवादाचा भाग 4 आपण ऐकू शकाल.

0: नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हिताय, बहुजन सुखाय, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती, आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
1: यू ही

0: श्रोते हो, 11:35 आणि बाल दोस्तांसाठीचा खास कार्यक्रम बालमंडळ आम्ही प्रसारित करू. यात ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन अपर्णा पारवेकर यांचं. 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर प्रसारित होणारे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून अर्थात अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आमचे सर्व कार्यक्रम आता आपण ऐकू शकता FM बँडच्या 102 MHz सुद्धा. तेव्हा आनंद घ्या आकाशवाणी परभणी केंद्राच्या छानशा प्रसारणाचा. रूपरेषा आपण ऐकलीत.
1: श्रोते हो, सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
0: यानंतर ठीक 7:10

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. देशाचे पुढील CDS संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. तामिळनाडूत जोसेफ विजय आज शपथ घेणार. केरळमध्ये काँग्रेसचा अद्याप निर्णय नाही. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 जाहीर. राज्यातल्या 3 पंचायतींचा गौरव. 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक जाहीर. आणि निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकावर कारवाईची शिवसेनेची मागणी. MIM कडून मात्र पाठराखण. आता सविस्तर बातम्या. देशाचे पुढील CDS संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ येत्या 30 मे रोजी पूर्ण होत आहे. याच दिवशी जनरल NS राजासुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांची काल शपथ घेतली. कोलकाता इथं राज्य

0: राज्यपाल आर एन रवी यांनी त्यांना राज्याचे नववे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार यांची या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लक्षणीय ठरली. दरम्यान तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे नेते जोसेफ विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. विजय यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र काल राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे सादर केलं. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करत येत्या 13 मे पर्यंत विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. चेन्नईत आज सकाळी 10 वाजता हा शपथ ग्रहण सोहळा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून एन रंगासामी यांना नियुक्त केलं आहे. नायब राज्यपाल कैलास नाथन यांनी रंगासामी यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं. येत्या 13 मे रोजी रंगासामी पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून 5व्यांदा शपथ घेतील. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्याच्या संदर्भात काँग्रेस पक्षाचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं आहे. देशात अल्पसंख्याक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. ते काल मुंबईत बोलत होते. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले,
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग हैं, बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा है, ये जानबूझकर के बोला जाता है जो कि सच्चाई नहीं. भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है.
0: पारसी समाजानं राष्ट्रकार्यात दिलेल्या योगदानाचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख करत पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल चिंता सुद्धा व्यक्त केली. केंद्र सरकारनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 घोषणा केली आहे. यात देशभरातून निवडलेल्या 42 पंचायतींना हे पुरस्कार दिले जाणार आहेत. या पुरस्कारांमध्ये कर्नाटक 6 पुरस्कारांसह पहिल्या तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी 5 पुरस्कारांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. राज्यात भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. येत्या 3 जून रोजी नवी दिल्ली इथं हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत. विकसित भारतासाठी शेतकरीही विकसित व्हायला हवा यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारतर्फे सौर कृषीपंपांसह विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. या योजनांच्या लाभार्थ्यांनी इतर शेतकऱ्यांनाही सौरपंपांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करावं असं आवाहन केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव संतोष कुमार सारंगी यांनी केलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं पीएम कुसुम बी आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधत होते. राज्याचे नवीन आणि नवीनीकरणीय ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्यासह महावितरणचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली दर्जेदार फळं आणि भाजीपाल्यात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिला आहे. फळं कृत्रिमरित्या पिकवण्यासाठी आणि आकर्षक भासवण्यासाठी घातक रसायनांचा वापर होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. बाजार समित्यांनी अशा प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात असे निर्देशही रावल यांनी दिले. दरम्यान राज्यातील काही भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याशिवाय शेतमाल खरेदी विक्री करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाईचा इशाराही रावल यांनी दिला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.

0: राज्यात इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतल्या पहिल्या नियमित फेरीचं वेळापत्रक राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं जाहीर केलं आहे. या फेरीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी, भाग एक मधील दुरुस्ती तसंच भाग दोन भरण्याची प्रक्रिया ही येत्या 21 आणि 22 मे रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांना किमान 1 आणि कमाल 10 कनिष्ठ महाविद्यालयांना पसंतीक्रम द्यायचा आहे. येत्या 26 मे रोजी प्रवेश वाटप यादी जाहीर होईल. 26 ते 28 मे दरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून कागदपत्र पडताळणी तसंच शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असणार आहे. निदाखाण प्रकरणावरून MIM नगरसेवकावर कारवाई करण्याची मागणी करत शिवसेनेच्या शिष्टमंडळानं काल छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयात जाऊन निवेदन दिलं. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना हे निवेदन देण्यात आलं. TCS प्रकरणातील आरोपी निदाखाणला आश्रय दिल्याचा आरोप MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान MIM पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषद घेतली. निदा खान तसंच मतीन पटेल यांच्यावरचे आरोप सिद्ध झालेले नसून न्यायालय त्यांना दोषी ठरवत नाहीत तोवर आपण त्यांच्या पाठीशी असल्याचं ओवेसी यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी जालना इथं काल विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनाला घेराव घालत त्यावर सुपाऱ्या आणि काळं तेल फेकलं. जालन्याच्या छत्रपती संभाजीनगर रस्ता चौफुलीच्या ठिकाणी ही घटना घडली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं उत्सव समितीतर्फे काल सकाळी शहरात भव्य दुचाकी फेरी काढण्यात आली. बहुजन आणि इतर मागास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या फेरीचं उद्घाटन करण्यात आलं. सिडको इथल्या कॅनॉट उद्यानात महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राजपूत समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. भारताच्या साहिल जाधव यानं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात पुरुष कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक जिंकलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे त्याचं पहिलंच वैयक्तिक पदक आहे. कांस्यपदकासाठीच्या लढतीत साहिल यानं डेन्मार्कच्या मार्टिन याच्याविरोधात 147 विरुद्ध 144 अशा फरकानं विजय मिळवला. या स्पर्धेतलं हे भारताचं पहिलंच पदक आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्स संघावर 77 धावांनी विजय मिळवला. या स्पर्धेत आज 2 सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 चेन्नई इथं चेन्नई सुपर किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होईल तर दुसरा सामना सायंकाळी 7:30 रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात छत्तीसगडमध्ये नवा रायपूर इथं होणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील भडकल दरवाजाच्या जतन दुरुस्तीच्या कामांमुळे उद्या सोमवारपासून वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. उद्यापासून काम पूर्ण होईपर्यंत भडकल दरवाजातून जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद असणार आहे. माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांसाठीच्या 19व्या MIFF अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली आहे. MIFF.IN या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. हवामान. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये काल संध्याकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. यामुळे आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालं. मराठवाड्यात लातूर तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल पाऊस झाला. दरम्यान राज्यात काल वाशिम इथं सर्वाधिक 42.8 degrees Celsius तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात परभणी इथं 40 अंशांपेक्षा अधिक तर छत्रपती संभाजीनगर इथं 39.6 degrees Celsius तापमान नोंदवलं गेलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाचे पुढील CDS संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची नियुक्ती. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री शुभेंदू धर्माधिकारी यांचा शपथविधी आणि निदाखाणला आश्रय देणाऱ्या नगरसेवकावर कारवाईची मागणी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1305 kHz वर श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणी परभणी केंद्र.
2: श्रोते हो, अगदी लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण अशा कार्यक्रमांसह मनोरंजनही करणारं आपलं आकाशवाणी परभणी केंद्र आता आपण ऐकू शकाल FM band 102 MHz वर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण.
3: शिल्पा सहकारी जैसा शिल्पकार.
2: बालमित्रांनो, 10 मे 2026 रवि

0: रविवारी सकाळी 11:35 बालमंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ज्ञान साधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
1: शिल्पा सहकारी जैसा शिल्पकार।
2: जनजनची आवाज प्रत्येक हृदयाजवळ म्हणजेच प्रत्येक नागरिकाचा आवाज बनणारे आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेले माध्यम म्हणजे आकाशवाणी। तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा।
3: प्रत्येक घरात एक गोष्ट असते आणि त्या गोष्टीत असतो एक भाव। ऐका अशीच एक हृदयाला भिडणारी कहाणी। कौटुंबिक श्रुतिका आपल्या आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करत आहोत दर शुक्रवारी सकाळी 11:40। जरूर ऐका या श्रुतिका। घराघरातला आवाज आपल्याच माणसांची कथा, कौटुंबिक नात्यांची एक सुंदर गोफ, कुटुंबात घडणाऱ्या सहज सुलभ अशा गोष्टी श्रुतिकेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहोत कौटुंबिक श्रुतिका दर शुक्रवारी सकाळी 11:40।
4: अगं राधे, चल म्हणलं बिगीन पाराकडे।
2: अगं शेवंते, अगं निघाले बरं का? अगं पण एवढं बिगीन बोलवलं, जायचं कुठं?
4: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा।
2: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं। पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
4: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत। आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीस प्राप्त होती का नाही?
2: अगं होय, तर
4: म्हणून तर त्याला म्हणलेला हाय
2: लक्ष्मीचा गोठा। तेव्हा मंडळी ऐकायला इसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
4: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून।
5: श्रोते हो, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी
3: अभिजात मराठी.

0: Rocky.
1: Rocky Marathi.
0: Abhijat Marathi.
1: Rocky Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली

0: मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं. म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं. आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
1: मराठी विश्वकोशाचं जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्त्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते, असा एक साधा विषय आहे.
0: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
1: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवविद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवविद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्त्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलं आहे, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय आहे, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात आणि या संपादनाचा एक बाब अशी आहे की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो. म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे. खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास जो आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद

0: लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आत्ताच समीक्षक हा शब्द आला, तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही ह्या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्त्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती

0: आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही ह्या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
1: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
0: बरोबर.
1: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्त्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती ही अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एकतर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य हे विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्त्वाचा असतो.
0: हां, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
1: हो,
0: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचं आहे तर मग मानधन दिलं जातं का किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
1: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांचे संपर्क झालेत तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं. तो मुद्दा आहेच हा. आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. त्या पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या या विषयामध्ये लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील, त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
0: हां, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
1: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत. त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. तर या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्त्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
0: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
1: होऊ शकता
0: असं त्याचं थोडक्यात
1: हो. आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आतासुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्त्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी

0: कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात, त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का, तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात, त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील, किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
0: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्या अंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जे आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी,

0: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: मध्यम लहरी 1305 किलोहर्ट्झवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून श्रोते हो आम्ही बोलत आहोत. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा. या अंतर्गत ऐकूयात भावगीतं. तत्पूर्वी काही जाहिराती.
2: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
6: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
5: झालं सगळं. झालं बजेट तयार?
6: हो.
5: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
6: नको,
5: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
6: आणखी
5: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
6: आली आहे मोठी.
5: आता जाग बाई.
4: RBI सांगते,
5: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.

0: ऐश्वर्याचे डोळे. आणि श्रोते हो, याबरोबरच भावधारा या कार्यक्रमात आपण इथंच थांबूयात. 7:50 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कथामृत. यात शल्य ही कथा आपण ऐकणार आहात. कथालेखन साहित्यिका सरोज देशपांडे, तर कथाकथन करत आहेत सुमेधा कुलकर्णी.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या कथामृत या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या कथामृत या कार्यक्रमाअंतर्गत आपण शल्य ही साहित्यिका सरोज देशपांडे लिखित कथा ऐकणार आहोत. श्यामला रिटायर्ड व्हायला अवघे 2 महिने राहिले होते. बघता बघता

रिटायरमेंट जवळ आली. रिटायरमेंटच्या निमित्तानं सावित्रीचं मन सारखं द्विधा होत होतं. एक मन म्हणायचं, छे फारच लवकर रिटायरमेंट आली, प्राध्यापक लोकांसारखं निदान 60 वर्षाला तरी रिटायरमेंट हवी होती. दुसरं मन लगेच म्हणायचं, किती वर्ष नोकरी करायची, केव्हा तरी आराम पाहिजेच ना. रिटायर्ड झाल्यावर रजेच्या अभावी ज्या ज्या गोष्टी करावयाच्या राहिल्या होत्या त्या त्या कराव्यात. कुठेही लग्न, मुंज, वास्तू, कुठल्याही समारंभाला सहलीला जायचं म्हटलं की रजेचा प्रश्न यायचा. खरं म्हणजे संसारातल्या जबाबदाऱ्या संपलेल्या होत्या, यात्रेला वगैरे जायला हरकत नाही असाही विचार होता. आता मात्र साऊला वाटत होतं किटकिटच नको, रजेची, कुणाच्याही आज्ञेत राहण्याची कुठलाच ताण नको. मनाला येईल तसं गावाला जायचं. उणीपुरी 33 वर्ष नोकरी झाली, आता मात्र भरल्या ओटीनं रिटायर्ड झालं की संपलं. सरकारी कार्यालयात भरल्या ओटीनं हा शब्द फार परवलीचा आहे. पैशाची अफरातफर अथवा कुठलेही ऑफिसमधील काम अंगावर न येता सरळ सरळ रिटायर्ड होणं, पेन्शनची कागदपत्र तयार करणं, सर्व्हिस बुक पूर्ण करणं, भविष्य निर्वाह निधी तसेच इतर हिशोब करण्यात 2 महिने कसे गेले ते कळलंच नाही. आजचा दिवस नोकरीतील शेवटचा दिवस होता. आज सेंड ऑफ अर्थातच निरोप समारंभ होता. आज दोघांनाही सत्कारासाठी ऑफिसमध्ये बोलावलं होतं, सर्वांसाठी जेवणही ठेवलं होतं. श्यामसाठी चांदीचा रथ आणि साऊसाठी उंची रेशमी साडी घेतली होती. सगळ्या स्टाफ बरोबर जेवण झालं. भाषणाला सुरुवात झाली. श्यामची पोस्ट क्लास 1 ऑफिसरची होती. खूप जणांनी आपल्या भाषणात त्याच्याबद्दल चांगलेच उद्गार काढले. भाषण देताना बऱ्याच जणांच्या डोळ्याच्या कडा पाणावलेल्याही पाहिलं. ह्या चांदीच्या रथाला जी 2 चाकं आहेत ती संसाररूपी 2 चाकं आहेत, ती व्यवस्थित रथाप्रमाणे चालवीत. उद्यापासून साहेब ऑफिसमध्ये येणार नाहीत, म्हणजे उद्यापासून हास्य विनोदाचे कारंजेही उडणार नाहीत. साहेब सर्वांशीच वागताना विनोदी स्वभावामुळे कामाचा ताण हलका करायचे. साहेबांचे उर्वरित आयुष्य निरामय, निरोगी, सुखी जाओ हीच सदिच्छा, असे एकाने भाषणात म्हटले. नेहमीच घरी बसून गृहिणीपद सांभाळल्यामुळे आपल्या नवऱ्याचे साहेब म्हणून एवढं चांगलं वजन आहे हे साऊला माहीतच नव्हतं. सगळ्यांचं भाषण ऐकताना डोळ्यात सारखे आनंदाश्रू येत होते. पीए म्हणाले, साहेब तुम्ही स्टाफशी वागताना कधीच बॉसगिरी केली नाहीत. सर्वांना गोड बोलून काम करून घ्यायचं ही कला तुम्हाला अवगत होती. आता नवीन साहेब कसे असतील काय माहिती. साहेब येत जाणार एखाद्या वेळेला ऑफिसमध्ये, खरोखर आम्हाला आनंद वाटेल. नाही रे बाबा, तुम्हालाच वेळ मिळाला तरी येत जा बिनधास्त माझ्या घरी. पण तेव्हा मात्र गप्पा मारताना साहेब म्हणून वागणार नाही. मी मित्रत्वाच्या नात्यानं गप्पा मारत जाईन. ठीक आहे, ओके, बाय. असं म्हणून मी, साऊ आणि श्याम गाडीत बसलो. सत्कार समारंभ संपवून गाडी घराच्या दिशेनं निघाली. दोन्ही मुलं, सुना, लेक, जावाई सर्वच जण सत्कार समारंभाला उपस्थित होते. सासू सासरे घरीच वाट बघत होते. आल्या आल्या कार्यक्रम कसा झाला, पॅकिंगमध्ये काय आहे ह्याची त्यांनाही उत्सुकता होती. नाही म्हटलं तरी जनरेशन गॅपचा फरक होता. संध्याकाळचं जेवण मुलांनी हॉटेलमध्ये ठेवलं होतं. जेवण झाल्यावर मुलं म्हणाली, आई बाबा, नोकरीमुळं तुम्ही कधी आमच्याकडे राहायला आला नाहीत, पण आता मात्र कमीत कमी 1 महिना तरी आम्हा मुलांकडे तुम्ही राहायला यायचं. हं बाबा, तुम्ही सर्व भावंडांमध्ये मोठे म्हणून आजी आजोबा तुमच्याजवळ. आमचं शिक्षण, लग्न, ह्या घरातील जबाबदाऱ्यांमुळं आईला कुठं बदलीच्या गावी येता आलं नाही. आता मात्र सर्व जबाबदाऱ्यांतून आपण मुक्त झाला आहात. आता खरंच निवांत निरोगी आयुष्य जगा, सतीश म्हणाला. सावित्रीला वाटलं, चला मुलांना तरी आई वडिलांची जाणीव आहे, हेही नसे थोडके. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत दिवस कसा गेला हे श्याम आणि सावित्रीला कळलंच नाही. सकाळपासून क्षणाचीही उसंत मिळाली नव्हती. आज तिला आरामाची सक्त जरूरत होती. कधी कधी श्याम सावित्रीला लाडाने साऊ म्हणायचा. साऊ दिवसभराच्या दगदगीने थकून गेली होती. श्याम, आज फार थकले रे, झोपते आता. साऊ, आज खऱ्या अर्थानं सगळ्याच जबाबदारीतून मी मुक्त झालो.
नोकरीच्या निमित्तानं सगळी

0: कडे बदलीच्या गावी मी एकटाच फिरलो. संसारातील सगळ्या जबाबदाऱ्या तू एकटीने पेलल्यास, माझ्या वडिलांची सेवा केलीस, मुलांना चांगलं वळण लावलंस, त्यांचा अभ्यास घेतलास, त्यांचं करिअर घडवलंस. साऊ, तू माझ्या संसारात चंदनासारखी झिजलीस. रिटायरमेंटच्या शेवटच्या 10 महिने आपण एकत्र राहिलो. श्याम, काय बोलतोस, संसार आपल्या दोघांचाही होता. तू तिकडे नोकरीनिमित्त एकटा असताना घरची आघाडी सांभाळणं माझं कर्तव्यच होतं. मी काही फार विशेष केलं आहे असं मला वाटत नाही. असा विचार डोक्यात सुद्धा आणू नकोस. हं, झोप आता, खूप रात्र झाली आहे. नाही साऊ, एक गोष्ट तुला मला आत्ताच सांगायची आहे. गेली कित्येक वर्ष ती गोष्ट माझ्या मनाच्या कप्प्यात लपवून ठेवली आहे. ऑफिसमधील सहकारी विशाखा पांडे तिचं नाव. तिच्या प्रेमात पडलो. आधी मैत्री होती, पण मैत्रीचं रूपांतर प्रेमात कसं झालं हे कळलंच नाही. विशाखालाही लग्न करून संसार करायचा नव्हता, परंतु फक्त आई होण्याचा आनंद अनुभवायचा होता. तो आनंद मी तिला दिला. तिचा मुलगा चैतन्य आज 21 वर्षाचा आहे. आपली ग्रॅज्युइटी, प्रोव्हिडंट फंड, LIC पॉलिसी, इतर शेअर्स ह्यामधील त्या मुलाला अथवा विशाखाला काहीही द्यायचं नाही. विशाखाची नोकरी चांगली असल्यामुळे ती आपल्यावर अजिबात अवलंबून नाही. तुझ्यापासून ही गोष्ट लपवणं म्हणजे तुझ्याशी प्रतारणा केल्यासारखं होईल म्हणून तुला सांगतोय. ए, प्लीज माझा राग करू नकोस ग. माझ्या मनस्थितीची कल्पना कर. चंद्रपूर ते औरंगाबाद किती लांब आहे? तेव्हा महिन्यातून एकदाच मी घरी येत होतो. 2 जागी संसार असल्यामुळं आर्थिकदृष्ट्या मला ते परवडण्यासारखंही नव्हतं. दर महिन्याला एवढी रजाही मिळणं शक्य नव्हतं. तू मात्र सगळ्या माणसांमध्ये राहत होतीस. साऊ, मला माहिती आहे माझ्या या चुकीमुळे तुझा आत्मसन्मान जरूर दुखावलाय. मला कल्पना आहे त्याची. जणू काही श्याम कबुली जबाबच देत होता. श्याम, हे तुम्हाला सांगताना माझ्या मनावर किती आघात होत आहेत ह्याची कल्पना आहे तुला? श्यामने एवढं सांगितल्यानंतर साऊची झोपच उडाली. स्वतःच्या आयुष्यात असं काही घडेल ह्याची तिला सुतराम कल्पना नव्हती.
1: कथामृत या कार्यक्रमांतर्गत शल्य ही कथा आपण ऐकत होता. कथालेखन होतं साहित्यिका सरोज देशपांडे यांचं, तर कथा कथन करत होत्या सुमेधा कुलकर्णी. श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
2: आकाशवाणीचे समाचार प्रभात के साथ मैं लवली निगम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक और तेलंगाना का दौरा करेंगे. वह हैदराबाद में लगभग 9,400 करोड़ रुपए के विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास करेंगे और बेंगलुरु में आर्ट ऑफ लिविंग के 45वें स्थापना दिवस समारोह में शामिल होंगे. टीवी के प्रमुख सी जोसेफ विजय आज सुबह तमिलनाडु के मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने एन रंगासामी को पुदुचेरी का मुख्यमंत्री नियुक्त किया. केंद्र ने नियमों के प्रकाशन के साथ 4 श्रम संहिताएं लागू की. रक्षा अनुसंधान अविकास संगठन ने स्क्रामजेट कम्स्टर के सफल परीक्षण से हाइपरसोनिक मिसाइल विकास में बड़ी सफलता हासिल की. और ताशकंद में एशियाई अंडर 15 और अंडर 17 मुक्केबाजी चैंपियनशिप में 9 भारतीय महिला मुक्केबाज फाइनल में. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक के बेंगलुरु में आर्ट ऑफ लिविंग संस्था की 45वीं वर्षगांठ समारोह में शामिल होंगे. श्री मोदी आर्ट ऑफ लिविंग इंटरनेशनल सेंटर में नवनिर्मित ध्यान मंदिर का उद्घाटन भी करेंगे. ब्यौरा हमारे संवाददाता से.
3: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन के सदस्यों को संबोधित करेंगे और यहां पर नए ध्यान मंदिर का उद्घाटन भी करेंगे. फाउंडेशन द्वारा संचालित समाज सेवा से जुड़े कार्यक्रम का उद्घाटन भी उनके द्वारा होगा. आर्ट ऑफ लिविंग केंद्र जाने के पहले प्रधानमंत्री एयरपोर्ट के बाहर बीजेपी नेताओं और कार्यकर्ताओं को संबोधित करेंगे. कर्नाटक विधानसभा के विपक्ष के नेता आर अशोका ने बताया कि विभिन्न राज्यों में पार्टी की जीत के कारण अभिनंदन कार्यक्रम भी ही आयोजित किया गया है।

0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167 गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्स

कॅपिटल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 वाजता चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्री

करण्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजप विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जे पी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठीच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचं आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO विकसित केलेल्या MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नीया क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय, विभाग, स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्यांशी निगडीत नियुक्ती संबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा सुनिश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगाने दिल्लीत काल माइंड ऍक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असा आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवार रात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी.

कुंकवाचा करंडा या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी. जगदीश खेबुडकर यांच्या गीतरचनेला संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. श्रोतेहो, आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीत या कार्यक्रमाचा आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: साधी माणसं या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं, जगदीश खेबुडकर यांचं.
1: मनोरंजनाची खाण असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी परभणी केंद्र.

0: श्रोते हो, लक्ष्मी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं उषा मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी. जगदीश खेबुडकर यांच्या गीतरचनेला संगीत होतं राम कदम यांचं.
1: एकला जरा साजरा मुखडा.

श्रोते हो, जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम. चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं अतिशय सुंदर असं हे गीत

फटाकडी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. तर गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत बाळ पळसुले यांचं. श्रोते हो, आज जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस आणि त्यानिमित्त आज आपण त्यांना त्यांच्या आठवणींमध्ये रमण्यासाठी त्यांनी लिहिलेली ही गाणी मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमातून ऐकलीत. यानंतर ठीक 9 वाजता छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक उर्दूतून बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: जाग बाई
1: आरबीआय सांगते
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: वर्क फ्रॉम होम
4: हाय सॅलरी बस एका क्लिक मध्ये.
3: अरे वा
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.
6: लखलख चंदेरी या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात तारे जमीन पर या चित्रपटातलं हे गीत.

शंकर महादेवन यांनी तारे जमीन पर या चित्रपटासाठी हे गायलेलं खास आईसाठीचं हे गाणं, ज्यामध्ये आई आपल्यासाठी काय काय करते याविषयी खूप छान लिहिलं गेलं आहे आणि ते त्याच ताकदीनं शंकर महादेवन यांनी गायलंसुद्धा आहे. श्रोतेहो, हे गाणं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ग दि माडगुळकर यांची कवितासुद्धा नक्कीच आपल्या मनात येते. आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ आई, मुलांनो शिकणे अ आई. तीच वाढवी ती सांभाळी, ती करी सेवा तीन त्रिकाळी, देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी. कौसल्ये विण राम न झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला. शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई, नकोस विसरू ऋण आईचे स्वरूप माऊली पुण्याईचे. थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई, आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही. तर या छानशा कवितेनंतर पुन्हा एकदा असंच छानसं गीत आपण ऐकणार आहोत, जानवर या चित्रपटातलं.

श्रोते हो, जानवर या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. आई म्हणजे आधार, आई म्हणजे देवाचा साक्षात्कार, आई म्हणजे विधात्याचं वरदान, किती गाऊ तिचे गुणगान. आई म्हणजे त्यागाची मूर्ती, जिच्याकडून मिळते जगण्याची स्फूर्ती. श्रोते हो, मे महिन्यातला पहिला रविवार हा मातृदिन म्हणून अर्थात मदर्स डे म्हणून सर्वत्र साजरा होत असतो, आणि त्याच अनुषंगाने लखलख चंदेरी या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण आईची महती सांगणारे, आईविषयीचं प्रेम व्यक्त करणारीच अशीच छान छान गाणी ऐकत आहात.

राजा और रंक या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. आनंद बक्षी यांच्या गीतरचनेला संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. आई म्हणजे साठा सुखाचा, आई म्हणजे देव पृथ्वीवरचा, आई म्हणजे मायेची ओढ, आई म्हणजे एक मैत्रीण गोड, अशा या आईचा महिमा या पुढच्या गाण्यातून सुद्धा आपण ऐकणार आहोत.

यारी या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं के यांनी. इर्शाद कामिल यांच्या गीतरचनेला संगीत होतं अनुपम अमोद यांचं. आणि श्रोते हो, लखलख चंदेरी या कार्यक्रमातही आपण इथेच थांबूयात. आणि जाता जाता फमू शिंदे यांची कविता जी अतिशय सुप्रसिद्ध आहे ती कविता आपल्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय या कार्यक्रमाचा समारोप कसा होईल बरं. तर आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही आणि नसली कुठंच तर नाही म्हणवत नाही. जत्रा पांगते पाल उठतात, पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात, आई मनामनात तशीच ठेवून जाते काही, जीवाचे जीवालाच कळावे असे जाते देऊन काही. आई असतो एक धागा, वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा, घर उजळते

0: ते तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात की सैरावैरा धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाई? आई खरंच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आणि या छानशा कवितेसह लखलख चंदेरी या कार्यक्रमातही आपण इथेच थांबूयात.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.
2: पुराने यादें, पुराने गीत.

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11 वाजून 10 मिनिटांनी. पुराणी यादें पुराने गीत.

0: स्वातंत्र्याची पहाट असो वा युद्धाचा काळ, शेतात राबणारा शेतकरी असो वा शहरातील लगबग, प्रत्येक घरात गुंजणारा एकच ओळखीचा सूर हे आकाशवाणी आहे। तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा।
1: श्रोते हो, यानंतर ठीक 9:35 मिनिटांनी उर्दू कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजाने मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच एक तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: ग्राहक केंद्रित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, सकाळचे 10:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत हा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात नाट्यगीत.

मिश्र संगीत या कार्यक्रमात हे नाट्यगीत आपण ऐकलं, स्वयंवर या नाटकातलं बाल गंधर्व यांनी गायलेलं. तर हे गीत होतं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं.

श्रोते हो, हे युगलगीत गात होते स्वप्नील आणि साधना सरगम. तर या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. आणि याबरोबरच मिश्र संगीताच्या कार्यक्रमात इथंच थांबूयात. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. श्रोते हो, आता मात्र वेळ झाली आहे एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आणि या कार्यक्रमात आज आपण बेटा या चित्रपटातील गाण्यांचा आनंद घेणार आहात.

अनुराधा पौडवाल आणि उदित नारायण यांचं हे गाणं आपण श्रोते हो ऐकलं आहे. समीर यांनी हे गीत लिहिलं आहे, तर संगीत आनंद मिलिंद यांचं. आपण ऐकत आहात एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम. बेटा या चित्रपटातील गाण्यांचा आनंद आपण घेत आहात.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल आणि विपिन सचदेव यांनी गायलेलं हे गीत समीर यांच्या लेखणीतून स्फुरलेलं होतं, तर संगीताने सजवलं होतं आनंद मिलिंद यांनी. बेटा या चित्रपटातील गाणी आज आपण ऐकलीत एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमातून. आणि या गाण्यासह आता मात्र इथेच थांबूयात. श्रोते हो, सकाळचे 10:30 झाली आहेत आणि आपल्या आवडत्या कार्यक्रमाची वेळही झाली आहे. तेव्हा लगेचच सुरू करूयात. गाता रहे मेरा दिल.

गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी क्रांती दैठणकर अगदी मनापासून हार्दिक स्वागत करते. श्रोते हो, उन्हाळा सुरू झाला की सर्वच मुलांना वेध लागतात ते परीक्षा संपून कधी एकदा सुट्ट्या लागतात याचे. कारण सुट्टी म्हटलं की त्यांना आठवतो तो मामाचा गाव आणि मामाच्या गावाला जाण्यास उत्सुक असणारे हे सर्वजण आणि त्यासोबतच आजोळचे आजी आजोबा मामा मामी हे सुद्धा या चिमुकल्या पाहुण्यांची अगदी आवर्जून वाट बघत असतात. ग्रामीण भागातलं वातावरण तर अधिकच सुंदर आणि सुखावह असतं, कारण घरी हे बालगोपाल येणार म्हणून कैऱ्या आणून ठेवल्या जातात, चोखायचे छोटे आंबे आणून ठेवल्या जातात आणि विविध वाळवणीचे पदार्थसुद्धा तयार करून ठेवले जातात. कारण एकदा का ही चिमणी पाखरं घरात आली की घर कसं अगदी आनंदानं भरून जातं, घराचं गोकुळ होतं. आणि मग आपला छानसा जो 90 वर्षांचा आपला सहवासी आहे, सहप्रवासी आहे, अशी आपल्या सगळ्यांची आवडती लाडकी आकाशवाणी. आणि या आकाशवाणीवरचे कार्यक्रम देखील अजूनही ऐकले जातात. खरंच या गोष्टीचा आम्हालाही खूप आनंद आहे आणि अशा छानशा या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गाणी आपण ऐकतो. अनेक गीतकार, संगीतकार

यांच्या कारकिर्दीलाही अगदी मनापासून मानाचा मुजरा करण्यासाठी त्यांची गाणी आपण ऐकतो, त्यांच्याविषयी जाणून घेतो. तर आजसुद्धा आपण अशाच एका महान गीतकाराविषयीच जाणून घेणार आहोत. जगदीश खेबुडकर, 10 मे 1932 सालचा त्यांचा जन्म. मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज गीतकार, कवी आणि लेखक म्हणून आपल्या सगळ्यांना ते माहिती आहेतच. त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत 3000 हून अधिक मराठी गाणी आणि 250 हून अधिक चित्रपटांसाठी लेखन केलं. श्रोते हो, पिंजरा चित्रपटातील लावणी, अष्टविनायकमधील भक्तिगीतं आणि साधी माणसामधील अजरामर गाण्यांमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. कोल्हापूर जिल्ह्यातील खेबवडे इथला त्यांचा जन्म. त्यांनी अनेक वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली आणि त्यातूनच काव्यलेखनाची आवडसुद्धा त्यांनी जोपासली. पिंजरा

चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज गीतकार, कवी आणि लेखक म्हणून आपल्या सगळ्यांना ते माहिती आहेतच. त्यांनी आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत 3000 हून अधिक मराठी गाणी आणि 250 हून अधिक चित्रपटांसाठी लेखन केले. श्रोते हो, पिंजरा चित्रपटातील लावणी, अष्टविनायकमधील भक्तिगीतं आणि साधी माणसामधील अजरामर गाण्यांमुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. कोल्हापूर जिल्ह्यातील खेबवडे इथला त्यांचा जन्म. त्यांनी अनेक वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली आणि त्यातूनच काव्य लेखनाची आवडसुद्धा त्यांनी जोपासली. पिंजरा चित्रपटातील कशी नशिबाने थट्टा आज मांडली, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, ऐरणीच्या देवा तुला, अष्टविनायका तुझा महिमा कसा यासारखी शेकडो गाणी त्यांची गाजलेली आहेत. त्यांच्या गीतांमध्ये साधेपणा, भावपूर्णता आणि ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब असायचं. आणि विशेष म्हणजे त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा 11 वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसंच इतर 60 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. तेव्हा चला, आज आपण जगदीश खेबुडकर यांच्याविषयीच गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

श्रोते हो, अभंगांपासून लावणीपर्यंत, प्रेमगीतांपासून बालगीतांपर्यंत आणि शाहिरीपासून लोकगीतांपर्यंत सर्व प्रकार समर्थपणे हाताळणाऱ्या मोजक्याच गीतकारांमधील एक नाव म्हणजे जगदीश खेबुडकर यांचं नाव होय. वयाच्या 16व्या वर्षी मानवते तू विधवा झालीस ही पहिली कविता त्यांनी लिहिली. इथूनच त्यांच्या काव्यप्रवासाला प्रारंभ झाला. नका सोडून जाऊ रंगमहाल अशा ओळी लिहिणाऱ्या खेबुडकरांनी अष्टविनायक दर्शन घडवणारं 5 मिनिटाचं अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गाणंसुद्धा लिहिलं. भालजींच्या साधी माणसं चित्रपटासाठी ऐरणीच्या देवा तुला हे गीत लिहिणारे जगदीश खेबुडकर दादा कोंडकेंच्या चित्रपटासाठी कुठं कुठं जायचं हनीमूनला असंही गीत लिहून गेले. चित्रपटातील प्रसंग उभा केला की त्यांच्या डोक्यात गाणं आपोआप भिनायचं. एवढा मोठा गीतकार पण साधा माणूस, चित्रपटसृष्टीला या महान व्यक्तिमत्वाचं अमाप कौतुक होतं आहे आणि निरंतर राहणार यात मुळी शंकाच नाही.

श्रोतेहो, आकाशवाणीचा 90 वर्षांचा हा प्रवास आपण साजरा करतो आहोत आणि त्यात या महान गीतकाराच्या कारकिर्दीला उजाळा देणार नाही असं होईल का बरं? खास त्यासाठीच आज आपण जगदीश खेबुडकर यांच्या या गानप्रवासाला, त्यांच्या सर्व कारकिर्दीला उजाळा देतो आहोत. खेबुडकरांच्या अजरामर कलाकृतींपैकी एक म्हणजे पिंजरा या चित्रपटातील गाणी. व्ही शांताराम यांच्या पिंजरा चित्रपटासाठी श्रोतेहो खेबुडकरांनी तब्बल 110 गाणी लिहिली आणि त्यातील 11 गाणी निवडण्यात आली. याच चित्रपटातील तुम्हा वर केली मी मर्जी बहाल, नका सोडू न जाऊ रंग महाल या लावणीविषयी सांगताना खेबुडकर म्हणतात, त्या प्रसंगासाठी शांताराम बापूंनी त्यांच्याकडून 49 लावण्या लिहून घेतल्या. त्यातील एकही न आवडल्याने निराश होऊन ते घरी परतले. झोप पार उडाली होती, डोक्यात लावणीचेच विचार घोळत होते आणि रात्री 2 वाजण्याच्या सुमारास लावणी सुचली, तुम्हावर केली मी मर्जी बहाल. लगेच फोन करून त्यांनी ती बापूंना ऐकवली. वा, झक्कास खेबुडकरजी, गाणं खास जमलं बरं का? अशा शब्दात बापूंनी त्यांना शाबासकी दिली. अगदी कृतकृत्य झाल्यासारखं त्यांना वाटलं. 11 लोकप्रिय गीतं असलेला पिंजरा हा त्यांचा 100वा चित्रपट. तिथूनच पुढेही त्यांच्या चित्रपटाचा ओघ चालूच राहिला. माहेरची साडी या चित्रपटानं तर यशाचं शिखर गाठलं. त्यातील सर्वच गाणीसुद्धा गाजली. पिंजरा या चित्रपटाचा उल्लेख आलाच आहे तर आणखी एक गाणं ऐकूयात.

श्रोतेहो, 1963 साली भालजी पेंढारकर निर्मित साधी माणसं ह्या सिनेमात खेबुडकरांना एक गाणं लिहिण्याची संधी मिळाली. भालजी म्हणाले, लोहारकाम करणाऱ्या एका जोडप्यावर आधारलेली ही कथा आहे. हे लोहार जमातीचं जोडपं कसं राहतं, काय खातं, काय पितं, नवऱ्याबद्दल तिला काय वाटतं आणि त्या लोहार जमातीचा देव कोणता आणि त्याला फुलं कोणती वाहिली जातात, आपल्या या व्यवसायाचा त्यांना अभिमान कसा वाटतो, गरिबीतसुद्धा ते आनंदाने कसे राहतात, हे सगळं वर्णन गाण्यात आलं पाहिजे अशी अटच जणू घातली. आणि जगदीश खेबुडकर यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आणि या चित्रपटामध्ये लोहार यांचं काम केलंय ते सूर्यकांत आणि त्यांची बायको लोहारीण म्हणजे जयश्री गडकर. नवऱ्याबद्दल त्यांच्या भावना त्या कशा शब्दात प्रकट करते हे सगळं या गाण्यात लिहिण्याचं कसब जगदीश खेबुडकर यांनी सर्वार्थानं पेललं. अर्थातच हे गाणं अगदी वर्षानुवर्ष गाजलं. जेव्हा भालजींनी या चित्रपटाचा सारांश सांगितला त्यावर खेबुडकर म्हणाले, बाबा, तुम्ही सांगत असतानाच डोक्यात ओळी तयार झाल्या आहेत. मी मोकळा चालो आहे, मला एक कागद आणि पेन द्या. त्यांनी नोकराला कागद आणि पेन द्यायला सांगितलं होतं आणि ते गाणं अक्षरशः त्यांनी तिथेच लिहून काढलं. ते गाणं आपल्या सगळ्यांनाच सुपरिचित आहे. ते गाणं म्हणजे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. हे गाणं तुफान गाजलं. चित्रपट गीतलेखनात प्रस्थापित अशा गदी माडगुळकर, पी सावळा राम आणि शांता शेळके यांच्या पंक्तीत या गाण्यानी जगदीश खेबुडकर जाऊन बसले. तर हे गाजलेलं गाणं आपणही ऐकूया.

पेशानं शिक्षक असलेले आणि पाहता क्षणी किरकोळ वाटणारे खेबुडकर हे तसे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राच्या इतिहासात कायम लक्षात राहील अशी मराठी साहित्याची सेवा त्यांच्या हातून झाली आहे. माझी गाणी म्हणणारी मराठमोळी माणसं ही माझी संपत्ती असं ते पहिल्यापासूनच म्हणत आले असे. त्या अर्थाने कधीही न संपणारी संपत्ती त्यांनी खजिन्यात जमा करून ठेवली. सुधीर फडके, पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर यांच्यापासनं ते अलीकडच्या सोनू निगमपर्यंत सर्वच नामांकित गायकांनी त्यांची गीतं गायली आहेत. खेबुडकरांचं गाणं लावल्याशिवाय आजही आकाशवाणीचा दिवस संपत नाही. श्रोते हो, 1956 रोजी त्यांचं पहिलं गीत आकाशवाणीवर प्रक्षेपित झालं, तर 1960 रोजी त्यांचं पहिलं चित्रगीत प्रेक्षकांसमोर आलं. आणि विशेष म्हणजे ती लावणी होती मला हो म्हणतात लवंगी मिरची. आजही ती रसिकांच्या ओठांवर असते. चित्रपट तपस्वी व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे आदींबरोबर काम करण्याची संधी जगदीश खेबुडकर यांना मिळाली. भालजींपासनं यशवंत भालकरांपर्यंत 36 दिग्दर्शक आणि वसंत पवारांपासनं ते शशांक पोवारांपर्यंत 48 संगीतकार आणि सुधीर फडकेंपासनं ते अजित कडकडेंपर्यंत 36 गायकांसमवेत जगदीश खेबुडकर यांनी काम केलं. या अफाट कामाद्वारे अनेक कलाकृतींवर जगदीश खेबुडकरांचा अस्सल गावरान ठसा उमटला आहे.

श्रोते हो, आम्ही जातो आमच्या गावा ह्या चित्रपटासाठी लिहिलेली त्यांची सगळीच गाणी गाजली, पण देहाची तिजोरीनं ते थेट प्रत्येकाच्या देवघरात पोहोचले. असे महान गीतकार जगदीश खेबुडकर यांच्या कारकिर्दीला मानाचा मुजरा आणि हजार वेळा सलाम. आणि यासह गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातूनही मी क्रांती आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात असा छानसा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: अगं राधे, चल म्हणलं बिगिन पाराकडे.
1: अगं शेवंते, अगं निघाले निघाले बरं का. अगं पण एवढं बिगिन बोलवलं, जायचं कुठं?
0: अगं आपल्याला पाराकडे जायचं आहे, कारण आपला नवीन जो कार्यक्रम आहे आपल्या पशुधनासाठीचा, तो म्हणजे लक्ष्मीचा गोठा.
1: अगं होय होय, असं म्हणणं आपल्याला लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये जायचं. पण शेवंता, मला एक प्रश्न पडला, या लक्ष्मीच्या गोठ्यामध्ये काय असणार आहे?
0: आता काय असणार आहे म्हणजे माहिती का राधे, लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमा अंतर्गत की नाही, आपल्याला पशुतज्ञ आपल्या पशुधनाविषयी, मग आपलं कोणतं बी का पशुधन असं ना, मग शेळी असो, गाय असो, म्हैस असो, कोंबडी असो, या समद्याच्या एकंदरीत गोठ्याचं असेल, चाऱ्याचं असेल, हे ऋतुमानानुसार कशी काळजी घ्यायची हे समद आपल्याला की नाही, पशुतज्ञ आपल्याला माहिती सांगणार आहेत. आणि राधा वहिनी आणि शेवंता वहिनी मस्त अशा संवादाच्या मार्फत ही माहिती साहेबाकडनं जाणून घेणार आहेत. आणि पाहि राधे, या समद्या पशुधनाच्या उत्पादनाच्या मार्फत आपल्याला पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच प्राप्त होती का नाही?
1: अगं होय तर.
0: म्हणून तर त्याला म्हणलेलं हाय
1: लक्ष्मीचा गोठा. तेव्हा मंडळी ऐकायला विसरू नका, दर बुधवारी सायंकाळी 7:30 लक्ष्मीचा गोठा हा कार्यक्रम
0: आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
2: पुराणी यादे पुराने गीत. दर मंगळवारी सकाळी 11:10

मनोरंजक किस्से, गप्पा आणि सदाबहार हिंदी मराठी गाणी जरूर ऐका मंगळवार सकाळी 11:10 वाजून पुराणी यादे पुराने गीत।

नमस्कार श्रोते हो, हे आकाशवाणी आहे। हे केवळ शब्द नाहीत तर गेल्या 9 दशकांपासून प्रत्येक भारतीयाच्या मनात उमटणारं एक भाव विश्व आहे। काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचा आवाज मात्र तोच राहिला। आता आकाशवाणी केवळ रेडिओवर नाही तर तुमच्या मोबाईलमध्ये आणि डिजिटल जगातही तितकीच सक्षम आहे। आकाशवाणीचा हा 90 वर्षांचा गौरवशाली प्रवास, परंपरेचा सन्मान आणि नव्या युगाची साथ। बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, आकाशवाणी देशाचा आवाज, तुमचा आणि आमचा सोबती, आणि हाच आकाशवाणीचा 90 वर्षाचा गौरवशाली प्रवास। तेव्हा समस्त श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा।

0: श्रोते हो, आता वेळ झाली आहे युवा कट्टा या कार्यक्रमाची। तेव्हा चला ऐकूयात युवा कट्टा या कार्यक्रमांतर्गत श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथील युवक युवतींशी सुमेधा कुलकर्णी आणि शीतल निमजे यांनी साधलेला संवाद। या संवादाचा भाग चौथा आम्ही प्रसारित करीत आहोत।
1: श्रोते हो, सर्वप्रथम सर्व मित्रमैत्रिणींचं आजच्या आपल्या या युवा कट्टा कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या आपल्या युवा कट्टा या कार्यक्रमांतर्गत आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत आपल्या परभणी शहरातील श्री शिवाजी विधी महाविद्यालयामध्ये। श्रोते हो, युवक हे आपल्या देशाची खरी शक्ती आहेत, युवक हे आपल्या देशाचं भवितव्य आहे, त्यामुळे त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत। तर युवा कट्टा या कार्यक्रमांतर्गत मी आज सुमेधा कुलकर्णी
2: आणि मी शीतल निमजे
1: आम्ही दोघीही आपण सर्वांशी संवाद साधणार आहोत। श्रोते हो, युवा मित्र इथे बसलेला आहे, बराच वेळ झाला, त्याच्याशीही आता आपण संवाद साधणार आहोत। मित्र, तुझं नाव सांग।
3: धोत्रेकरण चंद्रवान, BA LLB थर्ड इयर।
1: अच्छा, कुठला विचार डोळ्यासमोर ठेवून किंवा कुठलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून आज कायद्याचा अभ्यास आपण करत आहात?
3: मला लिटिगेशनमध्ये जायचं आहे, त्याच्या दृष्टिकोनातून मी अभ्यास करतो, कारण की हा 5 वर्षाचा BA LLBचा असणार कोर्स एक पंचवार्षिक योजना असल्यासारखं आहे। म्हणजे इथं अगदी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटपासून ते इंटरनॅशनल लॉपर्यंत असं ज्ञान भेटतं आणि त्यात वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान, वेगळ्या पातळीवरती कुठले कायदे आहेत आणि त्याचं ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन, ॲक्च्युअल ज्युडिशियल इंटरप्रिटेशन काय असतं, त्याचं विशेष माहिती म्हणण्यापेक्षा विशेष ज्ञान ह्या लॉच्या 5 वर्षामध्ये केलं जातं।
1: तर या उद्देशाने आपण मग या विधी महाविद्यालयात ॲडमिशन घेतलेलं आहे। या महाविद्यालयाविषयीचं तुमचं विचार, येथील प्राध्यापकांविषयीचं, कारण 3 वर्षाचा छान अनुभव आलेला आहे। आम्ही तर सर्वजण जाणतोच की परभणी शहरातील शिवाजी विधी महाविद्यालय हे कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम असं महाविद्यालय आहे, अतिशय उत्तम असे विद्यार्थी इथून घडतात, खूप प्रभावी असे कायदे तज्ज्ञ ते पुढे होतात, इव्हन पुढे जज वगैरे होऊन पण ते त्या क्षेत्रात अतिशय प्रभावीपणे आज कार्य करताना आपण पाहत आहोत। तर तुमच्या या महाविद्यालयाविषयी आणि महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदांविषयी आपण काय सांगाल?
3: अगदी सकारात्मक, म्हणजे प्राध्यापक अगदी सपोर्टिव्ह आहेत ऑल, आणि जे काही मित्र असतात ते पण सपोर्टिव्ह आहेत। म्हणजे जर तुम्ही जेवढं चांगलं करत जाताल तेवढा चांगला सकारात्मक रिस्पॉन्स तुम्हाला मिळतो। म्हणजे अगदी या महाविद्यालयात सकाळी 8 पासून ते नंतर दुपारी 1:30-2 पर्यंत क्लासेस चालतात, म्हणजे 100% क्लासेस असतात, अकॅडमिक करिक्युलम तुमचं कम्प्लीट करून घेतलं जातं। आणि याच्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीचा विचार करायला गेला तर ऑलवेज विद्यार्थ्यांच्या पाठीशी महाविद्यालय असतं। जर तुमचा परफॉर्मन्स व्यवस्थित असेल तर नेहमीच महाविद्यालय सपोर्ट करत असतं। आणि अकॅडमिक्स बाबतीत जर सांगायचं झालं, जर तुम्ही काही जरी तुम्हाला येत नसलं तर त्यातून तुम्हाला काही ना काहीतरी परिपूर्ण ज्ञान ह्या अकॅडमिक्स करिक्युलममध्ये किंवा एक्स्ट्रा करिक्युलममध्ये मिळून जातं।
1: अगदीच, तुम्ही म्हणालात की महाविद्यालयामध्ये अभ्यासासोबतच अभ्यासेतर सर्वच उपक्रम अगदी व्यवस्थितपणे पार पाडले जातात,

0: तुम्ही अभ्यासासोबत आजपर्यंत कोणकोणत्या इतर उपक्रमांमध्ये सहभागी झालेला आहात?
1: जसं की वक्तृत्व स्पर्धा दोन वेळेस, युथ फेस्टिवलसाठी कथाकथन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि मूटकोट कॉम्पिटिशन, जे की एक्झॅक्टली कोर्टची प्रॅक्टिस, तुम्हाला त्याला मराठीत लोक अभिरूप न्यायालय असं म्हटलं जातं, तर त्याची प्रॅक्टिस त्याला महाविद्यालयातर्फे प्रतिनिधित्व केलेलं आहे.
0: वा, खूप छान. म्हणजे तुमच्या क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्राचंही जास्तीत जास्त ज्ञान तुम्हाला कसं प्राप्त होईल यासाठी.
1: खेळाच्या बाबतीत देखील महाविद्यालय दोन वेळेस डी झोन स्पर्धेमध्ये रिप्रेझेंट केलेले बास्केटबॉलमध्ये.
0: वा, खूप छान. तुम्ही बोलता बोलता म्हणालात की तुम्ही कथाकथन वक्तृत्व स्पर्धांमध्येही सहभागी झालात. आता खरं तर कथाकथन किंवा वक्तृत्व स्पर्धा यासाठी तुमच्याकडे खूप मौखिक कलागुण असणं किंवा तुमच्यात ते गुणवैशिष्ट्य असणं खूप गरजेचं असतं. त्यासोबतच एक महत्त्वपूर्ण गोष्ट तुमच्यामध्ये असणं गरजेची असते, ती म्हणजे तुम्हाला वाचनाची गोडी असणं. म्हणजे तुमच्या मनामध्ये, तुमच्या मेंदूमध्ये जे विचार आहेत त्या विचारांची एक सकारात्मक दिशा म्हणा किंवा ते विचार समोरच्या अंतरंगापर्यंत पोहोचण्यासाठी तेवढं प्रभावी एक शब्द कौशल्य किंवा एक शब्दकोश आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आज वाचनाचं महत्त्व याविषयी आपण काय सांगाल? कारण बघतोय आपण की डिजिटल गॅझेटचा वापर खूप वाढला आहे, त्यामुळे वाचन संस्कृती कुठेतरी लोप पावतीये की काय अशीच भीती आपण सर्वांच्या मनामध्ये निर्माण होतीये. तर वाचन संस्कृतीचं जे महत्त्व आहे त्याविषयी आपण काय सांगाल?
1: जर ज्युडिशरीमध्ये किंवा लिटिगेशनमध्ये जर बघितली तर प्रचंड वाचन लागतं. जसं तुम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत सांगितलं, जर इथं मुटकोट कॉम्पिटिशनला जर आपल्याला मेमोरियल तयार करावं लागतं तर ते मेमोरियल काहीच ना एक्झॅक्टली कट कॉपी पेस्ट चॅट जीपीटीचं वाढतात. म्हणजे इकडं पेस्ट करायचं तिकडं कॉपी करायचं, पण तो जो कंटेंट आहे जो की तुम्हाला ॲक्च्युअल पुस्तकांमध्ये, जे की लायब्ररीमध्ये मोठमोठ्याले कॉमेंट्रीज असतील, बुक्स असतील, त्याच्यातून तो भेटणार नाही. पण जर ॲक्च्युअल नॉलेज पाहिजे असेल तर पुस्तकच वाचावे लागतील, चॅट जीपीटी देईल तुम्हाला, पण तुम्ही जे त्याला कुठली कमांड देताय त्याच्यावरती ते डिपेंड आहे ना.
0: म्हणजे सोशल साईटचा वापर करण्यासाठीही मुळात आपल्याकडे अधिकचं नॉलेज असणं गरजेचं आहे, तरच आपण योग्य आणि प्रभावीपणे त्या सोशल साईट्सचा किंवा डिजिटल गॅझेट्सचा वापर करू शकतो असं म्हणायला काही हरकत नाही. आजपर्यंत तुमच्या वाचनात आलेले एक लेखक जे की तुमच्या मनाला खूप भावले, त्यांचं पुस्तक आणि ते लेखक याविषयी काय सांगता येईल?
1: माझं वाचन तर जास्त मी ज्युडिशियलच्या रिलेटेड करतो. अवांतर वाचनातले लेखक विचारलं तर मला मॅमनी, अहिल्या मॅमनीच एक बुक दिलेलं होतं, श्यामचरण दुबेचं बुक. आता मग सेकंड इयर पासून इकडं लॉचे विषय तर जास्त वाचन आता लॉसच आहे, म्हणजे अवांतर थोडं कमी, बट जे लॉशी लागतं तेच चालू.
0: खूप छान छान असा संवाद तुम्ही आम्हा सर्वांशी साधलात, आपले खूप खूप धन्यवाद. आपल्या या मित्रासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात.
2: नाव काय आहे?
3: नमस्कार, माझं नाव निकिता तिडके, मी सोशल वर्कर आहे आणि फाउंडेशनची अध्यक्ष आहे. लॉ करण्याचं माझं काही फिक्स टार्गेट नव्हतं की मी लॉ करावं, पण मी फील्डवर फिरले. सोशल ॲक्टिव्हिटी करत असताना ग्रामीण भागामध्ये खूप महिला अशा मला दिसून आल्या की त्यांना कुठलंही नॉलेज नाही, आणि बिकॉज त्यांच्यावर जरी कुठलं अन्याय झाला तर त्या आवाज उचलतील एवढ्यासुद्धा स्ट्रॉंग नाही आहे, कारण की त्यांना कुठलं नॉलेज नाही. जसं की इव्हेंट प्रोग्रॅममध्ये जाणं नाही, त्यांचं काम फक्त की शेतीमध्ये काम करणं आणि घर भागवणं, हा त्या स्त्रियांचा एक बिझनेस असतो की शेती करणं आणि स्वतःचा उदरनिर्वाह भागवा. तर आकाशवाणी परभणी, तो प्लीज मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करील की जे सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवा, की याचं मेन हेतू म्हणजे जसं की आपलं संविधानिक पद जे महिला आयोगाचं अध्यक्षपद आहे ते एक अशा महिलेच्या हातात द्यावा की खरंच ती महिला खेड्यातसुद्धा पोहोचवेल. सोशली जे करतात त्यांनी त्यासुद्धा असतात, त्या सीट्सवरसुद्धा काही महिला सोशल ॲक्टिव्हिटी करणारे घेतल्या पाहिजे, जेणे की खेड्यामध्ये फिरून महिलांविषयी काय आहे. आता लॉ करण्याचं माझं स्पेशल म्हणजे जसं की मी फील्डवर काम करत असताना असं ठरवलं की काही महिला कायद्याविषयी लढण्यामध्ये सुद्धा तयार नसतात, मग आम्ही त्यांना बोलून ॲग्री करतो की आम्ही तुमचं 1 रुपये पैशावर कॉन्ट्रॅक्ट करून फ्री लढून देऊ. तर आम्ही असं विचारलं की अरे तुम्ही केस लढण्यामध्ये कोर्टमध्ये का जात नाहीत किंवा तुमचा विश्वास का नाही, मग त्यांचं असं म्हणणं की पुढचा जर आमच्यापेक्षाही पैशावाला असेल तर मग आम्ही असं ठरवलं की सोशल ॲक्टिव्हिटी करणारे लोक कधीच विकत नाहीत, पण ते पक्के असले पाहिजेत. मग असा आम्ही विश्वास त्यांना देतो, मग त्यानुसार मग ते आमच्यावर विश्वास करतात आणि बोलतात मॅम खरंच तुमच्यासारखे लोक फार कमी आहेत. मग त्याच्यानुसार आम्ही लॉ करण्याचं मी ठरवलं. आणि ऑफकोर्स माझ्याकडून मी एकच रिक्वेस्ट करेल की जे आपलं संविधानिक पद आहेत, महिलांचे पद आहेत, त्यांचीसुद्धा मिटिंग झाली पाहिजे, त्यांचेसुद्धा वर्क चेक केलं पाहिजे की तुम्ही किती महिन्यामध्ये, किती दिवसामध्ये किती महिलांना भेटलात, कोणत्या गावामध्ये गेलात, तुमचं वर्क काय आहे, त्याच्यामधून महिलांचे काय प्रश्न उपलब्ध झाले आहेत, असं मला तरी वाटतं की डेफिनेटली ते चेक झालं पाहिजे. आणि स्टार्टिंग म्हणजे शाळेमध्ये सुद्धा जसं की इंग्लिश म्हणा, इतिहास म्हणा किंवा ऑल ऑफर वेगवेगळे जे सब्जेक्ट

0: असतात ते लहानपणापासूनच लॉ सुद्धा सब्जेक्ट असला पाहिजे, कारण की आपण एवढे यंग नॉलेजड असून सुद्धा हवी तेवढी आपल्याला लॉची इन्फॉर्मेशन नाहीये, तर त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करायचं म्हणलं तर बेस्ट ऑप्शन फॉर स्कूल इन सब्जेक्ट. तर मी असं ठरवेल आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला बोलण्यासाठी वेळ दिल्याबद्दल.
1: म्हणजे अगदी शैक्षणिक स्तरापासून लॉ येणं किंवा कायद्याचा अभ्यास होणं हे अत्यंत गरजेचं आहे, तरच घराघरामध्ये व्यक्ती व्यक्तीपर्यंत आपलं जे संविधान आहे, आपला जो कायदा आहे तो व्यवस्थित पोहोचू शकेल असं म्हणायला काही हरकत नाही.
2: मित्रमैत्रिणींसोबतचा हा संवाद सुरू असताना आता मात्र कार्यक्रमामध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि या ब्रेकमध्ये ऐकणार आहोत एक बहारदार असं गीत.

0: आपण पुढच्या मैत्रिणीकडे वळूया.
1: बराच वेळपासून तुम्ही बसलेला आहात आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अगदी सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही महाविद्यालयात आलेला आहात. महाविद्यालयात तुमचा तासिका झाला आणि त्यानंतर आम्ही तुमच्याशी संवाद साधायला आलो. तर सुरुवातीला तुझं नाव सांगशील, कुठल्या इयरला आहेस सांगशील?
2: माझं नाव आहे गायत्री श्रामतुप सौंदर्य. मी LLB सेकंड इयरमध्ये शिकत आहे. डिस्ट्रिक्ट माझं सांगली आहे आणि माझा तालुका आहे जत. मी तिथून शिकायला इथं आलेले. माझा नंबर इथं लागलेला होता. मला तुमच्याशी खास बोलण्याची इच्छा ह्यासाठी झाली की कारण की माझं नंबर इथं लागला. लॉसाठी आम्ही भरला होता फॉर्म. माझ्या वडिलांची इच्छा होती, माझ्या परिवारामध्ये मी पहिली मुलगी असेल की लॉच्या रिलेटेड असेल, अदर कोणत्याही फील्डमधून मी पहिली मुलगी असेल की मी इथंपर्यंत आली आणि मी शिकते. आणि माझ्या वडिलांनी माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला इथं येण्यासाठी. सो मी खूप त्यांच्यासाठी मी खरं म्हटलं तरी मी विचारही करू शकत नाही की मी येईल आणि मी करेल, कारण की आपलं घरच्यांचं सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मला तुमच्याशी बोलायची इच्छा झाली की नाही बाबा आपल्याला बोलायला पाहिजे. माझं ग्रॅज्युएशन 10 मराठीमधून झालेलं आहे आणि हे सगळं फील्ड आहे इंग्लिशमधून. सो मी तरी पण ट्राय केला, खूप ट्राय केला. मला निराशा पण आली फर्स्ट इयरमध्ये, नाही अशी नाही, पण माझ्या घरच्यांनी खूप मला सपोर्ट केला. फर्स्ट माझ्या फादरनी, माझे वडील खूप स्ट्रिक्ट आहेत, खूप स्ट्रिक्ट आहेत, पण त्यांनी पण मला सांभाळून घेतलं की नाही करते मुलगी आपली काहीतरी. सो त्यांनी मला खूप सपोर्ट केला. मला तुम्हाला बोलण्याची इच्छा हेच की मला माझ्या घरच्यांविषयी सांगायचं होतं की नाही केलं. मला महिलांसाठी आपल्याला तर सगळं आहे, समाज तर आपल्याला सपोर्ट करतच आहे, नाही असं नाही म्हणतच नाही, पण आपल्याला घरच्याकडून जो की आपल्या ग्राउंड फ्लोअरला आपल्याला मागे एक सपोर्ट असला पाहिजे, ते की खूप गरजेचं आहे. आणि ते मला केला आणि मी इथंपर्यंत आले. आणि मला तुम्हाला खरं म्हणलं बोलण्याची इच्छा ह्याच्यासाठी झाली की नाही असतं आपल्याला आयडियल असतात. माझ्यासाठी आयडियल तर माझे आईवडील आहेत आणि मला इथं आल्यावर मला गुरुही खूप चांगले लागले की मला त्यांनी सपोर्ट केला की नाही करायला हवं, खूप म्हणजे खूप. आणि मी असं कधी कोणत्या ह्याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. तुम्ही म्हटलं तर बॅक बेंचर म्हटलं तरी चालेल. मला खूप भीती वाटायची बोलायला वगैरे. आता सध्या इथं आल्यापासून मी लॉ फील्डमध्ये आल्यापासून की नाही आपलं मत मांडायला हवं, आपल्याला बोलायला हवं जिथं चुकत आहे आणि जिथं आपल्यासोबत अन्याय होते ह्या विषयी आपल्याला बोलता यायला हवं. ह्याच्यामधून मला ह्या फील्डमध्ये आल्यावर की हां आपलं मत, आपले जे आपले थिंग्स आहेत हे आपल्याला बोलायला पाहिजे आणि आपल्याला ह्याच्यासं झटलं पाहिजे. आणि ज्या ह्याच्यामधून मी वातावरणमधून आली मॅम, त्यामध्ये तरी मोस्टली तरी चूल अँड मूल हा महिलासाठी आहेच थॉट. हा कुठंच म्हटलं की हा बाबा कुठंतरी ग्राउंडला हा कुठंतरी कमी झाला असं म्हणू शकत नाही. ज्या मी ह्याच्यातून आले, माझ्या ह्याच्यामध्ये म्हटलं तरी खूप बालविवाह झालेले आहेत, खूप झालेले आहेत. खरं माझ्या घराण्यामध्ये म्हटलं तरी मी पहिली मुलगी असेल की इथं येऊन शिकते हो. आणि अजूनही सध्या माझ्या नातेवाईकांमध्ये कुणाला एवढं जास्त माहीत नाही की मी इथं येऊन शिकते. खरंच मी ह्याच्यासाठी मी खूप धन्यवाद करते माझ्या घरच्यांसाठी आणि इथल्या शिक्षकांसाठी आणि मोस्ट ह्या कॉलेजसाठी शिवाजी लॉ कॉलेज. मी ह्यासाठी खूप हे, कारण की इथं आपल्याला ह्याचं ज्ञान तर मिळतच आहे आपल्याला. खरं आपल्याला घडवलं जाते की आपल्याला भविष्यात काय करायचं आहे, घडवलं पण जाते आणि आपल्याला इथून आपल्याला खूप खूप चांगले वकील जजेस इन फ्युचरमध्ये आपल्याला बघायला भेटतील जे की समाजासाठी लढतील. आणि माझ्यासाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि मी माझ्या इथून जेव्हा मी माझं डिग्री कम्प्लीट करेन, मी माझ्या गावाकडे जाईन, तर मी पहिला तर माझ्या महिलांसाठी विदाउट कॉस्टमध्ये मॅम मी काम करेन. आणि महिलांसाठी की बाबा तुमचे राईट्स, तुमचे अधिकार, तुम्हाला बोलण्याची जी आपल्याला परवानगी जास्त नसते मॅम. मी पाहिलेलं आहे की आपल्याला फक्त थोड्या एकदम हायलाईट थोड्या वेळासाठी महिला महिला महिला म्हणलं जातं, पण ॲक्च्युली जर आपण तेच जर एक गावामध्ये म्हणला, विलेजच्या ह्याच्यामध्ये बोलला, तर एवढं नाही आहेत. आणि
1: पाहिजे तसं विचार स्वातंत्र्य आणि निर्णय स्वातंत्र्य महिलांना भेटत नाही असं तुझं मत आहे?
2: आपण तर पाहतोय, आपण इक्विटी पाहतोय, इक्वॅलिटी पाहतोय सोसायटीमध्ये. आणि आपण हा नेटला इंटरनेटला म्हणू शकता की हा खूप मोठे मोठे आपल्याला ही होत आहे. महिला तर खूप मोठ्या मोठ्या पोस्टवर चाललेत मान्य आहे मला, पण जे की आपल्याला गावामध्ये पाहायला मिळतं एवढं नाही आहे फ्रीडम मॅम. जे की ह्याच्यामध्ये फक्त एवढंच हे केलं जाते की थोडंसं लिमिटेड शिक्षण जे की आपल्याला मुलींसाठी 10वी 12वी त्याच्यानंतर झालं, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी संपली, त्यांचं लग्न केलं की रिस्पॉन्सिबिलिटी संपली, हेच आहे. पण नाही, माझ्या वडिलांनी माझ्या लग्नाचा न विचार करता त्यांनी मला सपोर्ट केला.

0: शिक्षण हे महत्त्वाचं आहे महिलांसाठी, मुलींसाठी. आणि खरंच मी खूप धन्यवाद करते ह्या विचारांसाठी. म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचं एक कारण एवढंच आहे, म्हणजे फादर्स अँड मदर्सचं शिक्षण नाही आहे, तरी पण त्यांना व्हॅल्यू आहे की बाबा एज्युकेशन किती महत्त्वाचं आहे. हो, त्यासाठी मी थँक्यू, थँक्यू सो मच.
1: खरंच
0: बोलायची इच्छा होती, थँक्यू सो मच. आणि माझे हे थॉट्स आहेत तुम्ही पोचवावेत समाजासमोर. आणि जसे की गावातील महिला असतील, आई वडील असतील, त्यांनी पुढाकार घ्यावा मुलीसाठी, शिक्षणासाठी. मुलासाठी तर घेतातच मॅम, मी मुलाबद्दल काही बोलत नाही, मुलांसाठी घेतातच, पण मुलींसाठी बी घेणं हे गरजेचं आहे. आणि मला वाटतं त्यांनी एक पाऊल पुढे यावं, आपल्या मुलीवर विश्वास ठेवावा, आणि तिला शिक्षणासाठी, तिला विचारासाठी, तिच्या शिक्षणासाठी, तिच्या फ्युचरसाठी तिला त्यांनी सपोर्ट करावा, हेल्प करावं. मी एवढंच म्हणेन.
1: खरंच खरंच खूप छान विचार तू प्रगट केलेस. आणि तुझ्या संपूर्ण बोलण्यामध्ये ना तुला तुझ्या घरच्यांप्रती प्रचंड प्रेम आणि त्यांच्या प्रती प्रचंड आदर मी बघितलेला आहे. आणि खरंच सांगली जिल्ह्यातून तू इथे आलीस, आणि हेही तू सांगितलंस की इथे आल्यानंतर तुला तुझ्या महाविद्यालयाकडनं, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंदांकडनं खूप सपोर्ट प्राप्त झाला. म्हणजे एकंदरीतच जेव्हा आपण विचार करतो एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणाकरता येण्याचा, तेव्हा पहिला प्रश्न आपल्या मुलींच्या सुरक्षेचा आपल्या समोर निर्माण होत असतो, घरच्यांसमोर निर्माण होत असतो.
0: पहिलं तर आम्ही खूप लांब आलेलो, सांगली जतमधून आलेलो, विलेजमधनं. इथं आमचं मॅम तुम्हाला प्लस पॉईंट सांगायचं म्हटलं तर इथं आमचं कोणीही रिलेटिव्ह नाही आहे, ओळख नाही आहे. आम्ही हा चला नंबर आला आहे तुझा, तुला शिकायचं आहे का म्हणून मला आदल्या दिवशी विचारलं गेलं घरी सगळ्यांनी, तुझं मत आहे का तुला करायचं. मी म्हटलं हो पप्पा मला शिकायचं आहे आपलं. मग त्यांनी मला माझ्यासाठी खूप एफर्ट्स घेतले मॅम, आणि आम्हाला इथं काही माहीत नव्हतं. आम्ही रँडमली दुसऱ्या दिवशी, नेक्स्ट डेला माझं ॲडमिशनची लास्ट डेट होती, आम्ही आदल्या दिवशी इथं आलो. आम्ही हॉटेल्स वगैरे बुक करून तिथे राहिलो, आणि इथं आल्यावर सुद्धा इथल्या ॲडमिशनच्या टायमाला जे की इथं माझी ओळख नसतापैकी मला स्टाफने खूप हेल्प केला. मोस्टली मॅमना सुद्धा इथला म्हणेन ॲडमिशनच्या टायमाला त्यांनी खूप म्हणजे खूप सपोर्ट केला. ॲक्च्युली त्यांची जेवणाची टायमिंग झालेली होती, हर्षा मॅम, जमदाळ मॅम आहे त्या, त्यांची जेवणाची टायमिंग झाली होती मॅम. नाही म्हणले मॅडम, म्हणले की नाही थांबू आपण, बिचारी खूप लांब नाही आहे. मग त्यासाठी त्यांनी त्यांचं जेवणाचं थांबवलं मॅम, आणि माझं ॲडमिशनची प्रोसेस पहिला कम्प्लीट करून घेतली. मला जायला सकाळी मी 7 बसले तर मॅम मी संध्याकाळी माझ्या गावापर्यंत जाऊन पोचते. मला खूप दिवसभर मला प्रवास करायला लागतो खरं, एवढ्या लांब आपल्यापर्यंत सोडणं आपल्याला. आणि घरच्यांचे पण सपोर्ट तर आहेच, आणि आपल्याला संस्कारही तसे हवे लागतात की बाबा गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट, हे खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. मी हे मानते बघा, मला एवढं समजतं की आपण दुसऱ्याकडनं एक्सेप्ट करू शकत नाही की तू हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. नाही, मी स्वतः किती काम करते, मी माझे जे रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, मी फॉलो करते का, इथून माझी सुरुवात होईल. पहिल्यांदा मी करते, ठीक आहे, भविष्यात मी सांगेन सगळ्यांना की हा बाबा हे करण्याची गरज आहे, मी जागरूकता करेन सगळ्यांमध्ये. खरं पहिली सुरुवात मी दुसऱ्यापासून न करता मी माझ्यापासून करेन की बाबा आपल्याला काहीतरी करायचं, आपण केलं पाहिजे, महिलांसाठी जागरूकता केली पाहिजे. आणि ह्या शिक्षणामधून मला हा खूप मोठा फायदा होणार आहे, आणि खरंच ह्या लॉ फील्डमध्ये आल्याबद्दल मला ह्याचा खूप मोठा फायदा होणार आहे, आणि मी भविष्यामध्ये सुद्धा महिलांसाठी खूप कार्य करत राहणार आहे.
1: खूप छान असे विचार एकंदरीतच महाविद्यालयातील सर्वच मित्रमैत्रिणींनी युवाकट्टा या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व श्रोतांपर्यंत पोहोचवलेत. आपल्या श्री शिवाजी कॉलेज विधी महाविद्यालयाचे खरोखर मनपूर्वक धन्यवाद, प्राचार्य सरांचे धन्यवाद, त्यासोबतच प्राध्यापिका अहिल्या अंजन डोहकर मॅडम, जवनजाळ मॅडम यांचेही खूप धन्यवाद की त्यांनी खूप छान प्रकारे आजचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला, त्याचं नियोजन केलं, आणि विद्यार्थ्यांनीही तेवढाच छानसा प्रतिसाद दिला. त्यामुळे युवाकट्टा या कार्यक्रमाला खरं म्हटलं तर 4 चांद लागले असं म्हणायला काही हरकत नाही. तर पुनश्च एकदा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय धर्मापुरीकर सरांचे खूप खूप धन्यवाद, आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील पुढील यशस्वी वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा.

0: श्रोते हो, युवा कट्टा या कार्यक्रमाअंतर्गत श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथील युवक युवतींशी सुमेधा कुलकर्णी आणि शीतल निमजे यांनी साधलेला संवाद, या संवादाचा भाग चौथा आपण ऐकलात.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक. दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

स्वातंत्र्याची पहाट असो वा युद्धाचा काळ, शेतात राबणारा शेतकरी असो वा शहरातील लगबग, प्रत्येक घरात गुंजणारा एकच ओळखीचा सूर हे आकाशवाणी आहे। तेव्हा सर्व श्रोत्यांना आकाशवाणी 90 वर्षाच्या गौरवशाली वर्षानिमित्त खूप खूप शुभेच्छा।

0: जाते।
1: श्रोते हो, तुमच्या गोष्टी, तुमच्या आठवणी आणि तुमच्यासाठी निवडलेली गाणी घेऊन येतो कार्यक्रम सुरंगा मेला, आकाशवाणी परभणी FM 102 MHz वर दर शनिवारी 11:35 वाजून 35 मिनिटांनी।

0: श्रोते हो सर्वसामान्य लोकांपर्यंत माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम, दररोजच्या बातम्या, चालू घडामोडी, संगीत, नाटकं, मुलाखती आणि शैक्षणिक कार्यक्रम, तसंच ग्रामीण आणि शेतकरी वर्गांसाठी विशेष प्रसारण आणि आपत्तीच्या वेळी तात्काळ माहिती देणारं महत्त्वाचं माध्यम म्हणजे तुमचं आणि आमचं सर्वांचं लाडकं आकाशवाणी. तेव्हा श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षाच्या गौरवशाली प्रवासानिमित्त सर्व श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा.
1: 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्झ वर आणि

0: सोबतच FM बँड 102 MHz वर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकाल दररोज सकाळी 5:53 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आणि रात्री 7:30 ते 8 या दरम्यान FM बँड 102 MHz वर आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राचे मनोरंजक असे कार्यक्रम ऐकू शकाल.
1: श्रोतेहो, आपल्या आवडत्या परभणी आकाशवाणी केंद्राचं शानदार बहारदार प्रसारण आपण ऐकू शकाल FM बँड 102 MHz वर.
2: श्रोतेहो, आता वेळ झाली आहे बालदोस्तांच्या खास कार्यक्रमाची, अर्थातच बालमंडळ. ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. संकलन आणि निवेदन अपर्णा पारवेकर यांचं.

झाली आहे बालदोस्तांच्या खास कार्यक्रमाची, अर्थातच बालमंडळ. ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. संकलन आणि निवेदन अपर्णा पारवेकर यांचं.

0: नमस्कार बालदोस्तांनो, बालमंडळ या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर तुमचं हार्दिक स्वागत करते. यश मिळवायचं असेल तर प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. त्यासाठी फक्त इच्छाच पुरेशी नसते तर सातत्यपूर्ण मेहनत आवश्यक असते. सातत्य ठेवल्यास यश नक्कीच मिळतं. बालदोस्तांनो, आजच्या बालमंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन हा कार्यक्रम. यातील सहभागी विद्यार्थी आहेत अनन्या पांडे, धनश्री डाठाळे, समृद्धी घुंगरे, श्रेयस डाठाळे, मधुरेश उमरीकर. बालदोस्तांनो, सुरुवातीला ऐकूयात परिसंवाद भीषण ऊन आणि पाणी टंचाई. लेखन आहे मधुरा उमरीकर यांचं. चला तर मग ऐकूया.
1: आला उन्हाळा उन्हाळा होई कशी लाही लाही, आला उन्हाळा उन्हाळा होई कशी लाही लाही, धारा बरसे घामाच्या वाट सावलीची पाही, धारा बरसे घामाच्या वाट सावलीची पाही, किती तापली तापली धरा कशी ज्वाले परी, किती तापली तापली धरा कशी ज्वाले परी, पावसाच्या थेंबासाठी तहा नळी सृष्टी सारी, पावसाच्या थेंबासाठी तहा नळी सृष्टी सारी, कसा शिनला शिनला कसा शिनला शिनला, जीव आता उकाड्याने असा बंड पुकारला, जणू पेट त्या सूर्याने असा बंड पुकारला, जणू पेट त्या सूर्याने.
2: भीषण ऊन आणि पाणी टंचाई ही एक ज्वलंत समस्या झाली आहे. या समस्येने सध्या तर गंभीर रूप धारण केले आहे. सूर्यदेव आग ओकू लागतात, तशी जमिनीतील पाणी पातळी खालावू लागते. निसर्गाचा कोप आणि मानवी बेजबाबदारपणा वाढतच चाललेला आहे. दरवर्षी सातत्याने ही समस्या वाढतच आहे. या समस्येमुळे अनेक परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत आहेत. उष्माघाताचा सामना कितीतरी जीवांना करावा लागत आहे. दरवर्षी पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
3: अन्न वस्त्र निवारा या मुख्य मूलभूत गोष्टींवर अनेक परिणाम आपल्याला दिसत आहेत. पृथ्वीवर जीवसृष्टी टिकवण्यासाठी पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मानवी शरीरापासून ते शेती आणि उद्योगांपर्यंत प्रत्येक बाबतीत पाणी आवश्यक आहे. पाणी हे जीवन आहे, हे एकमेव सत्य आहे. पाण्याशिवाय जीवसृष्टी टिकू शकत नाही. पाणी टंचाईची गंभीरता समजून घेण्यासाठी आपण काही मुद्दे बघूयात. आता पहिला मुद्दा आपण बघूयात, वाढती लोकसंख्या. जगभरात वाढती लोकसंख्या पाण्याच्या मागणीवर दबाव वाढवणारी आहे. शहरीकरणामुळे पाण्याचा भरपूर वापर वाढत आहे, तर पाण्याचे स्रोत मात्र मर्यादित आहे. तिसरं कारण असं आहे की औद्योगिकीकरण. उद्योगधंद्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी लागते. वाढती उष्णता आणि दुष्काळ यामुळे पाणी टंचाईची समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
4: जलवायू बदल, अनियमित आणि कमी पाऊस, त्यामुळे पाणी साठा कमी होतो. जल प्रदूषण, खूप मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होत असते, त्यामुळे हे पाणी वापरण्यात योग्य राहत नाही. त्या पाण्याचे शुद्धीकरण करावे लागते. या प्रक्रियेत पाणी खूप वाया

0: जाते. नद्यांमध्ये कारखान्याचे सांडपाणी सोडण्यात येते, त्यामुळे पाणी खराब होते, पाण्याची गुणवत्ता कमी होते. अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार वाढू शकतात. हा धोकाही खूप मोठा असतो, अनेक जीव जाऊ शकतात. ही सर्व कारणे पाणी टंचाईची आहेत.
1: फारच महत्त्वाची कारणे आपण येथे ऐकत आहोत. आपण सर्वजण नेहमी बघतो, उन्हाळा सुरू झाला की नद्या, तलाव, विहिरी आटून जातात आणि पाणी टंचाईचा सामना आपल्याला करावा लागतो. खेड्यापाड्यात तर मैलोनमैल पायपीट करूनही मुबलक प्रमाणात पाणी मिळेल की नाही हे सांगता येत नाही. महिलांना पाण्यासाठी पहाटेच मध्यरात्री उठावे लागते. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. पाणी टंचाईमुळे केवळ माणसांचेच नाही तर पशु, पक्षी आणि वनस्पतींचे जीवनही संकटात येते. पाणी प्रश्न ही गंभीर समस्या सोडवण्यासाठी तात्काळ पावले उचलणे हिताचे आहे. यासाठी उपाययोजना गरजेची आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा. पावसाचे पाणी जमिनीत भरण्यासाठी जमिनीत शोषखड्डे, बंधारे तयार करावे लागतात. पडलेल्या पावसाला जास्तीत जास्त जमिनीत मुरवावे, तरच झाडांच्या मुळांशी ओला राहील. जमिनीत पाणी मुरत गेलं तरच पाणी टिकेल, ते पुन्हा नव्याने मिळेल. त्यासाठी पडलेल्या पावसाचा थेंब आणि थेंब महत्त्वाचा असतो. तो वाया जाता कामा नये. पाण्याची साठवणूक जर वर्षानुवर्ष झाली तरच पाणी भरपूर येईल आणि पाणी टंचाई भासणार नाही. पाण्याचे नियमन करणे, पाणी जमिनीत खोलवर मुरवणे ही अतिशय महत्त्वाची आहे. या गोष्टींची काळजी जर योग्य वेळी घेतली तरच पाणी टंचाई भासणार नाही.
2: पाणी टंचाई ही एक गंभीर समस्या आहे. पाण्यावर सर्व जीवसृष्टी तारून जाते. पाणी असेल तरच जीवन आहे. आता शेती, उद्योगधंदे हे सुद्धा पाण्यामुळेच असतात. जर पाऊस पडला तरच पिके चांगली येतील. आभाळाकडे डोळे लावून शेतकरी पावसाची वाट बघत बसलेला असतो. अगदी लहान मुलांना सुद्धा पाऊस कधी पडेल ही उत्सुकता लागलेली असते. पहिला पाऊस हे तर एक गोड गुपित असतं प्रत्येक जणांसाठी. लहान मुले तर पावसाचा मनसोक्त आनंद घेतात.
3: पावसा पावसा सरसरिये, पावसा पावसा भरभरिये, सरी मध्ये नाचू दे, ओल चिंब होऊ दे, होडी मला बनू दे, होडी होडी खेळू दे, होडी माझी शिडाची सुरू सुरू चालायची, होडी माझी बंबाची दूर देशा निघायची, चला सारे गावाला यारे सारे फिरायला, दूर दूर भटकायला पावसामध्ये नाचायला.
1: वृक्ष संपदा टिकवावी लागते. आता पाण्याचा मुद्दा जेव्हा येतो तेव्हा प्रामुख्याने वृक्षारोपण येते. वृक्ष संपदा टिकली जगली तरच आपण जगू, नाहीतर परिणाम भयंकर होईल. झाडे असतील तरच आणि तरच जमिनीची धूप शमते, ओल टिकून राहील आणि पाऊस पडेल. पाऊस असेल तरच पाणी मिळेल. पाणी असेल तर जीवसृष्टी असेल.
2: इथे मला चैतन्याने नटलेल्या हिरव्यागार सृष्टीचं वैभव सांगणारी शंकर वैद्य यांची कविता आठवते. जिकडे ती

जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे, मध्येच घेता वारा उसळी जरी ढगांची तुटे साखळी.

0: जिकडे तिकडे पाणीच पाणी खळखळणारे झरे झुळझुळणारे गवत पोपटी लवलवणारे तुरे.
1: शंकर वैद्यांनी फार सुंदर विषय या अप्रतिम कवितेतून आपल्याला पटवून दिलेला आहे. पावसाची पातळी जर अशी भरभरून असेल तर पाणी प्रश्न निर्माण होणार नाही आणि उन्हाचा पारासुद्धा कमी होईल. 40 ते 45 अंश सेल्सिअस इतकं जीवघेणं ऊन याला आळा नक्कीच बसेल. पण यासाठी आपली जबाबदारी ओळखून आपल्यालाच प्रयत्न करावे लागतील. तरच हे भीषण ऊन आणि पाणी टंचाई हा गंभीर विषय राहणार नाही. पाणी वाचवू शकलो तरच सगळं काही व्यवस्थित चालू राहील. आणि एक गोष्ट अशी आहे, आपण फक्त पाणी वाचवू शकतो पण पाणी बनवू शकत नाही.
2: पाणी निर्माण करणे आपल्या हाती नाही. आपल्या आजोबांनी पंजोबांनी पाणी नदीत पाहिले, आपल्या वडिलांनी विहिरीत पाहिलं, आपण नळात पाहिलं, आपल्या मुलांनी बाटलीत पाहिलं. पुढची येणारी पिढी पाणी कुठे बघणार? हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा, तरच प्रामाणिकपणा जलसंवर्धन होईल, वृक्षसंवर्धन होईल. जल हे तो कल है असं गणित सगळ्यांनी लक्षात ठेवून तसं वागणं, पाण्याची बचत करणं गरजेचं असतं. तरच येणारा काळ हा सुखाचा समाधानाचा असेल.
3: थेंब थेंब वाचूनी पाणी आनंद आणू आपल्या जीवनी. थेंब थेंब वाचूनी पाणी आनंद आणू आपल्या जीवनी.
4: बालमित्रांनो, आत्ताच आपण भीषण ऊन आणि पाणी टंचाई याविषयी परिसंवाद ऐकला. लेखन होतं मधुरा उमरीकर यांचं. बालमित्रांनो, यानंतर ऐकूया मधुरेश उमरीकर याचे गीत आणि कविता.
5: तापी काठची चिकन माती, ओटा तरी बांधू ग बाई, असा ओटा चांगला तर जात तरी मांडू ग बाई, असं जात चांगलं तर सोजी तरी दळू ग बाई, अशी सोजी चांगली तर लाडू तरी बांधू ग बाई, असे लाडू चांगले तर शेल्याच्या पदरी बांधू ग बाई, असा शेला चांगला तर भाऊरायाला भेटू ग बाई, असा भाऊराया चांगला तर रारी रथ अनिल ग बाई, असा रथ चांगला तर नंदी तरी जुंपू ग बाई, असे नंदी चांगले तर माहेराला जाऊ ग बाई, असं माहेर चांगलं तर धिंगा मस्ती करू ग बाई.
6: झुंज मुंज पहाट झाली, कोंबड्यानं बाग दिली. झुंज मुंज पहाट झाली, कोंबड्यानं बाग दिली. पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली. पूर्वेला लाली आली, धरतीला जाग आली. भिरभिरती राणी वनी पाखरं, भिरभिरती राणी वनी पाखरं. जीवाचा मैतर ढवळ्या

0: चाल र जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ शेताला घेऊन चाल र झुंजुमुंजु पहाट झाली कोंबड्यानं बाग दिली झुंजुमुंजु पहाट झाली कोंबड्यानं बाग दिली पूर्वेला लाली आली धरतीला जाग आली पूर्वेला लाली आली धरतीला जाग आली बिरबिरती राणी म्हणी पाखर बिरबिरती राणी म्हणी पाखर ए जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल र जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल र जीवाचा मैतर ढवळ्यान पवळ्या शेताला घेऊन चाल र
1: बालमित्रांनो यानंतर धनश्री डाठाळे या बालमैत्रिणीची कविता
2: हंब

माय म्हणे माय म्हणे तुम्हाला माया गायाची हाये आन, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान।

वाटते म्हणून वाटते मले तुई भराव सुखान ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी।

0: तिच्या मंदी दिसते माली माझी माय, तव्हा मला तिच्या मंदी दिसते माई माय, दिसते माही माय।
1: मित्रांनो, ज्ञान साधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शन कार्यक्रम ऐकला। बालमित्रांनो, यानंतर ऐकूया एक छानसं गीत।

0: या गीतासोबतच आजच्या बालमंडळ या कार्यक्रमात इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या रविवारी 11:35 बालमंडळ कार्यक्रमासहित. तोपर्यंत नमस्कार.
1: श्रोते हो, बालमंडळ हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. ज्ञानसाधना प्रतिष्ठान धर्मापुरी परभणीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध कला गुणदर्शनाचा हा कार्यक्रम. संकलन आणि निवेदन होतं अपर्णा पारवेकर यांचं. श्रोते हो, यानंतर वनिता मंडळ आणि त्यानंतर प्रसारित होणारे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून अर्थात महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. FM बँडच्या 102 MHz वर विविध भारतीचं प्रसारण देखील आपण ऐकू शकता.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित. पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो वळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदरगे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या भेटी घेत असतो आणि त्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणींच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदरगे यांना आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत. मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिकतेविषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत, त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. मग यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशा प्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेलं आहे त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ, प्रत्येक सिच्युएशन, जो बदल आहे मायक्रो लेवलचा त्या मुलांमध्ये होणारा जो बदल आहे, बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेजपर्यंत नेणं हे एक थोडंसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांसाठी. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर तेव्हा ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं. स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग

0: म्हणजे विशेष पालकांनी, इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं आहे. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते, ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरीही तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसंच आपल्या मुलाला प्रत्येक ॲक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे. ग्राउंडवरती पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं, मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून, म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. म्हणून कॉग्निशन बेस ट्रीटमेंट प्लॅन देण्यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाही आहे आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस, परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथं विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकारचा विकास त्या त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे, आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक, वडिलांचाही तेवढाच पार्ट इथं येतो जेवढा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना, विशेष बालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी, दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तरी अभ्यासा, बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्या ही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही, तो आनंद तुमची मुलं तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच आहे, विशेष बालक आणि त्यांचे जे पालक असतात ना ते खरंच विशेष असतात, कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरीत्या करण्याचं, घडवून आणण्याचं, आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या अगदी गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकतात असं म्हणावयास काही हरकत नाही. पण वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात, 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण हे खूप खूप मोठं आव्हान आहे आजच्या पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
0: टीनेजच्या मुलांबाबतीत, म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत, मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे, धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत पण नाहीये. म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते उडणं होत नाही, परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19, म्हणजे ज्या वयाला टीन लागतं, TEEN 13 to 19, हा वयोगट हा टीनेजमध्ये येतो. आणि ह्या टीनेजमधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं झालं तर सर्वात मोठी समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही, कारण ॲज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस जर आपण बघितलं तर मुलांची ही एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे, कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या, अनुभव, व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्रित येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेसची अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही,
1: खरंच
0: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही आणि लादलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्चकोटीच्या वाटतात, कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार, म्हणजे 13 to 19 मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो, नव्याने तो इन्क्रीज होतो, त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत. चिडचिडपणा तर होतो, परंतु चिडचिडेपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, त्या सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत. आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझं.

0: पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितलं असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूयात तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इनडायरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझ हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअरमध्ये पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात ती हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते. आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, मन तिथे स्थिर नसतं. कारण बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं तो वेगळाच खुणावत असतो मुलांना.
1: खरंच आहे.
0: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा तो जातो त्यावेळेला त्याच्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी एक दोलायमान परिस्थिती निर्माण होते. आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा, त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो. आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी सुद्धा प्रवृत्तीला लागतात. म्हणजे त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते आणि त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय. ही कृती करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथं परिणामाची इथं विचार केली जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं. कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळा होणारा बदल, आणि त्या भावनांना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता, आणि मग त्यांना जे काही प्रश्न पडतात त्या प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात. आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानामधून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं, आणि असतातच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्नांना उत्तरं योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांची अपेक्षा असते समाजाकडनं त्या अपेक्षा तिथं पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पिअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं. मुलं कम्पेअर करायला लागतात इथे. आणि मग इथं स्वतः मुलं त्या एजमध्ये स्वतःला एक लीडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते, आणि स्वतः एक लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीची लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्याला एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुपदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामध्ये आणखी पुढचं चॅलेंज एक येतं की कॅरेक्टर येतं, असे आयडियल कॅरेक्टर्स असतात. मला ह्या ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय, किंवा मला ह्या हिरोसारखंच व्हायचंय वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस पण तिथं कन्फ्युज स्टेज असते, आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असा नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. आणि म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत, यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे ॲज अ ऑब्झर्वर म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येताना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होतील असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय, आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली

0: त्यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं, अशा कैक समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं याविषयी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे. परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांनी कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
1: अतिशय छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी. परंतु जेव्हा आपण त्यामध्ये उतरतो, म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये, तरीही तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची, आम्ही जर इथं विचारसरणीमध्ये पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
0: बरं.
1: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून घेणं हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा निर्णय असावा. कारण ह्या काळामध्ये निर्णयक्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते त्यावेळेला, त्या निर्णयक्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर. म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लक्षात घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना. म्हणून त्या निर्णयांना तिथे वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय, मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक्स आपण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलांना त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंजेस आहेत. बघ तू स्वीकारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये, यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो की करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचीवमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचीवमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल्स आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपली निर्णय घेतात आणि मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब तुझ्याच्याने नाही जमणार, मी करून देतो, कारण तिथं आपला आयडियल पॅरेंटिंग हा रोल तिथं येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले त्यांनी स्वतः हँडल केले पाहिजेत. तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण बघा मी आहे तुझ्यासोबत, ज्यावेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
0: बरोबर.
1: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचाही घरामधला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल तिथं ऍक्टिव्ह होतो, मुलांना अनुभव मिळतात. आणि हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत. आणि ती

0: पूर्णपणे शहानिशा करूनच मुलं पुढं वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लॅन इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्रीण बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंजेस आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं याविषयी सविस्तर आपण जाणून घेतलं आहे. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं सामान्य बालकांचंही आणि विशेष बालकांचंही, ते कृतीत आपण कसं आणावं पालक म्हणून हेही आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि बालक दोघंही स्वतःला हरवून या पाठीमागे धावू लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खर तर ही गोष्ट आहे. म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात, पण कुठेतरी ही एक दडपणाची बाबही असलेली आपल्याला जाणवू शकते किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचावू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन,
1: खरंच,
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्टवरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय,
0: परंतु आपण काय केलंय तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे. पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत.
1: खरोखर.
0: आणि जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच इथं राहत नाही, आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी अशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी आहे, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्रे वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करावं, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचं सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलला जर जात असेल, तर धिस इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आईवडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये म्हणजे तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली तो चालवतोय, पण ते तुमच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, ते म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही. तर आज मुलांच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीतेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतंय ना, हसतंय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतंय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस.
1: होय.
0: पण

0: आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्ममध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे नाहीत, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं आहे, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बिंबवलेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपला तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटत नाहीत.
1: अगदी खरं. आणि आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे. खरंच आहे.
0: म्हणजे मुलांना त्यांच्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच आहे.
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रूपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठंतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवलंय, पण ते मूल आम्हाला विचारत नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे, ती परिपूर्तताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नसाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथं थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबवलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत नाही तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नये. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या, मुलांना जे वाटते ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्यांनी काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढत चालल्यात की बालकांचं जे बालपण आहे ते जपल्या जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा, आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे ती धडपड म्हणजे मी अलगत फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही, ते मरून जाते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्व्हर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली फक्त तो प्लॅटफॉर्म, आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं त्या संवेदनात अगोदर तुमच्या जाग्या होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील, सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेला आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकांच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्यासोबत आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांनो आठवा असं मला ह्यावेळी सांगावं वाटतं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्वाचा विषय. खूप छान मॅडम आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमांमधून तुम्ही अतिशय महत्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवलीत. कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आजच्या पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं, खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते कारण परभणी आकाशवाणी केंद्राने मला ही संधी इथं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार, धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आता आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूयात परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या अनुभवातून, विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, हातमाग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसंगती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत, परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत, साडी ही केवळ वस्त्र नाही, ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा अजमेरा या मूळ परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील आहेत. त्यांचं सासर पूर्णा शहरात आहे. सध्या त्यांचं वास्तव्य आपल्या भारताच्या राजधानीत अर्थात दिल्ली शहरात त्या वास्तव्याला आहेत. पारंपरिकतेची जोड देणारा त्यांचा हा व्यवसाय त्या भारतभर आणि भारताबाहेरही अनेक देशांमध्ये आपली भारतीय संस्कृतीची जोड देत त्या पोहोचवत आहेत. तर जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास. शिखा अजमेराजी, काय सांगाल की आपला हा जो ब्रँड आहे, आपला हा जो व्यवसाय आहे, या व्यवसायाची सुरुवात कशी झाली आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
1: शिखास कारिगरी, मी एक हाऊस वाईफ आहे.
0: बर.
1: आणि माझं आर्ट हा पॅशन होता.
0: बर.
1: पेंटिंग हे मी आवर्जून करायची माझ्या फ्री टाइम मध्ये. जसं आपण पाहतो की रांगोळी काढतो किंवा दिवाळीच्या सणाच्या वेळेत पेंटिंग होतात घरी. सणवार आले की आपण हे सगळे आर्टिस्टिक वर्क करतच राहतो. तर ह्या ऍज अ गर्ल म्हणून पण ह्या सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं, त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाइम असायचं, तेव्हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो, तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून, इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास, एक तास तरी त्याला द्यायचा, म्हणजे त्या तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते. ते तर ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाईम थोडा जास्त मला भेटत गेला, त्याच्यातून हा मी आर्ट थोडं डेडिकेशनने अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं, काहीतरी डिफरंट दिसायचं, लोकांपेक्षा वेगळं करायचं किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ते करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केला की साड्यांवर, फॅब्रिकवर, वेगळे वेगळे फॅब्रिक, टी शर्ट, कुर्ता किंवा साडीज, ब्लाउजेस आहे त्याच्यावर मी हे हँड पेंटिंग करायची. आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार ह्याला अजून, पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेवते मी सध्या तरी.
0: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
1: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर, जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली आता.
0: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधल्या आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकतंच सूरजकुंड

0: 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगाल आपण, कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
1: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात, तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाहीये, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे

0: आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला. तिथे देशातून विभिन्न कॉर्नर कॉर्नरहून खूप खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगवेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाहीये, तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्हाला माहिती असेल, तर ह्या पण खूप आर्ट आहेत ज्या आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जुडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जुळून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
1: बर बर. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे, नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे, जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर, कॅनव्हसवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो, त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्या अशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रूपांतर झालं, याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट मला असं वाटते की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याचुण्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे, किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचा हे माहिती पण नसणार. तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतं तसं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि सारीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन पेंटिंग, सारीज, ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली. तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
1: शिखाजी, तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेला आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंगमधून तुम्ही तुमचा ब्रँड, तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
0: जसं आपण आधी असत हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचं जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
1: अगदी. काय सांगाल बरं शिखाजी की सूरजकुंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच, त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात, तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना, आपल्याला कसं वाटतं?

0: ते आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुणेपासून ते दिल्लीपर्यंत आपला हा प्रवास कसा उलगडत गेला, थोडक्यात काय सांगाल?
1: मी बेसिकली मी आज पण मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे.
0: अच्छा.
1: सर्वात आधी माझ्या मैत्रिणींना हे सांगावं असं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठं ना कुठं. आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल. असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत, त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी. तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा केव्हा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला, तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय, एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसंही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ती विअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून. आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसतं ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
0: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं, तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणारं असतं. जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते तेव्हा तेच खरं यश असतं, हो ना?

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत.

0: कल्चरल आणि टेक्सटाईल मिनिस्ट्रीनी पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडंसं स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक GI टॅग भेटला आहे कोणत्या एक स्पेसिफिक विविंगसाठी, एक हँडलूमसाठी आहेत. म्हणजे त्या त्या डिस्ट्रिक्टचे आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्टमधनं ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे, ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट, जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्टमध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये स्वतःची एंट्री केली.
1: म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
0: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होते की गव्हर्नमेंट असे खूप सारे स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते. आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
1: बरोबर, ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत, जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे.
0: बरोबर.
1: आणि ती कला साडीवरून सादर करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं, ही काही सोपी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज, आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
0: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भातमध्ये हे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहेत हे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशनमध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना इथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती. तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते तर तिथे यावेळीच तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपर हिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन्स पण करतो. जसं गव्हर्नमेंटचा ODOP स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या स्कीमच्या अंतर्गत. तिथं मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकता किंवा असे कसे हे लाकडी टॉईज असतात किंवा कसे बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही, जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी ना लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो, आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतात, ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत. त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारिगरी करतोय.
1: तुमच्या आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं, नाही का? अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं. काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात. तर असे काही अनुभव आपल्या वाट्याला आले होते का?
0: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं पण हळूहळू ती शिकते.

0: होते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टीला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही, किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलवू नये, काहीतरी ती खटाटूप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं, काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊस वाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे, हे माझ्या वाटी हे काम आलं आहे आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कंप्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो, तर जसं ती स्वतःवर घेते तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं, हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळणे, पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाही आहे. हा, तर हाऊसवाईफचा जो तो माइंडसेट आहे ना, तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. ते लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले दोन गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
1: क्या बात
0: है, मस.
1: तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी की पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय करू शकते, नाही का? तर तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणींनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशनमधून तुम्ही तुमची कारागिरी, तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते, नाही का?
0: बिलकुल, त्यांच्याशिवाय त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसा तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी, तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फॅमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात, मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं. ते त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
1: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?
0: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे, म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम्स अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचं, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते. तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
1: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की इतक्या आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर, उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल पर्चेसिंगसाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती, या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं,
0: बिलकुल,
1: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
0: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडस, म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडस स्वतःला द्या, स्वतःला पण ओळखा तुम्हाला काय आवडते. जरुरी नाहीये बिझनेस मध्ये याचं रूपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर निघून जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना? आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या, हेच बोलू शकते मी त्यांना.
1: ओके, शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि

0: तुमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं, तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहेत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो, मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
0: थँक्यू.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला, आधुनिक रंगाने नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्ष चमकतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले, जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का? तर मैत्रिणींनो, जिद्द आणि स्वप्नाच्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवतं. याच सदिच्छांसह, याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रीण सीमंतिनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं, तर मग मैत्रिणींनो भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.

श्रोते हो, दुपारचा 1:05 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज गीतकार, कवी, लेखक ज्यांनी 50 वर्षांच्याहूनही अधिक

आपल्या कारकिर्दीमध्ये जवळपास 3-3 हजारांहून अधिक मराठी गाणी आणि 250-300 पेक्षाही अधिक चित्रपटांसाठी लेखन केलेलं आहे असे सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबुडकर यांचा आज जन्मदिवस आहे. अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहित असतानाच ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे अतिशय अजरामर झालेलं हे गीत आहे. आणि या गीताबाबत असा एक किस्सा सांगितला जातो की सुरुवातीला ऐरणीच्या देवा तुला आगीन फुलं वाहू दे असा या गाण्यामध्ये उल्लेख होता आणि लता दिदींना तो फारसा काही रुचला नाही आणि त्यामुळे त्या जगदीश खेबुडकरांशी याबाबत बोलल्या तेव्हा खेबुडकर त्यांना म्हणाले की स्वरांच्या अधिक जाणकार तर तुम्हीच आहात, तेव्हा तुम्हाला जो त्याच्यामध्ये बदल हवा आहे तो तुम्ही करून घ्या. आणि मग आगीन फुलं ऐवजी ठिणगी ठिणगी ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे असा त्याच्यामध्ये बदल केला गेला आणि एक अप्रतिम गाणं आपल्या सर्व रसिक श्रोत्यांना ऐकायला अनुभवायला मिळालं. ऐकूया हे गीत. साधी माणसं या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. संगीत दिलं आहे आनंद घन.

जगदीश खेबुडकर हे अनेक वर्ष शिक्षक म्हणून नोकरी करत असतानाच त्यांनी काव्य लेखनाची आपली आवड जोपासली. त्यांच्या गीतांमध्ये साधेपणा, भावपूर्णता आणि ग्रामीण जीवनाचं प्रतिबिंब आपल्याला अनुभवायला मिळतं. पोवाडा, अभंग, ओवी अशा विविध काव्य प्रकारांमधून त्यांनी मनसोक्त मुसाफिरी केली असंच म्हणायला हवं आणि आपल्या रसिक श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं.

कुंकवाचा करंडा या चित्रपटासाठी सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुळकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं प्रभाकर जोग यांनी. श्रोते हो, आज जगदीश खेबुळकर यांनी लिहिलेली गाणी आजच्या गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आपण त्यांचा आस्वाद घेत आहोत.

श्रोते हो, जगदीश खेबुडकरांनी कविता, कथा, नाटकं आणि दूरदर्शन मालिकांसाठी सुद्धा लेखन केलं. अगदी त्यांच्या शेवटच्या काळात रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा त्यांनी गीतलेखनाचं कार्य केल्याचं सांगितलं जातं. त्यांची ही गाणी अनंत काळपर्यंत लोकप्रियच राहणार आहेत आणि आपल्याला मंत्रमुग्ध करीत राहणार आहेत. ऐकूया पुढचं गीत पिंजरा या चित्रपटासाठी. उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकरांचं हे गीत, संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

श्रोते हो, जगदीश खेबुडकरांना महाराष्ट्र शासनाचा तब्बल 11 वेळा सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आणि जवळपास 60 अधिक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. जगदीश खेबुडकर यांना आकाशवाणीच्या संपूर्ण परिवारातर्फे मानाचा मुजरा. ऐकूया गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात. पुढचं गीत धाकटी बहीण या चित्रपटातलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं, गीतकार अर्थात

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं धाकटी बहीण या चित्रपटातलं गीत आत्ता आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 1:40 जालना जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू.
1: आकाशवाणी मुंबई. राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात.

0: आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. तमिळनाडूमध्ये टीव्हीके म्हणजेच तमिळगाव वेत्री कळगम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययूएमएल यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय. टीव्हीकेनं येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय. आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता. आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झालाय. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुढी बेलूर ते महबूबनगरनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल.

वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली HMS ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली आहे. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JT वेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारले. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46, 48, 51, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. IPL क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रासह प्रसारण आपण ऐकत आहात. 1:40:50 झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात जालना जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: रायझिंग जालना कार्यक्रमाचं उद्घाटन. जिल्ह्यात 12:86.17% तर 10:85.90% निकाल आणि घनसावंगी आयटीआयचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव.
1: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर बाबासाहेब मस्के यांनी पाठवलेली ही माहिती.
2: यंदाच्या महाराष्ट्र दिनी जालना जिल्हा निर्मितीला 45 वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त रायझिंग जालना या कार्यक्रमाचं महाराष्ट्र दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जालना जिल्हा औद्योगिक, कृषी आणि सांस्कृतिक विकासाचा महत्वाचा केंद्रबिंदू बनत असून स्टील, बियाणं आणि शेती क्षेत्रात जिल्ह्याने विशेष प्रगती केली असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री मुंडे यांनी काढले. नवीन गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि तंत्रज्ञानाच्या वापरातून विकासाला गती देण्यासोबतच ईज ऑफ डुईंग बिझनेससाठी जालना आदर्श जिल्हा करण्याचं आवाहनही उपस्थित मान्यवरांनी या सोहळ्यात केलं. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून आयोजित रायझिंग जालना उपक्रमाअंतर्गत सुशोभीकरण कामांचं लोकार्पण, जालना सुपर 50 AI फार्मर्स प्रकल्प आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचा शुभारंभही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त जालना इथल्या पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात विविध पथकांचं संचलन, पुरस्कार वितरण आणि पोलीस दलास प्राप्त वाहनांचं लोकार्पण करण्यात आलं. खरीप हंगाम 2026-27 पार्श्वभूमीवर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक नुकतीच पार पडली. खतं आणि बियाणांचा साठा, बोगस बियाणे विक्रीला प्रतिबंध, पीक कर्ज वाटप यासह अनेक मुद्द्यांचा पालकमंत्री मुंडे यांनी आढावा घेतला. दरम्यान जिल्ह्यात यंदा सुमारे 6,47,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पीक लागवडीचं नियोजन आहे. यासाठी आवश्यक बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागानं दिली. जालना जिल्ह्याचा 12वीचा एकूण निकाल 86.17% इतका लागला आहे. निकालात मुलींची टक्केवारी सुमारे 91% तर मुलांची टक्केवारी 83.41% इतकी आहे. दरम्यान पुनर्परीक्षा दिलेल्या 1,299 विद्यार्थ्यांपैकी 452 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 10वीचा निकालही जाहीर झाला. जिल्ह्याचा निकाल 85.90% इतका लागला आहे. जिल्ह्यातल्या एकूण 31,853 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 31,618 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यापैकी एकूण 27,162 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील 16वी जनगणना 2 टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत सरकारच्या संकेतस्थळावर डिजिटल स्वगणना प्रक्रिया सुरू करण्यात आली असून ही मोहीम 1 ते 15 मे 2026 या कालावधीत राबवली जात आहे. नागरिकांनी डिजिटल स्वगणना प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. घनसावंगी इथल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वर्ष 2023-24 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट आयटीआय हा मानाचा पुरस्कार मुंबईत नुकताच प्रदान करण्यात आला. गुणवत्ता आणि सर्वांगीण कामगिरीच्या निकषांवर आधारित हा पुरस्कार मंत्री मंगल प्रभात लोढा तसंच अप्पर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संस्थेचे तत्कालीन प्राचार्य देवीदास राठोड आणि सध्याचे कार्यकारी प्राचार्य नागसेन सरजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. जालना जिल्ह्यातल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट बँक, पूर्णवादी सहकारी बँक आणि कॅनरा बँक घोटाळ्यातल्या अपहाराची रक्कम सुमारे 40 कोटी रुपयांपर्यंत असल्याचं उघड झालं आहे. परिणामी सध्या या बँकांमधले व्यवहार बंद असल्यानं खातेदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं आहे. जिल्ह्यातल्या प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या संस्कृती मंत्रालयाच्या ज्ञान भारतम या महत्वपूर्ण योजनेअंतर्गत ही मोहीम राबवली

0: राबवली जात आहे. या सर्वेक्षणात हस्तलिखित मूळ मालकांकडेच राहणार असून फक्त शास्त्रीय पद्धतीनं त्यांचं दस्तऐवजीकरण केलं जाणार आहे.
1: जालना जिल्ह्याचं वर्तपत्र आताच आपण ऐकलं. या वर्तपत्राचे लेखक होते बाबासाहेब म्हस्के. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला.

श्रोतेहो, दुपारचं 1:46 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया दशरथ राऊत यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेली मोहन सामंत यांची रचना आत्ता आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं कनू घोष यांनी. आणि याबरोबरच श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचं 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सेंट ऑफ अ वुमन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: मी का मरू नये याची दोन कारणं सांग. आत्महत्या करू पाहणारा निवृत्त सेनाधिकारी कर्नल फ्रँक स्लेड चार्ली सिम्सला म्हणतो, पहिलं कारण म्हणजे तुम्ही सर्वोत्कृष्ट टँगो डान्सर आहात आणि दुसरं म्हणजे तुम्ही फेरारी चालवता तशी कुणालाच चालवता येत नाही, चार्ली म्हणतो. मार्टिन ब्रेस्ट दिग्दर्शित 1992 सालच्या सेंट ऑफ अ वुमन या हॉलिवूडच्या क्लासिक चित्रपटातील हा कसोटीचा प्रसंग. शाळेला सुट्टी लागते, बड्या बापाच्या मुलांचे सुट्टीतले बडे बेत आहेत. स्कॉलरशिपवर शिकणारा चार्ली सुट्टीतील नोकरी करून पैसे मिळवणार आहे. तो या बड्या बापाच्या मुलांच्या उपद्व्यापांपासून दूरच आहे, पण अपघातानंच तो आणि जॉर्ज या उपद्व्यापांचे साक्षीदार ठरतात. हेडमास्तर दोघांना धारेवर धरतात, नावं सांगितलीस तर स्कॉलरशिपसाठी तुझी शिफारस करण्यात येईल असंही चार्लीला म्हणतात. पुढील शिक्षणाचं त्याचं भविष्य आता या प्रकरणावर अवलंबून आहे. सुट्टीतील नोकरी म्हणजे तऱ्हेवाईक, लहरी, माणूस घाण्या, दृष्टीहीन अशा कर्नलची काळजी घेणं. जमणार नाही असं वाटून परत जाण्यासाठी तो निघतो. त्या प्रत्येक वेळी कर्नल त्याला थांबवतो. कर्नलचा पुतण्या चार्लीला तुच्छतेनं वागवतो तेव्हा कर्नल महाशय सरळ पुतण्याची कॉलरच धरतात. कर्नलचं हे नवच रूप चार्ली पुढच्या पेचाविषयी त्याला कळतं. तो म्हणतो, हेडमास्तरांच्या सूचनेनुसार वागला नाहीस तर आई आणि सावत्र बापाप्रमाणेच तुला गरिबीत जगावं लागेल. पण चार्ली त्याला नकार देतो. रेस्टॉरंटमध्ये प्रियकराची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला कर्नल टँगो शिकवतो. फेरारीसारख्या श्रीमंती गाडीतून फिरणं हे चार्लीसाठी अशक्य गोष्ट, पण दृष्टीहीन कर्नल त्याच्यासाठी फेरारी भाड्यानं घेतो आणि भंदाट वेगानं चालवतो. कर्नल चार्लीचा बापच बनतो. चार्ली हे सारं निरखतोय. स्त्रिया हा कर्नलचा वीक पॉइंट. वासावरून तो त्यांचं नेमकं वर्णन करतो. स्त्री सहवासाचं काव्यात्म वर्णन करतो. प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात कधीच कोणतीही स्त्री नव्हती. त्याचं एकाकीपण चार्लीला जाणवतं. कर्नलला आपल्या आत्महत्येचा बेत प्रत्यक्षात उतरवायचा आहे. तो चार्लीला परत जा म्हणतो, पण चार्ली आता ऐकणार नाही. स्वतःवर गोळी झाडू पाहणाऱ्या कर्नलच्या हातून तो पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न करतो. झटापट होते. अखेर कर्नल चार्लीपुढे हरतो. चार्लीजवळ तो आपलं मन मोकळं करतो. सुट्टी संपते. दोघं एकमेकांचा निरोप घेतात. शाळेत डिसिप्लिनरी कमिटीपुढे चार्ली आणि जॉर्ज यांचा निवाडा सुरू होतो. जॉर्जनं आपली बाजू मांडण्यासाठी बापाला बोलावलंय. बाप शाळेला आर्थिक मदत करणारा बडा असामी. जॉर्ज निर्दोष सुटणार तर चार्लीला शिक्षा म्हणून पुढील शिक्षणापासून वंचित राहावं लागणार. अशावेळी दृष्टीहीन कर्नल अनपेक्षितपणे सभेत येतो. म्हणतो, थांबा. हेडमास्तर म्हणाले की ही शाळा नेतृत्व निर्माण करणारी शाळा आहे. शिष्यवृत्तीचं आमिष नाकारून चार्लीनं आपल्या दृढ चारित्र्याचाच परिचय दिला आहे, तर जॉर्ज बापाच्या मागे लपला आहे. चार्ली जिंकतो. चार्लीच्या रूपात कर्नललाही जगण्याचा हेतू मिळालेला आहे. भिडस्त चार्ली आणि फटकळ कर्नल या दोन व्यक्तिरेखांमध्ये प्रतिकूल परिस्थितीत नकळत निर्माण होत जाणाऱ्या संवेदनशील नात्याचा हा आलेख तेवढ्याच नकळत प्रेक्षकांच्या मनाचीही पकड घेतो. अनेक वर्षांनी अल पचिनो या अभिनय सम्राटाचं पुनरागमन त्याची ऑस्कर पुरस्कार विजेती भूमिका विसरता न येणारी अशीच आहे.
0: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सेंट ऑफ अ वुमन या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा. निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया वाळा या सुगंधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. वाळा हे बहुवर्गीय गवत 1 ते 2 मीटर उंच वाढते. याला भरपूर तंतुमुळे असून ती अतिशय खोलवर गेलेली असतात. मुळे सुवासिक असतात. पाने गवतासारखी 30 ते 90 सेंटीमीटर

0: लांब असून रंगाने फिकट हिरवी, वरून गुळगुळीत आणि कडांना कुसळे असतात. फुले बिनदेठाची आणि पिवळसर काळ्या रंगाची असतात. फुलांचा दांडा 15 ते 40 सेंटीमीटर लांब आणि पिरॅमिड आकाराचा असतो. वाळ्याच्या 10 प्रजाती आशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलियामध्ये सापडतात. याची लागवड भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, व्हिएतनाम, ब्राझीलमध्ये करतात. हे पीक बराच काळ पाण्याचा ताण सहन करू शकते. या वनस्पतीचा उगम भारतात असून प्राचीन काळापासून सुवासिकमुळे प्रसिद्ध आहेत. उबदार आणि दमट हवामानाच्या प्रदेशात या गवताची चांगली वाढ होते. हलक्या ते भारी जमिनीमध्ये लागवड करता येते. दलदलीच्या जमिनीमध्येही वाळा चांगला येतो. विशेषतः तांबड्या आणि गाळाच्या जमिनीत या गवताची आणि मुळांची चांगली वाढ होत असून मुळांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. या वनस्पतीची लागवड करण्यासाठी जमीन नांगरून कुळवून भुसभुशीत करावी. हेक्टरी 15 ते 20 टन चांगले कुजलेले शेतखत मिसळावे. लागवडीसाठी 60 ते 75 सेंटीमीटर अंतरावर सरीवरंबे किंवा जमिनीचा उतार आणि मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. लागवडीसाठी KS1, KS2, सुगंधा, हायब्रीड 8, NC66406, NC66415 या सुधारित जातींची निवड करावी. पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलै महिन्यात 60 किंवा 75 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. 1 हेक्टर क्षेत्रावर 60,000 रोपे लागवडीसाठी लागतात. त्यासाठी 1 वर्षाच्या गवतापासून आलेले फुटवे वापरावेत. लागवडीच्या वेळी 60 किलो नत्र, 30 किलो स्पुरद आणि 30 किलो पालाश या खतांच्या मात्रा द्याव्यात. गरजेनुसार खुरपणी करावी आणि पाऊस नसल्यास गरजेप्रमाणे 2 ते 4 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. लागवडीनंतर 15 ते 18 महिन्यांनी जमीन खोदून मुळे काढावीत आणि ती पाण्याने स्वच्छ धुवून वाळवावीत. मुळांचा उपयोग तेल काढण्यासाठी किंवा वाळ्यांचे पडदे करण्यासाठी करतात. तेल ऊर्ध्वपातन पद्धतीने काढतात. पिकाची चांगली काळजी घेतल्यास हेक्टरी 30 ते 40 क्विंटल उत्पादन मिळते. त्यापासून 15 ते 20 किलो तेल मिळते. मुळांमध्ये 0.6 ते 0.8% तेलाचे प्रमाण असते. वाळ्यामध्ये शीत, तृष्णाशामक, मूत्रल हे मुख्य गुणधर्म आहेत. मुळांचे चूर्ण थंड, उत्तेजक आणि मूत्रल आहेत. वाळा पित्त आणि कफनाशक तसेच दुर्गंधीनाशक असून दमा, खोकला, उचकी, रक्तरोग, उलटी, तहान, त्वचारोग, मूत्ररोग, लघवीची आग, अंगाचा दाह, शेष, व्रण आणि ज्वर या विकारावर उपयुक्त आहे. उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी वाळ्याच्या पडद्यांचा उपयोग करतात. उन्हाळ्यात जमिनीची धूप थांबवण्यासाठी वाळ्याची जैविक बांधासाठी लागवड करतात. हिरवे गवत चारा म्हणूनही उपयोगी आहे. तसेच वाळ्याचे तेल अत्तर, सौंदर्य प्रसाधन आणि खाद्यपदार्थात वापरतात. बाजारात वाळ्याचे उशिरासव, पंडगोदक, उशिरादी चूर्ण मिळतात.
1: श्रोते हो, एक निवेदन आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आलेले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.

0: कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या का येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात. त्या कारणांमध्ये आपण B12 कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे?
1: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासनं, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासनं, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासनं चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळे सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रुईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, B12 जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होत्या. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते, तर विटॅमिन B12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होत्या. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपी एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीविटामिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्टम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
0: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइड मध्ये काय?
1: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचं टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर त्याच्यामुळे पण नर्व्ज अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
0: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं. याचा काही कालावधी असतो का? म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या, असं काही असतं?
1: हो. आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोरलेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोरलेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीविटामिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं, पण कम्प्लिटली जात नाही. ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लाँग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं. युजली फिमेल्समध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर ॲबनॉर्मल पोझिशनमध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मिडियन नर्व इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगरमध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्समध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
0: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते. हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी श्यामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत?
1: वर्षा जल संचयनाचे कार्य वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंग साठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्ट्रेशन सिस्टीम बसविणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आलं ते बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे. अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
0: सर याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
1: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते, तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते म्हणून हे जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
0: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

राग शंकराभरणम, ताल आदिताल, त्यांना मृदंगमची साथ केली आहे सतीश कृष्णमूर्ती यांनी. ऐकूया कलाकार वनमाला दीक्षित यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग शंकराभरणम.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो, आपण ऐकत होतात कलाकार वनमाला दीक्षित यांनी कर्नाटक शैलीमध्ये व्हायोलिनवर वाजवलेला राग शंकराभरणम. त्यांना मृदंगमची साथ केली होती सतीश कृष्णमूर्ती यांनी. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत, सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र. प्रतीक्षा करूया.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्रिकळघमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज.

0: तमिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, व्हीसीके आणि आयएमयूएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाम विधानसभेत भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. सर्मा आज राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेचं कौतुक त्यांनी केलं. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: यानंतर आज प्रधानमंत्री हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन तसंच उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरील गुडेबेलूर ते मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन तसंच सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. प्रधानमंत्री आज आणि उद्या गुजरातच्या दौऱ्यावर जाणार असून सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण अमृत महोत्सवात ते सहभागी होतील. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधनसामुग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा इत्यादींचा आढावा बैठकीत घेण्यात येत आहे. दीर्घकालीन पूरप्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथे पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गरोदर महिलांना पोषण किटचं वाटप खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. आज ज्या प्रकारची परिस्थिती आहे तिचा सामना फक्त आजच्या माताच करू शकतात असं पियुष गोयल यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकण

0: कर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व आणि या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून पोलीस कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना नोकरीतून काढून टाकण्यात आलं आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले सोनावणे यांनी त्यांच्या कर्तव्यात हयगय केल्याच्या आरोपावरून त्यांची चौकशी करण्यात आली. त्या चौकशीत सोनावणे यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचं तसंच बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आल्यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. त्यांना नोकरीतून का काढून टाकू नये अशी विचारणा करणाऱ्या दोन कारणे दाखवा नोटीसही त्यांना दिल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती अधिकारी सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकर्व संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंद इथे सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील मुष्टीयुद्ध अजिंक्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारली आहे. 15 वर्षांखालील गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षिताने कझाकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 44, 43, 46, 58, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर 3:30 हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 7:30 हा सामना सुरू होईल. काल जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 77 धावांनी पराभव केला. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातील आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणी शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेच्या आधी होण्याची शक्यता एका खासगी हवामानशास्त्र संस्था स्कायमेटनं वर्तवली आहे. येत्या 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी 4:58 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: थगाकडून चौकशी आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी 4:58 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:58. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजत आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी सभा आता सुरू होत आहे. सभेत सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत. सभेची सुरुवात ठळक घडामोडींनी.
1: नमस्कार, मी राजश्री आगाशे. ऐकूया काही ठळक घडामोडी. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. TVKला येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागेल. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुडुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबादमध्ये सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडीबेल्लूर ते मेहबूबनगर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित करणार आहे. यावर्षी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसार सर्वसमावेशक आणि समताधिष्ठित शिक्षणाचा दृष्टिकोन बळकट करणारा भारतीय संकेत भाषा हा उपक्रमही राबवला जाणार आहे. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं प्रश्न विचारले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार
0: श्रोते हो, संध्याकाळचे 5:02 आणि 27 सेकंद होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत. कर्नाटक संगीतामध्ये आज ऐकणार आहोत नलिनी दिनेश यांचं गायन. त्यांना व्हायोलिन साथ केली आहे कृष्णा नटराजन यांनी. मृदंगम साथ NS कल्याण रमण यांची. राग आहे यदुकुला कांबोजी, पूर्व कल्याणी आणि तिलंग. ताल आहेत आदी रूपक एक ताल. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत. नलिनी दिनेश यांचं गायन.

शास्त्रीय संगीताच्या नादब्रह्म या कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकलात कर्नाटक संगीत, नलिनी दिनेश यांचं गायन, त्यांना व्हायोलिन साथ केली होती कृष्णा नटराजन यांनी, मृदंगम साथ होती एन एस कल्याणरमणी यांची, राग यदुकुला कांबोजी पूर्वकल्याणी आणि तिलंग, आणि ताल होता आदी रूपक एक ताल. श्रोते हो, संध्याकाळचे 5:31 आणि 29 सेकंद होत आहेत. आता ऐकूया आमचा पुढील कार्यक्रम युववाणी.

0: युववाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत सदानंद कापडी. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची प्रसारण आहे.
1: हाय गाईज, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाला रिझवणारी वाणी अर्थातच युववाणी या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व युवा मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेलं पाणी कधीही परत येत नाही. अगदी तसंच वेळेचंही असतं. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षण कार्यमग्न नि आनंदी रहा. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आज आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करणाऱ्या आणि IPS अधिकारी म्हणून निवड झालेल्या युवा मित्राचा यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षे अंतर्गत यश संपादित केलेल्या बापूसाहेब रतन गायकवाड या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत.

युवा मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये घवघवीत असं यश संपादित करून IPS पदी निवड झालेल्या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. दोस्तो, अखिल भारतीय सेवा अंतर्गत भारतातील पोलीस क्षेत्रातील सर्वोच्च पोलीस प्रशासकीय पद म्हणजेच IPS अधिकाऱ्यांचं पद अतिशय सन्मानाचं आणि तितकंच जबाबदारीचं असं हे पद. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर मेहनत, अभ्यासातील सातत्य आणि ध्येयापर्यंत पोहोचण्याची चित्त या चोरावर आपल्या या युवा मित्राने हे उच्च पद प्राप्त केलं आहे. त्याच्या यशाचा प्रवास आपण आता प्रत्यक्ष आपल्या या युवा मित्राशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. तेव्हा दोस्तो, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेअंतर्गत यश संपादित केलेल्या आणि IPS म्हणून निवड झालेल्या बापूसाहेब गायकवाड या युवा मित्राशी संवाद साधणार आहोत. तेव्हा सर्वप्रथम सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये आणि अभिनंदन. आपण जे घवघवीत

0: असं यश या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्राप्त केलेलं आहे त्याबद्दल
1: खूप खूप धन्यवाद.
0: सर, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय क्षेत्रामध्ये वर्ग एक अधिकारी म्हणून रुजू होण्याचं किंवा कार्य करण्याचं स्वप्न आपण नेमकं केव्हा पाहिलं आणि स्पर्धा परीक्षेस सामोरं जाण्यासाठीचं जे पहिलं पाऊल होतं ते पाऊल नेमकं कोणतं होतं याविषयी सुरुवातीला आपण काय सांगाल?
1: माझं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं. चास हे गाव आहे माझं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा पण आहे श्री नृसिंह विद्यालय चास. माझं 10वीपर्यंतचं शिक्षण तिथे झालं. तर शाळेमध्ये असताना काही अधिकारी वगैरे तिथे येत असत आणि त्यांना मान सन्मान वगैरे मिळायचा किंवा त्यांच्या मार्फत बऱ्याचशा मार्गदर्शन म्हणा किंवा त्यांच्या भाषण वगैरे तिथे व्हायचे. तर त्यावेळेस अधिकारी असत किंवा अधिकारी झाल्यानंतर समाजात काहीतरी करता येतं ह्या गोष्टींबद्दल थोडीशी माहिती मिळाली. पुढे जाऊन मग स्पर्धा परीक्षा करायची की नाही करायची हा प्रश्न होता कारण घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लगेचच पूर्ण वेळ स्पर्धा परीक्षेसाठी जाणं शक्य नव्हतं. म्हणून मग अगोदर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण ज्यावेळेस मी मुंबईला नोकरीला लागलो त्यावेळेस एक सामाजिक कार्यामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. आमचा ग्रुप तयार झाला आणि मग तिथे आमच्या चर्चासत्र वगैरे व्हायचे आमच्या बाकी मित्रांसोबत. तिथे मग सामाजिक प्रश्नांवर पण आमचं चर्चासत्र व्हायचं, शिक्षण असेल किंवा हेल्थ असेल. आणि त्यामध्ये मग आमचं पुन्हा एकदा तो जो ठिणगी होती ती पडली की नाही आपण स्पर्धा परीक्षा जर केली किंवा युपीएससी मार्फत आपण जर चांगल्या पदांवर गेलो तर आपल्याला ग्रामीण भागात म्हणा शैक्षणिक क्षेत्रात किंवा आरोग्य क्षेत्रात आपल्याला चांगलं काम करता येईल. शासकीय ज्या योजना असतात त्या जर चांगल्या पद्धतीने राबवल्या मग त्याच्यासाठी काय काय काम करता येईल याच्यासाठी शोध घेण्याची सुरुवात आम्ही केली आणि तिथे युपीएससी बद्दल आणखी माहिती मग मिळवली. त्याचवेळी आमच्या माझ्या 11वी-12वीला असताना एक माझा मित्र होता तो भविष्यात म्हणजे मी ज्यावेळेस जॉब करत होतो तर त्याच्या सिलेक्शनची न्यूज पण आली. मग तिथे एक आम्हाला मोटिवेशन असं मिळालं की आपलाच क्लासमेट आणखी एक सिलेक्ट झालेला आहे त्याच्याकडून थोडीशी बेसिक माहिती मिळवली आणि मग स्पर्धा परीक्षा करायचं ठरवलं.
0: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की तुम्ही सुरुवातीला जॉब करत होता आणि आपल्या चर्चेमध्ये बोलता बोलता हे कळालं होतं की आपण डिप्लोमा केलेला आहे म्हणजे आपलं इंजिनिअरिंग डिप्लोमा आपलं झालेला आहे. तर ती ब्रांच कुठली होती आणि एकंदरीतच तुमच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याविषयी आपण काय सांगाल बरं?
1: मी 3 वर्षाचा जो शासकीय तंत्रनिकेतन मधला डिप्लोमा असतो मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा तो मी केला होता आणि त्या डिप्लोमाच्या बेसिसवर कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात. आमच्या कॉलेजमध्येच बजाज ऑटो आणि L&T या दोन कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यू झाले होते. अगोदर माझं बजाज ऑटोमध्ये सुद्धा सिलेक्शन झालं होतं आणि मी 2 ते 3 महिने तिथे काम केलेलं सुद्धा आहे. टाकन प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला L&Tचा सुद्धा कॉल आला कारण L&Tने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेलं नव्हतं. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग L&Tमध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम

0: आणि मी 2 ते 3 महिने तिथे काम केलेलं सुद्धा आहे. पॅटर्न प्लांटला मी प्रोडक्शन लाईनला होतो, परंतु त्यानंतर 2-3 महिन्यानंतर मला एलएनटीचा सुद्धा कॉल आला, कारण एलएनटीने रिझल्ट लगेच डिक्लेअर केलेले नव्हते. त्यानंतर मग मी बजाज सोडून मग एलएनटी मध्ये जाण्याचं ठरवलं. मुंबईला मी शिफ्ट झालो आणि तिथेच मग त्या स्पर्धा परीक्षांची जी माहिती मिळाली त्यात कळलं की डिप्लोमावर तर आपल्याला एक्झाम देता येणार नाही, आपल्याला ग्रॅज्युएशन मिनिमम असणं फार गरजेचं आहे आणि कॉलेज करणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे मग ज्यावेळेस मला अभ्यास करायचं मी ठरवलं, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून मी बीएची डिग्री घेतली आणि त्यानंतर बीए कम्प्लीट झाल्यानंतर मी दिल्लीला गेलो आणि तिथे मला स्कॉलरशिप्स पण मिळाल्या. पहिलं वर्ष मी जामिया हमदर्द युनिव्हर्सिटी मध्ये राहिलो. त्यांची एक फ्री रेसिडेन्शियल स्कीम असते, दरवर्षी ते एंट्रन्स घेतात आणि ते एंट्रन्स मी टॉप केली होती, तर मला 1 वर्षाची फी सुद्धा माफ झाली होती आणि दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र शासनाची बार्टीची स्कॉलरशिप मला मिळाली. बार्टीच्या स्कॉलरशिपमुळे सुद्धा मला तिथं दिल्लीमध्ये राहता आलं. स्पर्धा परीक्षा करत असतानाच मी मास्टर्स डिग्री पण कम्प्लीट केली माझ्या पॉलिटिकल सायन्समध्ये, जी मी मुक्त विद्यापीठातूनच केली, परंतु इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी ह्या मुक्त विद्यापीठातून केलेली.
1: अच्छा, सर तुम्ही म्हणालात की ज्यावेळी तुमचं डिप्लोमा इंजिनिअरिंग कम्प्लीट झालं आणि तुम्ही जॉबला लागलात, त्यानंतर जॉब सुरू असतानाच सामाजिक कार्याची मुळातच तुम्हाला आवड होती, त्यामुळे तुम्ही एका एनजीओशी जोडल्या गेलात आणि तिकडेही तुमच्या जॉब सोबत तुम्ही तुमचं सामाजिक कार्यही सुरू ठेवलं. त्या तुमच्या कार्याविषयी काय सांगाल बरं?
0: बऱ्याच वेळा असं होतं की ज्यावेळेस आपण मोठमोठ्या शहरांमध्ये काम करतो तर आपला पूर्ण आठवडा हा एकदम व्यस्त शेड्यूल असतो आपला. मग आमचा जो ग्रुप होता, तर आम्ही ट्रेकिंग करायला सुरुवात केली, गड किल्ले वगैरे तिथे जायला सुरुवात केली आणि आमचा ग्रुपचं नाव होतं ट्रेक लव्हर्स. तर आम्ही जे काही 10 ते 15 मुलं होतो, मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येक विकेंडला आपण एक विकेंडला आपण ट्रेक करायचा, दुसऱ्या विकेंडला आपण काहीतरी सामाजिक कार्य करायचं. मग आम्ही एनजीओ असेल त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. जसं तिथं एक मातोश्री वृद्धाश्रम होतं खडबली इथे, तर आम्ही तिथे जाऊन आम्ही श्रमदान वगैरे करायचो, किंवा आमच्या ग्रुपमध्ये कोणाचा वाढदिवस असेल तर तिथे जाऊन साजरा करायचा, किंवा तिथल्या आजोबा आजोबांचे वाढदिवस साजरे करायचे. आम्ही दिवाळी दसरा कुठलाही सण असू द्या आम्ही तिथे साजरा करायचो. त्यानंतर आमच्या एका मैत्रिणीचं एंगेजमेंट सुद्धा आम्ही त्या वृद्धाश्रम मध्ये आयोजित केलं होतं बाकीच्या खर्चांना बाजूला ठेवून, आणि त्यामुळे तिथून एक थोडासा एक पॉझिटिव्ह आम्हाला भरपूर शिकायला मिळायचं त्या आजी आजोबांकडून. आणि त्यानंतर फक्त वृद्धाश्रम नाही तर इतर ठिकाणी सुद्धा असलेल्या बाकीच्या ज्या संस्था असतील, लहान मुलांच्या संस्था होत्या, तिथे सुद्धा आम्ही जायचो. तर मग अशा ठिकाणी गेल्यानंतर थोडस चर्चा व्हायच्या, विचारांचं मंथन व्हायचं, विचारांची देवाणघेवाण व्हायची, त्यामुळे ह्या गोष्टींची थोडीशी आवड निर्माण झाली. आणि ट्रेकिंग करत असताना जवळजवळ मुंबईमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक आलेले असतात नोकरी करण्याकरता, मग त्यांचे भाषा किंवा संस्कृती यांची देवाणघेवाण होत गेली आणि मग ती एक आवड पुन्हा एकदा निर्माण झाली. त्या गोष्टी समाजासाठी काहीतरी करणं किंवा आपलं काहीतरी देणं लागतं समाजासाठी, एकमेकांकडूनच आम्ही शिकलो ऍक्च्युली त्या सगळ्या गोष्टी काम करत असताना.
1: खरंच तुम्ही तर एक प्रशासकीय अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं आणि एक कर्तबगार जबाबदार आणि प्रभावी व्यक्तिमत्वाचे अधिकारी म्हणून जर तुम्हाला कार्य करायचं असेल जीवनामध्ये, तर निश्चितच त्यासाठी एक संवेदनशील मन असणं गरजेचं आहे, समाज कार्यासाठीची एक ओढ असणं तितकंच गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या मध्ये निश्चितच होत्या. म्हणूनच तुम्ही तुमच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग नंतर जॉब आणि सामाजिक कार्य चालू असतानाच तुम्ही तुमची स्पर्धा परीक्षेची तयारीही सुरू ठेवलीत. सर आता निश्चितच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ही स्पर्धा परीक्षा अत्यंत कठीण अशा स्वरूपाची असते आणि त्या परीक्षेला सामोरं जात असताना योग्य मार्गदर्शन आणि सरावाचीही तितकीच गरज असते. तेव्हा मग परीक्षेला सामोरं जाण्यासाठीचं जे योग्य मार्गदर्शन होतं, ते मार्गदर्शन तुम्हाला कुणाकडनं प्राप्त झालं आणि या परीक्षेची तयारी करत असताना तुम्ही सराव प्रश्नपत्रिकांचा सरावही कसा करत गेलात बरं?
0: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जगातील सगळ्यात अवघड परीक्षा म्हणतात. अभ्यासामुळे ही परीक्षा अवघड नाहीये, तर ह्या परीक्षेचं स्वरूप अशा प्रकारचं आहे की प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू या 3 वेगवेगळ्या टप्प्यांवर ही परीक्षा पास करावी लागते आणि वर्षातून एकदाच होते आणि ही एकंदरीत 1.5 वर्षांची सायकल आहे. जर समजा तुम्ही 2026 परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला 1 वर्ष अगोदरपासून तयारी करावी लागते आणि त्यानंतर मग ती 1.5 वर्षाची सायकल कम्प्लीट होईपर्यंत जर तुमचं सिलेक्शन झालं, जॉईनिंग येईपर्यंत 2027 उजाडलेला असतो. म्हणजे एका परीक्षेसाठी तुम्हाला 2 ते 3 वर्ष वाट पाहावी लागते आणि त्यामुळे ही परीक्षा अवघड होते, कारण इथं आपला पेशन्स चेक केला जातो, स्ट्रेस चेक केला जातो, आपल्या फायनान्शियल कंडिशन्स आपल्याला सांभाळायच्या असतात, फॅमिली प्रेशर आपल्याला सांभाळायचा असतो, सामाजिक जबाबदारी आपल्याला पाहायच्या असतात, त्यामुळे ही परीक्षा अवघड होते. दुसरं असं की ज्यावेळेस मी तयारी सुरू केली तर माझा क्लासमेट वैभव गायकवाड जो आता IPS आहे आणि तो आता तेलंगणामध्ये DCP म्हणून काम करतोय, तर तो अगोदरच दिल्लीला गेलेला होता आणि आम्ही डिप्लोमाला असताना

0: एकाच वर्गात होतो, एकाच बेंचवर बसायचो. परंतु मला असं होतं की मला जॉब सोडता येत नव्हता, म्हणून मग मी त्याला सांगितलं होतं की तू अगोदर जाते लिहिला ते शिकून घे काय गोष्टी असते आणि तू मग मला नंतर शेअर कर. तर तो माझ्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष दिल्लीत गेलेला होता, त्याला जवळजवळ बऱ्याचशा गोष्टी माहिती झालेल्या होत्या आणि मग त्याने मला सगळ्या गोष्टी नंतर पास ऑन केल्या. त्यांनी सांगितलं की डायरीमध्ये कुठल्या विषयांवर भर द्यायचा असतो किंवा काय. त्या व्यतिरिक्त सुरुवातीला मला पुण्यातून चव्हाण सर म्हणून आहेत आमचे, प्रवीण चव्हाण सर, त्यांचं मार्गदर्शन मिळालं एसे किंवा इथिक्स किंवा सुरुवातीला मी मराठी हा विषय होता माझा, तर त्यांचं मार्गदर्शन सरांचं मार्गदर्शन मला सुरुवातीच्या काळात मिळालेले. आणि त्यानंतर मग युपीएससीची तयारी करताना खरं तर आपण जे 6वी ते 12वी पर्यंत जे शिकलोय तर त्याचाच जास्त आपल्याला अभ्यास करावा लागतो, बेसिक फाउंडेशन जे असं आपण म्हणतो ते मजबूत करण्याकरता. मग आम्ही एनसीआरटीचे पुस्तक असतील किंवा महाराष्ट्र शासनाचे स्टेट बोर्डाचे पुस्तक असतील ते वाचून आपलं फाउंडेशन तयार केलं. त्यानंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतात, तर मी कुठल्याही प्रकारच्या कोचिंगवर अवलंबून न राहता युपीएससीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत, म्हणजे मी जवळजवळ 1979 पासूनचे युपीएससीचे प्रश्न जे आहेत ते अवेलेबल असतात इंटरनेटवर, मग मी ते सगळे सॉल्व्ह करत होतो. आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, मग रोज 1 ते 2 आन्सर लिहिण्याची प्रॅक्टिस असायची. बरेचसे टॉपर्स त्यांच्या कॉपीज असतात इंटरनेटवर अवेलेबल, त्या टॉपर्सने आन्सर कसे लिहिले असतील, उत्तर त्यांचे कसे असतात, त्यावरून मग ते उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि एक गोष्ट लक्षात आली, म्हणजे आमचे चव्हाण सर सुद्धा एक गोष्ट म्हणायचे, युपीएससी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मोठी 10वी किंवा 12वी आहे. जसं आपण 10वी 12वीचा बोर्डाची परीक्षा देतो तशीच ही परीक्षा आहे, लेखी स्वरूपात असते मुख्य परीक्षा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पेपर लिहायचे असतात. इथं फक्त एवढंच आहे की तुम्हाला वेळेचं बंधन आहे आणि शब्दांचं बंधन आहे. त्यासाठी मग ते डेली प्रॅक्टिस आणि आमचं ग्रुप डिस्कशन म्हणा किंवा एकमेकांकडून शिकणं, यातूनच बऱ्याचशा गोष्टींची तयारी आमची होत होती.
1: जेव्हा इंटरव्ह्यू विषयी बोललं जातं किंवा इंटरव्ह्यूच्या तयारीची वेळ येते त्यावेळी खरे तारे दिसतात असं म्हणायला काही हरकत नाही, कारण एक तर दिग्गजांची अतिशय बुद्धिमान अशा व्यक्तींची एक टीम आपल्या समोर बसलेली असते, त्यांना आपल्याला फेस करायचं असतं आणि तिथे गेल्यानंतर आपण कसं स्वतःला प्रेझेंट करतो या सगळ्याही गोष्टींना तितकंच महत्व असतं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही मग मॉक इंटरव्ह्यू वगैरे दिलेले होते का आणि तुमच्या इंटरव्ह्यूचा तुमचा अनुभव कसा होता?
0: युपीएससीचा जो इंटरव्ह्यू आहे त्याला खरं तर पर्सनॅलिटी टेस्ट म्हणतात, म्हणजे युपीएससीच्या ऑफिशियल नोटिफिकेशन मध्ये सुद्धा पर्सनॅलिटी टेस्ट नाव आहे. आता इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये थोडासा फरक आहे. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन आन्सर असतात, प्रश्न आणि उत्तर, पण ज्यावेळेस पर्सनॅलिटी टेस्ट केली जाते त्यावेळेस तुमच्याशी संवाद साधला जातो, तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू त्यावेळेस चेक केले जातात आणि ते वेगवेगळ्या विषयांवर तुमच्याशी बोलतात. तर ह्याची तयारी मेन्स पास झाल्यानंतर आपल्याला 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने मिळतात पर्सनॅलिटी टेस्टच्या तयारीला, परंतु त्या 2 महिन्यात कधीच तयारी पूर्ण होत नाही. खरं तर पर्सनॅलिटी टेस्टची तयारी ही आपण ज्यावेळेस युपीएससीच्या तयारीला लागतो त्याच वेळेस पासून सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे कसं की आपण आपले छंद जोपासणं, आपल्यामध्ये त्या व्हॅल्यूज इम्बाईब करून घेणं, म्हणजे आपण जीवन जगत असताना बरेचसे मूल्य असतात जसं ऑनेस्टी असेल किंवा इंटिग्रिटी असेल, ह्या मूल्यांना आपण किती जगतोय, मग ते मूल्य आपल्याला आपल्या अभ्यास करताना किंवा कष्ट करताना ते दिसले पाहिजेत किंवा ते आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा जीवन जगताना त्या गोष्टी आपण प्रॅक्टिस करतोय का रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये, ते फार गरजेचं असतं. मग त्यावेळेस त्या गोष्टी ज्या असतात त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपोआपच येऊन जातात आणि मग त्यावेळेस आपल्याला वेगळं त्यांच्यासमोर वागायची गरज पडत नाही. आपण जसे आहे तसे त्यांच्या समोर गेलो तर त्यांना कळतं की हा व्यक्ती कसा आहे. आणि जसं तुम्ही म्हटले की दिग्गज लोक तिथे बसलेले असतात, युपीएससीच्या पर्सनॅलिटी टेस्टमध्ये जे पॅनल्स असतात त्यामध्ये एक चेअरपर्सन, त्याला प्रेसिडेंट ऑफ बोर्ड म्हणतात, त्या बोर्ड म्हणतात ऍक्च्युली त्याला, आणि ते युपीएससीचे मेंबर्स असतात आणि बाकीचे जे मेंबर्स असतात ते जे असतात ते वेगवेगळ्या क्षेत्रातले दिग्गज लोक असतात, जसं की रिटायर्ड आयएएस ऑफिसर असतील किंवा आयपीएस ऑफिसर असतील किंवा एखाद्या मोठ्या कॉलेजचे युनिव्हर्सिटीचे चॅन्सलर व्हाईस चॅन्सलर लोक ते तिथे येऊन बसलेले असतात त्यांच्यासोबत. म्हणजे असे टोटल 5 लोक तुमच्या समोर बसलेले असतात आणि आपल्या समोर तसं पाहिलं गेलं तर 5 लोक म्हणजे जवळजवळ 150 वर्षांचा अनुभव आपल्या समोर बसलेला असतो. जसाही आपण त्या दरवाजातून आत जातो त्यांना लगेच कळतं की हा व्यक्ती किती खोल पाण्यात आहे, त्यामुळे आपण त्यांच्यासमोर कुठल्याही प्रकारचं खोटं वागू शकत नाही, काही बोलू शकत नाही, एवढा मोठा एक्सपिरियन्स देशसेवे त्यांनी केलेली असते. तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी मग आपल्याला प्रामाणिक राहणं सुरुवातीपासूनच फार गरजेचं आहे. माझ्या इंटरव्ह्यूचा अनुभव हा फार छान होता. मला जनरली हे सांगावं वाटतं की ज्यावेळेस युपीएससीची पर्सनॅलिटी टेस्ट होते त्यावेळेस एक डिटेल्ड ऍप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा असतो, त्याला आम्ही शॉर्टकट मध्ये डॅप म्हणतो. तर डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये आपल्या शैक्षणिक पार्श्वभूमी असेल किंवा आपले छंद असतील किंवा आपण एखादा खेळ खेळत असू किंवा आपल्या आई वडिलांचा व्यवसाय असेल, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यामध्ये टाकावी लागते आणि तो फॉर्म तिथे सबमिट होतो आपल्या 1 ते 1.5 महिना अगोदर. तो डॅफ जो असतो तो त्या पॅनल समोर ठेवलेला असतो आणि त्या डॅफच्या बेसिसवर ते आपल्याला प्रश्न विचारतात.

0: एक्झाम्पल, मी मनोबल मध्ये जॉब करतोय, तर मला मग त्यांनी मनोबल बद्दल विचारलं की माझा अनुभव कसा आहे. माझ्या L&T मध्ये काम करत असताना मला नॉन मॉनिटरी अवॉर्ड मला मिळाला होता, तर मग त्याची पार्श्वभूमी त्यांनी मला विचारली. किंवा एनजीओ मध्ये ज्यावेळेस मी असोसिएटेड होतो, तर मला त्याच्याबद्दल विचारण्यात आलं की तुम्ही एनजीओ बद्दल काही टेक्निकल गोष्टी, लीगल प्रोव्हिजन मला विचारण्यात आल्या, CSR काय असतो त्याच्याबद्दल काय कायदेशीर तरतुदी आहेत त्या मला विचारण्यात आल्या. त्यानंतर माझी पर्सनॅलिटीवर त्यांनी थोडीशी चांगली पॉझिटिव्ह कमेंट केली, आणि अहिल्यानगर मध्ये असलेल्या ज्या आर्मीच्या एस्टॅब्लिशमेंट किंवा इन्स्टिट्यूशन आहेत त्याबद्दल मला प्रश्न विचारले. माझा जो आवडता छंद किंवा मी ट्रेकिंग करतो, तर त्यांनी माझ्या ट्रेकिंगवर भरपूर प्रश्न विचारले. आवडता ट्रेक कुठला, कळसुबाईवर, जे म्हणजे मी मगाशी जे सांगितलं तुम्हाला की ज्या मैत्रिणीची एंगेजमेंट आम्ही त्या मातोश्री वृद्धाश्रम मध्ये लावली होती, तिथं लग्न आम्ही कळसुबाईवर केलं होतं, कळसुबाई गडावर. तर तो प्रसंग सुद्धा मी तिथं डिस्कस केला, आणि त्या प्रसंगामुळे एक असा छान लाईट मोमेंट जसा क्रिएट झाला. त्या व्यतिरिक्त आपल्याला करंट अफेअर्सवर फार प्रश्न विचारले जातात, जास्त करून इंटरनॅशनल रिलेशन्सवर प्रश्न विचारले जातात. जसं की युनायटेड नेशन्स आता रिलेव्हंट आहे का, किंवा आता ज्या काही युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झालेल्या असतात त्यामध्ये भारताचं काय ओपिनियन असतं, किंवा मग आपल्या शेजारील देशांचे असलेले आपले संबंध, त्यावर एकदम सखोल चर्चा तिथे होते. आणि 30 मिनिट मॅक्सिमम इंटरव्ह्यू चालतो एका विद्यार्थ्याचा.
1: अच्छा.
0: आणि त्या 30 मिनिटांमध्ये ते आपल्या पर्सनॅलिटीचे विविध पैलू ते चेक करतात. आपलं बसणं बोलणं, आपण हसतोय का, कसं हसतोय, किंवा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण, मला असं वाटतं की कळत न कळत तिथं होतं. आणि ते एका 2 महिन्यातच तयारी करणं सोपं नाहीये, त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी ऐकत असतील, त्यांनी ज्यावेळेस तुम्ही UPSC तयारीला सुरुवात करतात त्याच वेळेस तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर सुद्धा काम करणं फार गरजेचं आहे. म्हणजे रोज व्यायाम करणं म्हणा, मेडिटेशन करणं, किंवा आपले एक छंद जोपासणं, त्या छंदांवर काम करणं, त्याच्याबद्दल सगळी माहिती असणं. आता बऱ्याच वेळा काय होतं की मुलं बॅडमिंटन खेळण्याचं लिहितात, बॅडमिंटन खेळतोय, परंतु पॅनलमध्ये विचारलं जातं की ती जी शटल असते त्याचं वजन किती आहे, त्याचं साईज किती आहे, किंवा तो जो ग्राउंड असतं त्या ग्राउंडचं डायमेन्शन काय आहे, म्हणजे असे सुद्धा प्रश्न तिथे विचारले जातात आपल्याला. आणि मग तिथं जर आपल्याला सांगता आलं नाही, मग त्यांना असं वाटतं की हा खेळतोय पण याला जो खेळ खेळतोय त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही.
1: बरोबर आहे.
0: अशा पद्धतीने तो पर्सनॅलिटी टेस्ट आहे ऍक्च्युली. आणि मला या पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये मला 1 ऑफ द हायेस्ट मार्क मला मिळालेले आहेत यावर्षी. मी इंग्लिश मध्ये दिला होता माझा इंटरव्ह्यू आणि मला 195 मार्क पडलेले आहेत.
1: खूप छान, मस्त. सर, स्पर्धा परीक्षा म्हटलं, आणि स्पर्धा परीक्षा असो की कोणतीही परीक्षा असो, परीक्षेला सामोरं जायचं म्हटलं की त्या परीक्षेच्या अभ्यासाचं योग्य नियोजन करणं, वेळेचं योग्य नियोजन करणं ही तितकंच गरजेचं असतं. त्याविषयी तुम्ही काय सांगाल, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कसं वेळेचं नियोजन करायला हवं बरं या परीक्षेला सामोरं जात असताना?
0: या परीक्षांची तयारी करत असताना खरोखर वेळेचं नियोजन ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझं जर वेळेचं नियोजनाचं जर मी सांगितलं, तर मी एक डायरी मेंटेन करत होतो आणि मी रोज सकाळी त्या डायरी मध्ये आज दिवसभर मला ज्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करायच्या त्या मी लिहून काढायचो, आणि रोज संध्याकाळी मी त्या चेक करायचो की यातल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी माझ्या झाल्या आणि कुठल्या राहिल्या. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण ज्या ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्या दिवसात घडत नाही, काहीतरी कधी कधीतरी असं काही घटना घडतात की आपल्याला अभ्यासातून उठून बाहेर जावं लागतं, कधी घरी फोन आला असेल किंवा काही इमर्जन्सी झाली, तिथं काही समजा टेस्ट असेल, तर मग ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्पेन्सेशन आपल्याला भविष्यात करावं लागतं. मग त्यामुळे माझा जो प्लान असायचा तो माझा 3 पद्धतीचा मी प्लान बनवायचो. एक मंथली प्लान, जो एक ब्रॉड माझा टार्गेट असायचं की ह्या महिन्यामध्ये मला कुठले विषय वाचून संपवायचे, त्याच्यावर किती उत्तर लिहायचे किंवा त्याचे किती पेपर सॉल्व्ह करायचे. एक माझा वीकली प्लान असायचा की त्या टास्कला मी प्रत्येक आठवड्याला डिवाइड करायचो की ह्या आठवड्याच्या एंडला मला किती किती टार्गेट माझे कम्प्लीट करायचे, आणि ते टार्गेट कम्प्लीट करण्याकरता माझा मग डेली शेड्यूल असायचं. आणि आमचं तिथं मी हॉस्टेलला राहत असल्यामुळे काय होतं की आमचा ग्रुपच होता, आम्ही जेवायला वगैरे सोबत असायचो आणि हॉस्टेलचे टायमिंग होते आमचे, लंच ब्रेकफास्ट डिनरचे टायमिंग होते, त्यामुळे ते आमच्यासाठी एक खूप चांगलं शिस्त लागली आम्हाला. आम्ही त्या टाइमनुसार आमचे अभ्यासाचे टाइम सेट केले होते. म्हणजे जर समजा आम्हाला 7 सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट मिळत होता, तर आम्ही मग सुरू सकाळी 6 वाजता लायब्ररी जायचो. 7 ते 8 वाजल्याचा आमचा एक जो 2 तासाचा टाइम होता तो चांगला अभ्यास आमचा होत होता, कारण लायब्ररीमध्ये एवढ्या सकाळी कोणी येत नाही, पिन ड्रॉप सायलेंट असायचं लायब्ररीमध्ये. नाश्ता झाल्यानंतर 1/2 तास ज्यावेळी नाश्ता करायचो, त्यानंतर परत 1.5 ते 2 तास बसलो, परत 5-10 मिनिटाचा ब्रेक घेऊन परत असा अभ्यास, असं 1.5-2 तासांचे स्लॉट करूनच आपण अभ्यास केलेला आहे. आणि मला असं वाटतं की वेळेचं नियोजन करणं फार फार गरजेचं आहे. रॅन्डमली जर कुठल्याही गोष्टी आपण करत बसलो तर मग आपले टार्गेट साचिव होत नाहीत आणि आपण काय करतोय ह्याचा हिशोब सुद्धा लागत नाही बऱ्याच वेळा. आणि आपल्याला असं वाटतं की आपण अभ्यास करतोय पण ऍक्च्युली आपल्याला अभ्यास होत नसतो आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतात त्यावेळेस.
1: सर, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेमार्फत IPS अधिकारी अर्थातच भारतीय पोलीस सेवेअंतर्गत उच्च पदस्थ अधिकारी म्हणून आपली

0: झालेली निवड आणि त्या अनुषंगानं कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं, गुन्हेगारीला आळा बसवणं, त्यासोबतच सार्वजनिक सुरक्षिततेचंही महत्त्वपूर्ण कार्य आपल्याला आता यापुढे एक IPS अधिकारी म्हणून पार पाडायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून हे कार्य पार पाडत असताना या अधिकाऱ्यांमध्ये कोणते गुणविशेष असणं किंवा गुणवैशिष्ट्य असणं गरजेचं आहे?
1: मला वाटतं की कुठलाही अधिकारी असेल, मग IAS असू द्या, IPS असू द्या, त्यामध्ये काही गुणवैशिष्ट्य असणं फार गरजेचं आहे. जसं की त्याच्यामध्ये ती इंटिग्रिटी, ऑनेस्टी असणं फार गरजेचं आहे. एक संविधानिक मूल्य असतात आणि कायदा सुव्यवस्था याला पहिली प्रायोरिटी देणं फार गरजेचं असतं. किंवा संविधान जसं आपण म्हणतो, संविधानामध्ये सांगितलेले जे मूल्य आहेत, मला असं वाटतं की त्याला आपण सगळ्यात वर ठेवणं फार गरजेचं आहे. त्या व्यतिरिक्त एक सामाजिक भान आणि कम्पॅशन तुमच्यात असणं फार गरजेचं आहे व्यक्ती म्हणून. कारण ज्यावेळेस आपण निर्णय घेतो, ऑब्जेक्टिव्हली निर्णय घेतो, पण प्रत्येक वेळी ऑब्जेक्टिव्ह किंवा फॅक्ट बेस्ड निर्णय घेणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपला इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा वापरायचा असतो. एका अधिकाऱ्याने ऑब्जेक्टिव्ह असणं, शिस्तप्रिय असणं गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त त्याचं इमोशनल इंटेलिजन्स असणं गरजेचं आहे. त्याच्यात एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असणं फार गरजेचं आहे. समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असा हवा. आणि आपल्याला ज्या पोझिशनवर, समजा ह्या परीक्षांमधून आपण बसलं, तर त्याचा आपल्याला समाजातील जो काही बदल घडवायचा आहे, जो पॉझिटिव्ह बदल घडवायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कसा वापर करता येईल आणि कायदा सुव्यवस्था कशी आपल्याला मेंटेन ठेवता येईल, संविधानाच्या तत्वांचा आपल्याला कसं अंमलबजावणी करता येईल, मला असं वाटतं की त्याला जर आपण एक मध्यवर्ती जर केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपोआप सोप्या होऊन जातात.
0: नक्कीच नक्कीच. अतिशय प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला उत्तम असं शिक्षण दिलं दोन्ही भावंडांना, आणि दोन्ही भावंडांनीही त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या कष्टाचं उत्तम चीज केलं, त्याचं निश्चितच सुयश किंवा सुफळ तुम्हाला प्राप्त झालेलंच आहे. सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा ही संयमाची परीक्षा असते आणि त्या परीक्षेमध्ये यश संपादन करत असताना तुम्हाला किती वेळ त्यासाठी द्यावा लागेल याबाबत नक्कीच अनिश्चितता असते. मग अशा वेळी आपल्या घरच्यांचा पाठिंबा आपल्याला पूर्णतः असणं किंवा आपण या स्पर्धा परीक्षांना सामोरं जात असताना घरच्यांकडनं त्याविषयी आपल्याला पाठिंबा पूर्णपणे भेटणं निश्चितच खूप गरजेचं आहे. तुमच्या घरच्यांचा पाठिंबा तुम्हाला कशा प्रकारे प्राप्त झाला या स्पर्धा परीक्षेला सामोरं जात असताना?
1: नक्कीच, या स्पर्धा परीक्षांना लागणारा वेळ किंवा यामध्ये जो मानसिक ताणतणाव आपल्यावर येतो तयारी करत असताना, आर्थिक अडचणी ज्यावेळेस आपल्यावर येतात, त्यासाठी आपल्या परिवाराचं आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे मला वाटतं की सगळ्यात महत्वाचं असतं. आणि फक्त आपल्या परिवाराचं नाही तर आपल्या मित्रांचं सुद्धा आपल्या पाठीशी किंवा आपल्या सोबत असणं फार गरजेचं असतं. माझ्या बाबतीत जर विचार करायला झाला तर माझा धाकटा बाबा अनिरुद्ध गायकवाड हा केंद्रीय विद्यालयात शिक्षक आहे. आणि ज्यावेळेस त्याची नोकरी लागली तर मग घरची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी त्याने घेतली आणि मग मला त्याने पुढे माझ्या शिक्षणासाठी प्रवृत्त केलं आणि मी जॉब सोडून मग मुक्त विद्यापीठ किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागलो. जोपर्यंत मी जॉब करत होतो, 5 वर्ष मी L&T मध्ये काम केलं, मी त्याला शिकवलं, तोपर्यंत मी ती जबाबदारी घेतली होती. त्याच्यामुळे कुठेतरी तो एक दोघा भावांमध्ये असलेला समजदारपणा किंवा आम्ही दोघांनी मिळून जे केलेलं काम असेल, जे विजन आमचं दोघांचं होतं की नाही आपल्याला करायचं तर आपल्याला ते मिळूनच करावं लागलं.
0: खूप छान. आणि हे करत असताना एकमेकांच्या गरजांची किंवा एकमेकांच्या सोबत असण्याची जी जाणीव आहे ती जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, आई वडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्ही कायम ठेवलीत, हे अधिक महत्वाचं आहे. आणि आजच्या युवा पिढीसाठी हे खरं तर खूप दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरेल असं म्हणायला काही हरकत नाही. सर, आता जाता जाता मला आपणास एक प्रश्न विचारावा असा वाटतो की एक कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही जी जबाबदारी पार पाडणार आहात याविषयीच्या तुमच्या कल्पना काय आहेत, आणि त्यासोबतच आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये उतरू इच्छिणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या युवा मित्र मैत्रिणींना आपण काय मार्गदर्शन कराल?
1: माझे जे गुरु आहेत डॉक्टर महेश भागवत IPS, आता तेलंगणाचे DGP आहेत, त्यांनी मला मुलाखतीमध्ये भरपूर मदत केलेली. तर ते नेहमी असं सांगतात आम्हाला की या स्पर्धा परीक्षेमधून होणारं सिलेक्शन म्हणजे तुमच्या हाताला लागलेला परीसा आहे, की ज्या परीसामुळे तुम्हाला लोकांच्या आयुष्यात सोनं करता येतं. मग आता त्याचं सोनं करायचं की माती करायचं हे आपल्या हातात आहे. मग ते कसं करायचं, त्याच्यासाठी मग संविधानाला समोर ठेवायचं, कायदा सुव्यवस्था सांभाळायची, आणि जसं आपण म्हणलो की जे मूल्य समोर ठेवायचे, इंटिग्रिटी, ऑनेस्टी, इमोशनल इंटेलिजन्स, ऑब्जेक्टिव्हली डिसिजन तर घ्यायचाच आहे, पण त्या व्यतिरिक्त तर आपल्याला एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड समाजामार्फत ठेवायचा आहे. महात्मा गांधीजींचा गांधी तलिस्मान मी नेहमी लक्षात ठेवतो की आपण कुठलाही निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस तो निर्णय घेताना तळागाळातील लोक जे आहेत किंवा त्या रांगेत उभं राहिलेल्या सगळ्या शेवटचा व्यक्ती एकाला फायदा होणार आहे का, समाजातील

0: समोरच्या व्यक्तीचा फायदा होणार आहे का याचा आपण विचार करणं फार गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या अभ्यास करताना, पर्सनॅलिटी डेव्हलप करताना ज्या मी शिकलेलो आहे मीच त्या भविष्यात पुढे कॅरी फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करेल. आणि जे आत्ता स्पर्धा परीक्षा करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मी एवढं सांगू शकतो की स्पर्धा परीक्षा मध्ये यशाची गॅरंटी नसते, अपयशाची गॅरंटी असते. कारण एवढे मोठे जे 10 ते 12 लाख लोक फॉर्म भरतात आणि त्यात फक्त 1000 मुलांचं सिलेक्शन होतं, तर मग अशा वेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारच्या यशाची गॅरंटी नाही आहे. मग इथं निराशा येणं, अपयश येणं किंवा खचून जाणं ह्या गोष्टी ह्या प्रवासाचा भाग आहे. त्यामुळे आपल्याला ह्या प्रोसेसवर थोडासा विश्वास ठेवावा लागणार आहे, आपल्या स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवावा लागणार आहे. ह्या प्रवासामध्ये तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तयारीवर विश्वास ठेवा आणि साईड बाय साईड तुम्ही प्लॅन बी वर सुद्धा काम करा. जर समजा आपल्याला अपयश आलंच तर मग आपण खचून न जाता अल्टरनेटिव्ह प्लॅन्स आपल्याला शोधणं फार गरजेचं आहे. एवढा जर स्वतःवर विश्वास असेल तर मग स्पर्धा परीक्षा काय जीवन जगणं सुद्धा सोपं होऊन जातं.
1: खरंच खूप छान असं मार्गदर्शन तुम्ही सर्व युवा मित्र मैत्रिणींना केलं. सर, सन 2025 मध्ये UPSC नागरी सेवा परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 561 मिळवून IPS पदाला आपण गवसणी घातलीत, त्याबद्दल पुनश्चे एकदा आपलं खूप खूप मनस्वी अभिनंदन. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.

श्रोते हो, आताच आपण ऐकलत मोलकरीण चित्रपटातील आशा भोसले यांच्या आवाजातील हे गीत. गीत लिहिलं होतं पी सावळाराम यांनी, संगीत होतं वसंत देसाई यांचं. गीत बहार कार्यक्रमात यानंतर ऐकूया आई थोर तुझे उपकार या चित्रपटातलं हे गीत. गायलं आहे सुरेश वाडकर यांनी, गीत लिहिलं आहे जगदीश खेबुडकर यांनी, संगीत आहे नंदू होनप यांचं.

0: गंमतजंमत कार्यक्रमात आज ऐकूया पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे यांनी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची ताईचा नमस्कार. मग कशी चालली आहे सुट्टी? धम्माल सुरू आहे की नाही? काही जण पोहायला जात असतील, काही जण चित्रकलेच्या वर्गाला जात असतील, काही जण थोडा जास्तीच वेळ मोबाईलमध्ये डोकं खुपसून असतील, काही जण ऊन उतरल्यावरती संध्याकाळी मस्त भटकायला सायकलिंग करायला जात असतील. हे सगळं भरभरून करताय ना? टीव्ही मोबाईल यांच्या बरोबरीनेच वेगवेगळी कौशल्य या सुट्टीत शिकणार आहात हे आपलं ठरलंच आहे. आज आपण ऐकणार आहोत डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी

0: काय मज्जा आली ना बालगीत ऐकताना. मी मगाशी म्हटलं तसं डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे इथले विद्यार्थी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करतायत. तर चला मित्रमैत्रिणींनो सुरुवातीला ऐकूया सुषेण मुंढे यांनी सादर केलेलं भाषण बाबा माझा अभ्यास घेतात तेव्हा.
1: नमस्कार, माझे नाव सुषेण नागनाथ मुंढे. असे म्हणतात की जगात 7 आश्चर्य आहेत, पण जगातलं 8वं आश्चर्य जर कोणतं असेल तर ते बघायला तुम्हाला आमच्या घरीच यावे लागेल. हो हो, हे मी नाही म्हणत, माझ्या मातोश्रींच्या सगळ्या मैत्रिणी तसेच नात्यातील सगळ्या स्त्रिया. आईला म्हणतात, तुझं काय बाई, नशीब फार थोर आहे, आमच्यासारखं नाही, आमच्या चुनूचं होमवर्क घेऊन मीच दमून जाते. तुमच्यात कसं, घरच्या इतर जबाबदाऱ्यांच्या बरोबरीने मुलांचा अभ्यास ही जबाबदारी तुझी एकटीची नाही. हो हो बरोबर, माझा विषय आहे बाबा माझा अभ्यास घेतात तेव्हा. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यातलं पहिलं विद्यापीठ म्हणजे आपल्या आईची मांडी. मी पण अभ्यासाचा श्री गणेश करायला शिकलो ते आईच्याच हस्ते. शाळेत बाई आम्हाला हसत खेळत आनंद मिळेल असा अभ्यास समजावतात आणि घरी सराव करायला सांगतात. माझे आई आणि बाबा दोघेही शिक्षक, मला आणि दादरच नाही तर इतर अनेक विद्यार्थ्यांना शिकवणे हे त्यांचे काम आणि आवडही आहे. शिकवण्याच्या जोडीला सगळ्या शिक्षकांना इतरही भरपूर कामे असतात, तशीच ती त्यांनाही असतात. पण माझ्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पाहत बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. घरातील अनेक बारकाव्याची कामे आईला पार पाडायची असतात. ते करत करत ती माझ्या अभ्यासाबाबत दक्ष असतेच, पण दिवसातील काही वेळ तरी मुलांना क्वालिटी टाइम दिला पाहिजे म्हणून मग मित्रांसोबत होणाऱ्या गप्पा मी मोबाईल बाजूला सारून बाबा माझा अभ्यास घ्यायला बसतात. केवळ दिलेला होमवर्क पूर्ण केला म्हणजे झाला अभ्यास असं माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना वाटते. पण होमवर्क संपला की आमचा जास्तीचा सराव सुरू होतो. बाबा माझा हा सराव प्रत्यक्ष किंवा प्रयोगातून घेतात. केक आणि पोळीचे तुकडे करून मला अपूर्णांक शिकवतात. फुलपाखरांचा जीवनक्रम पुस्तकात वाचून घेण्यापेक्षा शेतात नेऊन दाखवतात. नाणी आणि नोटांचे हिशेब प्रत्यक्षच करायला लावतात. दूध धान्य दोन गावातील अंतर मोजणे नकाशा वाचून आपत्ती व्यवस्थापन हे माझ्या नकळतही मला येते जेव्हा बाबा माझा अभ्यास घेतात. गड आणि किल्ल्यांचा इतिहास तर सगळ्यांचाच प्रिय.

पराक्रमाच्या कथा बाबा मला लहानपणापासून सांगत आहेत, त्यामुळे गणिताशी जमली गट्टी अवघड विषय सोप्पा हीच बाबांची हतोटी। दादाची यंदा दहावी असल्याने बाबांचे त्याच्या अभ्यासात जास्ती लक्ष आहे अशी माझी गोड तक्रार असली तरी हळूच नकळत ते माझ्यावर लक्ष ठेवतात। बाबांच्या शाळेतील विद्यार्थीही बाबांच्या या अभ्यास घ्यायच्या पद्धतीवर खुश आहेत। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बाबा मला सांगतात की तुला शिकायचंय ते तू शिक, पण अवघड वाटणाऱ्या गोष्टी टाळू नकोस, स्वयं अध्ययन करून स्वावलंबी हो। कवितांचे अर्थ, गणिताचा ताळा, इतिहासाची सनावळी आणि इंग्लिश शब्दांचा मळा हळूहळू शिकत शिकत शहाणा हो बाळा। फक्त पुस्तकातील अभ्यास नाही तर बाजारहाट, कार्यक्रमांचे नियोजन, खेळ, स्पर्धा या साऱ्यांची तयारी करून घेण्यात बाबांचा मोठा वाटा आहे। आम्हाला क्रिकेट शिकवण्यासाठी बाबा पण स्वतः क्रिकेट शिकले। मला अभ्यासाचा बागुलबुवा मुळीच वाटत नाही। एखाद्या दिवशी क्वचित

0: विद्यार्थीही बाबांच्या या अभ्यास घ्यायच्या पद्धतीवर खुश आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाबा मला सांगतात की तुला शिकायचंय ते तू शिक, पण अवघड वाटणाऱ्या गोष्टी टाळू नकोस, स्वयं अध्ययन करून स्वावलंबी हो. कवितांचे अर्थ, गणिताचा ताळा, इतिहासाची सनावळी आणि इंग्लिश शब्दांचा मळा हळूहळू शिकत शिकत शहाणा हो बाळा. फक्त पुस्तकातील अभ्यास नाही तर बाजारहाट, कार्यक्रमांचे नियोजन, खेळ, स्पर्धा या साऱ्यांची तयारी करून घेण्यात बाबांचा मोठा वाटा आहे. आम्हाला क्रिकेट शिकवण्यासाठी बाबा पण स्वतः क्रिकेट शिकले. मला अभ्यासाचा बागुलबुवा मुळीच वाटत नाही. एखाद्या दिवशी क्वचित दमलो तर पूर्ण विश्रांती घेऊन नवा ताजेपणा घेऊन मी अभ्यासाला बसतो, कारण उगाच चिडचिड न करता बाबा माझा अभ्यास घेतात, बाबा माझा अभ्यास घेतात. धन्यवाद.
1: कसं वाटलं तुम्हाला भाषण? आवडलं ना? आता आपण ऐकणार आहोत नाट्य वाचन. यामध्ये सहभागी विद्यार्थी आहेत राघव घाटणेकर, दर्श बोकील, अबीर बाभुळगावकर, वरद गोवंडे, ऋषांक रामदासी, अभिनय सातपुते.
2: डेक्कन एज्युकेशन सोसायटीची नवीन मराठी शाळा पुणे सविनय सादर करीत आहे स्वलिखित नाट्य संहिता देवाची आहे द्वारी. लेखन शिक्षिका सौ वैशाली जाधव, दिग्दर्शन श्री रवींद्र सातपुते, मार्गदर्शन माननीय मुख्याध्यापिका सौ हेमा जाधव.
3: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे.
4: चला चला अर्जुन,
3: कार्य सर्व
4: शांती पूजा चालू आहे.
3: अरे
4: पूजा तर चालू आहे, पूजा झाली की प्रसाद मिळेल. प्रसाद आहे ना
3: माझे,
4: चोरायचा का प्रसाद? हे बंड्या, असं काही करायचं नाही. हा हे घाबरट काही नाही होत. एवढ्या जोरात कशाला वाजवलीस?
3: कोण रे तिकडे, कोणी वाजवली?
4: मी नाही, या बंड्याने वाजवली.
3: काय रे, तुला शाळेची घंटा वाटली की ढोल एवढ्या जोरात बडवायला? हा
4: सॉरी.
3: तुम्ही इथे कशाला आलात?
4: आम्ही ते गणपती बाप्पा समोर प्रार्थना म्हणायला आलो आहोत.
3: ठीक आहे, मग प्रार्थनाच म्हणा, बाकीचा उद्योग करू नका. मी आलो थोड्या वेळात.
5: ही गेली का रे ती?
4: हो गेली गेली. तरी मी म्हणलो होतो नको जायला, ओलदले ना ते. माझं तर कुणीच ऐकत नाही.
3: ए बोबड्या गप्पा बस.
4: तूच असतील बोबड्या, माझं नाव गण्या आहे. गण्या?
3: गण्या का? मग गणपती म्हणू का?
4: हो चालेल, बोला रे. गण्या गण्या गणपती,
6: गण्याची ढेरी चमकती.
7: गण्या गण्या गणपती, गण्याची ढेरी चमकती.
8: ए चिडू नका मला, नाही तर मी ललेल ना.
4: अरे ललेल नाही रे, रडेल म्हण रडेल.
3: ए नको रे जास्त चिडू त्याला. ठीक आहे, पुरे झालं, आता आपली प्रार्थना सुरू करा. बोला गणपती बाप्पा
7: मोर्या.
9: देवा मुते की मा.

0: करायचं नाही आणि तूच घरी हा हे पण ते एकदाच झालंय आणि त्यानंतर मी बाप्पाला सॉरी पण म्हटलं हो की नाही बाप्पा ए आता मी परवा ना माझ्या बाबांच्या फोनवर एक फोन आलेला बाबांनी मला सांगितलं की ते घरी नाही आहेत असं सांग त्यांचं ऐकून मी खोटं बोललो सॉरी बाप्पा आणि हो बाप्पा या मोठ्या माणसांना ना खोट बोलण्याची बुद्धी जाऊ नकोस
1: ए बोबड्या चल आता तू तुझी चूक कबूल कर
2: बाप्पा काल वर्गात बाईंनी विचारलं सगळ्यांचा अभ्यास झालाय ना ज्याचा अभ्यास झाला नाहीये त्यांनी उभला
1: हो पण तेव्हा तर सगळा वर्गच खाली बसला होता
2: अले हो पण सगळ्यांनी अभ्यास केला होता म्हणून ते खाली बसलेले मी खोटं वागलो माझा अभ्यास झाला नव्हता तरी मी खाली बसलो बाप्पा मला माफ कर मी यापुढे असं वागणार नाही
1: चल बंडू आता तू आपली चूक कबूल कर बरं आज आपली काहीच चूक झाली नाही बुवा
0: तू आणि चूक करणार नाही असं कधी होणारच नाही
1: बंड्या तुझ्या चुका पुण्याच्या पर्वती एवढ्या असतील जरा नीट आठव अरे चुकांची भानगड नको म्हणून मी काल शाळेला बुट्टी लावून चिंचा पाडायला गेलो
0: काय शाळेला दांडी मारलीस
1: अरे माझा गृहपाठ राहिला होता काय करायचं मग म्हटलं गृह आणि शाळा दोघांकडे पाठ फिरूया
3: शाळा बुडवून चिंचा पाडल्या शोधत का तुला आपल्या टीम मध्ये कोणी करत का असं
1: बंड्या शाळा बुडवून चिंचा पाडल्या हीच तुझी मोठी चूक झाली आता पुन्हा असं होणार नाही देवा कालची चूक आणि पाडलेली चिंचा तेवढी तुमच्या लंबोदरात घ्या
2: आणि तिंतेच्या दादाला वळत बळ चिंता येऊ द्या
3: म्हणजे बंड्याला वर्षभर शाळेत जायला नको
1: हे म्या चेष्टा बसून मी सॉरी म्हटलं ना देवाला हे देऊळ आहे म्हणून शाळा असती तर असं बदललं असतं ना तुला
0: अरे भांडू नका तुम्ही
1: बर पुरे आता चुकांचा पाडा वाचून झाला आता स्वतःला जे हवे येते मागा
4: ए देवा नेहमी पाण्याचाच पाऊस का पाडायचा बरं
1: कधीतरी मस्त टॉप्यांचा पाऊस पाड
2: त्यापेक्षा देवा दाल दाल तुलप्यांचा पाऊस पाड
3: आमच्या बाबांचा रोज पगार होते म्हणजे रोज खाऊ मिळेल
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे
4: हो देवा आम्हाला सर्व दे या बदल्यात तू आमची परीक्षा घे
3: ए नको पलीकच्या कती नाचते आणि ते पलीकच्या उंट कद्यावरून ढकलून देतात
1: हो पण खाली देवच स्वतः झेलायला उभा राहतो मी पाहिले भक्त प्रल्हादाच्या नाटकात काही होणार नाही देव वाचवेल आपल्याला
0: ते बघ कोणीतरी येतय
3: ही तो असा चासपडत का चाललाय
4: तो आंधळे बहुतेक
5: बाप्पा नमस्कार करतो.

0: प्रार्थना झाली। आता सर्वांनी चुकांचा पाडा बाप्पा समोर वाचायचा।
1: काढा? कसला काढा?
2: औषधांचा काढा। माझ्या आजोबा घेतात, खूप कडू असतो तो।
1: मला पण नको काढा।
0: अरे काढा नाही बावळटांनो, पाढा पाढा
1: पाढा। अरे बापरे, मला 9 पाढा येत नाही।
0: अरे गणितातला पाढा नाही रे, आपला चुकांचा पाढा।
2: आपण जर का बाप्पा समोर आपल्या चुकांचा पाडा वाचला तर तो आपला शिक्षक येईल ना।
0: अरे शिक्षा करायला त्या काय आपल्या बाई आहेत का?
1: ए लवकर म्हणा, नाहीतर देव झोपून जातील।
3: हे ठीक आहे, मी म्हणतो। बाप्पा, या वर्षीच्या गणेश उत्सवात तुझ्या प्रसादाचे पेढे मी चोरून खाल्ले, पण मला ते पेढे आवडले म्हणून सॉरी बाप्पा।
0: काय रे, मगाशी तर म्हणाला असं काही कर।

0: अरे वा, फॅन गात उसकी
1: बाप्पाची कृपा। अजून काय?
0: ए, तुझे नाव काय?
1: श्रावण।
0: किती छान नाव आहे
2: श्रावण। अरे या नावावरून मला कविता आठवते, श्रावण मासी हर हर्ष मानसी श्रावण।
0: पाठांतर कच्च आहे तुझ, आता मी म्हणून दाखवतो। श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावण मासी हर्ष मानसी श्रावण।
2: ए, तुला पण आठवत नाहीये, तुझं पाठांतर कच्च आहे।
1: हे थांबा, मी म्हणून दाखवतो। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे।
0: अरे वा, तुझी छान पाठ आहे ही कविता।
1: अरे हीच नाही, माझ्या अजून खूप कविता पाठ आहेत। मी अजून एक म्हणून दाखवतो। ऐल तटावर पैल तटावर।

0: हिरवाळी घेऊन निळा सावळा जरा वाहतो बेटा बेटातून।
1: ए श्रावण, आम्ही जी हिरवळ पाहिली ती तर तुला दिसत नसेल, तू पाहिलेस का रे कधी हिरवळ?
0: हो पाहिले की।
1: पाहिली म्हणजे तू काय खोटा खोटा अंधळास की काय?
0: तसं नाही रे, दिसत नसलं म्हणून काय झालं, स्पर्शाने कानाने मी अनुभवली आहे हिरवळ। आणि तुमच्यासारखे मित्र आहेत ना तिचं वर्णन करून सांगायला, ए तुम्ही बनाल का रे माझे मित्र?
1: हो काही हरकत नाही,
2: हो चालेल, तू आमचा चांगला मित्र बनू शकतोस।
1: ए बोबड्या गप्प बस तू, आणि तू रे आत्ता चालायस आणि म्हणे मित्र, हा आणि चांगला मित्र बनणार आहे आंधळा कुठला आलात मित्र बनायला, चल हट।
0: जातो ढकल तो कशाला, मी पुन्हा काही आग्रह करणार तुम्हाला मैत्री करायला, मला कोणीच मित्र नाही। मला वाटलं तुम्ही चांगली मुलं आहात माझे मित्र बनार, पण असू दे, तुम्हाला मी आवडत नाही ना तस मी कोणालाच आवडत नाही। जातो मी, एकतर मला आई बाबा पण नाहीत।
1: आई बाबा नाहीत? काय रे काय झालं त्यांना?
0: माझे आई बाबा कोरोनाच्या काळात खूप आजारी होते, त्यातच ते मला सोडून गेले। आई बाबा मला तुमची आठवण येते, आता आता फक्त माझे म्हातारे आजोबा तेच मला सांभाळतात, तेच माझे मित्र आणि सगळं काही।
1: ए सॉरी आम्ही तुला दुखावलं।
0: असू दे, असं कोणी ना कोणी भेटतच असत मला, मला चिडवणार मला नाव ठेवणार, पण मी नाही लक्ष देत त्यांच्याकडे। आपण नेहमी दुसऱ्यांचं भलं करायचं म्हणजे देवही आपलं भलं करतो असे माझे आजोबा म्हणतात। देव बाप्पा त्या सगळ्यांनी जे मागितलं ते त्यांना मिळू दे, सगळ्यांचं भलं कर। चला येतो मी।
1: अरे थांब, जाऊ नकोस, आम्हाला माहित नव्हतं रे, आम्ही खूप वाईट वागलं तुझ्याशी, चुकलं आमचं, नाही असं वागणार पुन्हा, आम्ही बनू तुझे मित्र।
3: हो आम्ही बनू तुझे मित्र, माफ कर आम्हाला।
1: आम्ही सगळे आमच्या चुका मांडायला आणि आम्हाला काय हवं ते मागायला आलो होतो, तू मात्र सगळ्यांच्या भल्याच्या मागण्या मागायला आला होतास। आम्हाला तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळालं, तुझ्या आयुष्यात एवढे दुःख आहे एवढा अंधार आहे तरी तू आनंदी कसा?
0: आनंद मांडण्यात असतो रे, आपण नेहमी दुःख विसरून आनंदाला जवळ करायला हवं, कारण आनंदाची वाट नेहमी देवाच्या पायाशी असते, ती आपण शोधली पाहिजे।
4: अरे काय चाललंय रे तुमचं? श्रावण तू इकडे आलाय, मी तुला घरी शोधतोय।
1: म्हणजे पुजारी आजोबा?
4: हो मी श्रावणचा आजोबा।
0: हो हेच माझे आजोबा आहेत, मला सांभाळणारे माझे प्रेमळ आजोबा।
4: पोरांनो याच्या डोळ्यांच्या उपचारासाठी खूप पळापळ करतोय, देव नक्की यश देईल, आजही डॉक्टर कडे जायचं आहे, चला निघतो आम्ही।
3: हो आजोबा।
1: श्रावण आपण नक्की भेटू।
0: हो नक्की, बाय।
1: हे चला आपण श्रावण साठी प्रार्थना म्हणूया। देवा देवा श्रावणच्या डोळ्यांचा उपचार होऊ दे, त्याला दिसू लागू दे।
2: देवा आम्ही सगळे चांगले बघू, तू का नाही करणार कोत नाही बोलणार।
3: देवा मुझे हे ची मागणे, देवा मुझे हे ची मागणे, नको आम्हाला चणे फुटाने मित्रासाठी।

नाट्य वाचन फार सुंदर झालं ना खरंच. आपणही आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींना समजावून घेत त्यांना लागेल

0: ती मदत करत पुढे जाणं फार गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांनाच वाचायची आवड असते. अशीच आपली मैत्रीण तन्वी सणस आपल्याला तिने वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल सांगतेय.
1: मी तन्वी दीपक सणस. आमच्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाढदिवसानिमित्त एक पुस्तक भेट म्हणून दिलं जातं. आमच्या शाळेच्या या अनोख्या उपक्रमांतर्गत मला मिळालेल्या पुस्तकाचं नाव आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक कथा असे आहे. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिवराय, येसाजी कंक, शनिवार वाडा आणि एक हत्ती आहे. मला पृष्ठावर म्हणजेच मागच्या पानावर साने गुरुजींची थोडक्यात माहिती दिली आहे. यात एकूण 7 गोष्टी आहेत. यातील कथा या नावाप्रमाणेच आगळ्या वेगळ्या आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या काळातील महत्वाचे प्रसंग आणि व्यक्ती प्रकाशात आणले आहेत. यातील एक गोष्ट मला खूप आवडली. सदाशिव नावाचा खेड्यातील मुलगा आपल्या मामा मामीच्या जाचाला कंटाळून घराबाहेर पडला आणि शिवरायांच्या सैन्यात दाखल व्हायचे असे त्याने ठरविले. तो शिवरायांपर्यंत पोहोचला. दरबारातील छोटी मोठी कामे तो करू लागला. एके दिवशी शिवरायांपर्यंत बातमी आली की लियाकत खान हा आपल्यावर हल्ला करणार आहे. ही बातमी शिवरायांनी सर्व मावळ्यांना सांगितली. त्यावेळी सर्व मावळे लियाकत खानवर हल्ला करण्यासाठी मी जाणार असे म्हणू लागले. परंतु शिवरायांनी हे काम सदाशिवावर सोपवले. सदाशिव सुरुवातीला घाबरला पण नंतर त्याने होकार दिला. रात्र झाली. लियाकत खान गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. सदाशिवही त्याच्यावर चाल करून गेला. क्षणात सगळे जळून खाक झाले. हे पाहून शिवरायांनी सदाशिवाला सोन्याचे कडे आणि शाबासकी दिली. या पुस्तकातून मानवी मूल्ये, बुद्धिमत्ता आणि चातुर्य याचेही दर्शन होते. मला हे पुस्तक खूप आवडले. तुम्हीही वाचून पहा. धन्यवाद.
0: तन्वीनी वाचलेलं पुस्तक तिने आपल्यापर्यंत पोहोचवलं. तुम्हा सगळ्यांना वाटतंय ना की या सुट्टीत भरभरून पुस्तकं वाचूया. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आज आपण ऐकला. आजचा एकूणच गंमत जम्मत कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर ईमेल करून किंवा पत्र पाठवून अथवा फोन करून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. बराय तर मित्रमैत्रिणींनो, आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार, बाय, टाटा.

छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जंमत आताच आपण ऐकलात. पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम. सूत्रसंचालन होतं प्राची परांजपे यांचं आणि सादरकर्त्या होत्या नीलिमा पटवर्धन. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस, झालं सगळं. झालं बजेट तयार?
1: हो.
0: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
1: नको.
0: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
1: आणखी
0: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
1: आली आहे मोठी.
0: आता जाग बाई.
2: RBI सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: भरा।
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची। आला पगार? आता नवीन झुमके?
2: नाही, आधी बचत,
1: आधी झुमके। ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री।
3: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन।
4: आरबीआय सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा।
5: संध्याकाळचे 6:59 आणि 35 सेकंद होत आहेत। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर। श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता। आता ऐकूया प्रादेशिक बातम्या।

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस CPI CPIM VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि

0: मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: ऑपरेशन सिंधूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्त्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते. तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं चेन्नई सुपर किंग्ज पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं नाबाद 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांमध्ये 3 बाद 157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीद वीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत मालाड इथे पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतलेल्या पहिल्याच SRA जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक बेघर राहणार नाही यादृष्टीने SRA प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे.

0: या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ, पद्म पुरस्कार विजेते, संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय, पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्दस्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर ते दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब कोसळले. अनेक घरांचे पत्रे उडाले. सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्सपुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स. सोबत नवीन कारही घेऊन टाक त्याच लोन मधून. नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
4: इतकी काय घाई होती
3: अग.
4: आणि छोटी,
3: हे तुझ्या नावे. आणि हे
4: माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी, तुझ्या नावे
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
3: शुभ बोला हो.
4: काय?
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. संध्याकाळचे 7:11 आणि 47 सेकंद होत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
8: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
8: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरु

0: दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही सूरगौरव संध्या.
1: एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंयत वीणाताई. लिझ माइटनर, गोल्डा मायर, रोझलिंड फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारिया मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. जसं रोझलिन फ्रँकलिनचं आणि लिझ माइटनरचं, म्हणजे की दोघींनी हे 20व्या शतकात केवढे तरी बदल करून आणलेले आहेत. ते 1950-52 साली रोझलिनने आणि 1900 साधारण त्याच मागे पुढे लिझ माइटनर. हा दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन यांनी जगाचे एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला आणि एकीने भौतिक शास्त्रात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष जिथे अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्या त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाही, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखलं झालं. तर मग मला असं वाटलं की ह्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता किंवा चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतात, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या हातून अधिक चांगलं आणखीन भरीव झालं, आणखीन पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी. जे आमच्या घरात लेखी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्गात काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण ही गरज आहे. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहे ते पर्यावरण बिघडले की तिथल्या तिथल्या घटक सगळे विरघळायलाच लागतात, नाहीच व्हायला. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तो योग्य तर तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझलिन फ्रँकलिन आणि लिझ माइटनर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं त्यांना इतकं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलिनचं किंवा लिझ माइटनरला 9-10 वर्ष परागंदाव असते जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं, म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यमं किंवा प्रवासाचे मार्ग

0: नव्हते. अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली, तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार घेऊन राहावं लागला आणि ती अविवाहित माता होती. ते तिला लपवून ठेवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत नेण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. आयडा स्कडर सरकीबाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसतीच डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं, अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल, परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खातरदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं, हाही प्रश्न असतोच. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं, काम करणाऱ्या स्त्रियांचं, शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्यासमोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी करते अशा भावनेतून लिहिलं नाही. मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला, म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती की तू हे लिहिलं पाहिजे. गोल्डा सरकीबाई, जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार आणि इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार, हे जिथे एक स्त्री आणि तिचा तो देश इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची. आम्हाला माहितच, म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचणारी समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणते होतो त्या, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या मार्गात, ते बघताना असं वाटतं की या किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सांडण्याचे प्रयत्न करूनही कशी तिची कोण राहिली, मग हे वेगळी वेगळी क्षेत्र आहे, वेगळे वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आहे, म्हणजे शोध तोही घेतला, पण महान स्त्रिया होत्या, पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेले.
1: मीनाताई, माझं हे निरीक्षण आहे की ही पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्यामध्ये माहिती मिळत असली वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहितीचा भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो. ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवतं, मला जे लिहावंसं वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं, ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररीन असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक, समजा रोझेलिनचा हातात आलं, तर मी एका पुस्तकावर थांबत नाही. अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिचं, कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररीन. मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे, ह्याचं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे म्हणजे मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितला, तिकडे तो तसा सांगितलाय, मग खरा काय असा, हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणार आहे म्हणून मी माहिती शोधते असा तो प्रकार नाही, उलट आहे. मी माहिती शोधत जाते, माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीचं उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच मी तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून ते प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते व्यक्ती राहतं. पण असं जसं तर नाही, हे लोकोत्तर आहे, नाही हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला आजपर्यंत माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने फार वरच्या दर्जा ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. म्हणजे केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाल्ली हा माझ्या दृष्टीने पराक्रम नव्हता. तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडीशी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही, तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची, कशी ओळखायची, यासाठी तुम्हाला भरपूर अवांतर वाचन असावं लागतं. म्हणजे एक साधं उदाहरण देईन की मी इकडे कारभार लिहिलं, त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्या वर लिहिलं, त्यांच्या नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे साऊथ आफ्रिके. तर त्या आता दोन्ही ठिकाणी एक काळे आफ्रिकन, पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि

0: तुमचे ते सोडवण्याचे प्रयत्नही वेगळे होते.
1: तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक राजकीय किंवा तिथले कोण त्यांच्या ज्या संस्थात्मक काही रचना असतील ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या किंवा त्यांच्यासाठी गोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. म्हणजे केवळ काळी व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी मुळे असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र तेव्हा तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं ताण्यामाण्यांचं त्यांच्या असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधांचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं गोल्डाचं लिहिताना गोल्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती म्हणजे काय आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागची ध्येय काय, ह्याचा तुम्हाला शोध वेगळ्या वेगळ्या पातळीवरून घ्यावा लागतो. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकच त्याच्यातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातली काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी रंगावी लागते. तुम्ही हवे चित्र काढू शकत नाही, कागदार काहीतरी तुम्हाला पेंट घ्यावं लागतं किंवा काहीतरी रेखाटावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते.
2: मीनाताई शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
1: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी मुळीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपत, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात, त्यांची माध्यमं बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघितलं, चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात, की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तर तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञान माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट, कालानुरूप त्यांची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते, मी सामाजिक पारायणे केले, म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावंसं वाटेल असं. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल पण त्यांना हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या हातातल्या तुमच्या स्मार्टफोन्सनी त्यांना गुंतवलेलं आहे. त्यांचा एक अटेन्शन स्पॅन ज्याला म्हणतात, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेराव त्यांच्याकडे, तर हे थोडस झालेलं आहे. निर्विवाद त्याच्या हे नाही, पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते. हेही निवृत्ती बदल म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला लावलं मोठ्याने, त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याच्यातून नृत्य निर्माण केलं तर ते त्याच्यात भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. नुसतं वाचा म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते तर मुलं वाचायला तयार नसतात, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला. त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच त्यांना वेडावून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड होतं म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाडं डोळ्यासमोर येतील. तर हे वैविध्य आम्ही विचारांचं जे ताकद असते ती घालवतो. त्या मुलांना विचारायला लावणं आणि त्या चटपटीत जी समाज माहिती आहे हातातली स्मार्टफोन याच्यापासून दूर राखण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण असतं. म्हणजे हा त्याच्यामुळे आता झाले. आणि दुसरं, दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतात, त्याच्यामुळे वाचणारी मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोली भाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज भेटतात, 50-60 भेटतात, म्हणजे मागणी

0: आता विविध साहित्याची कमी असेल. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात किंवा वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी, आणि असं नाही इंग्रजी तरी कुठे वाचतायत, इंग्रजी माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतायत, पाच मुलं वाचत नाही ही ओरड आता सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असेल तर ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल, आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला की त्यांना वाचनाकडे कसं वळत, आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसतात. तो आपल्या ह्या आत्ताच्या मुलाखतीचा हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे, परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते हो, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, कसे लढले, झगडले, कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कार्वर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आताच आपण ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. यानंतर ऐकूया शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख, शके 1948, अर्थात 10 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया एक कीर्तन, पाणी म्हणजे जीवन. कीर्तनकार आहेत नरेंद्रबुवा हाटे. सादर करते रोशन जाधव. तर ऐकूया कीर्तन, पाणी म्हणजे जीवन.

सज्जनो जीव सृष्टी आणि वनस्पती सृष्टी या गरजा पाणी हा अत्यंत आवश्यक म्हणूनच महत्त्वाचा घटक आहे. सजीव सृष्टीच्या जीवनाला उपकारक असल्या कारणानेच पाण्यालाच आपण जीवन असे म्हणतो. पाण्याच्या अत्यंतिक उपयुक्ततेमुळेच पाणी पूजनीय मानलं जातं. जगात सर्वत्रच पाण्याची अर्थातच जलदैवतेची पूजा केली जाते. आपल्याकडील संस्कृत आध्यात्मिक वाङ्मयात आणि संत साहित्यात पाण्याची उपमा आनंद ज्ञान विवेक आणि स्वधर्माला दिलेली आढळते. श्री तुकाराम महाराजही आपल्या आजच्या निरूपणाच्या अभंगात अशीच पाणी आणि आनंद याची सांगड घालत आहेत. दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त झाल्याचा जो आनंद आहे त्या आनंदाला पूर आल्याचं ते या अभंगात सांगत आहेत. पूर आला आनंदाचा, पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या. केवळ मानवी जन्म प्राप्त झाल्याचा आनंद नाही तर या जन्मात अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. लाटा उसळती

प्रेमाच्या पावसाळ्यात नदीला पूर आला आणि पाणी वर चढलं की असंख्य ठिकाणी पट्टीचे पोहणारे लोक त्या पुराच्या पाण्यामध्ये धडाधड उड्या मारतात आणि पोहत पोहत पहिल तीर गाठतात. अशा पुराच्या पाण्यात उडी घालून पोहणं आणि पहिली तीर गाठणं हे धाडसाचं काम आहे, पण असं धाडसी पोहणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. आनंदाच्या पुराच्या पाण्यात भक्तिप्रेमाच्या लाटा उसळत आहेत. अशा वेळी श्री तुकाराम महाराज म्हणतायत, बांधू विठ्ठल सांगणी पोहुनी जाबू पहिल थडी, अवहे जनगडी घाला उडी भाईन. श्री तुकाराम महाराज सगळ्यांनाच या आनंदाच्या पुरात पोहण्याला बोलावीत आहे, पण सगळे थोडीच अशा पुरात पोहू शकणार तेव्हा अशी शंका डोकावू नये म्हणून अगोदरच महाराज सांगतायत की श्री विठ्ठल नामाची श्री विठ्ठल भक्तीची सांगड बांधून या पाण्यात पोहता येईल. आपण तसं करून पहिलं थडीला पोहून जाऊया. बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थडी. असं पाणी सदा सर्व काळ पाहायला मिळत नाही. मानवी जीवन म्हणजेच अमृत तत्वाला पोहोचवणारं जीवन आहे. महाराज म्हणतात, हे

म्हणून अगोदरच महाराज सांगतायत की श्री विठ्ठल नामाची श्री विठ्ठल भक्तीची सांगड बांधून या पाण्यात पोहोचाईल. आपण तसं करून पहिलं थडीला पोहून जाऊया. बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थडी. असं पाणी सदा सर्व काळ पाहायला मिळत नाही. मानवी जीवन म्हणजेच अमृत तत्वाला पोहोचवणारं जीवन आहे. महाराज म्हणतात हे तो नाही सर्व काळ, हे तो नाही सर्व काळ, अमूप अमृताची जळ. असं हे मानवी जीवनरूपी अमृताचं जल महद भाग्यानं प्राप्त होत. तुकोबाराय म्हणतायत की तुका म्हणे थोरा पुण्ये ओघाला येणे पंथे, तुका म्हणे थोरा पुण्ये ओघाला येणे पंथे. सज्जन हो, हा मानवी जीवनाचा लाभ जो आपल्याला ला झालाय तोच आनंदाचा पूर आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतायत सर्व देहा माझी श्रेष्ठ, मानव देह अतिवरिष्ठ, जयाचे निचुके अरिष्ट जन्म मरणाचे. तेव्हा जन्म मरणाचं संकट दूर करणं म्हणजेच भवनदी पार करून पहिलं थडी जाण्याचा संकल्प करणं आवश्यक आहे. अशी संधी वारंवार येत नसते असंच श्री संत तुकाराम महाराज आपल्या मूळ अभंगात प्रतिपादन करीत आहेत. या प्रतिपादनात पाण्याची उपमा मानवी जीवनाला दिली आहे. पाणी अत्यंत महत्वाचं आहे, सर्व जीवनासाठी आवश्यकता असल्या कारणाने पाण्यालाच जीवन म्हटलंय. व्यावहारिक जीवनात पाणी अत्यंत सौख्यकारी आहे, गुणकारी आहे. संतच म्हणतायत स्वच्छ शीतळे सुगंधे, स्वच्छ शीतळे सुगंधे, जळे होती सुखप्रदे. इतकंच नाही तर मेघवृष्टीमुळीच या मानवी जीवनाला आवश्यक अशा धनधान्यारिकांचा लाभ करून देत असते. सुखसमृद्धी प्राप्त होते ती मेघवृष्टीमुळे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात का वार्षे आणि ये मेघू, का वार्षे आणि ये मेघू, मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टी स्तव भोगू सस्य सुखाचा. धान्याची सुखसमृद्धी करता पाऊस पाणी आवश्यक आहे, याचा संतांनी उल्लेख केलाय. पाणी आणि स्वधर्म म्हणजे स्वकर्तव्य कर्म यांची सांगड घालून दृष्टांत देताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत जळचरा जळ सांडे तत्क्षणी मरण मांडे, हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. मनुष्याला स्वधर्म म्हणजेच स्वकर्तव्याचरण पार पाडल्याशिवाय तरुणोपाय नाही. कर्तव्य विनमुख माणूस मृत्यूलाच जवळ करीत असतो याची जाणीव करून देताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे जलचरांनी जलाशयाचा आश्रय सोडला की त्यांचा मृत्यू ओढवलाच, त्याचप्रमाणे कर्तव्य विनमुख जीवाची गत होणार आहे. येथे कर्तव्याचरण आणि पाणी यांची सांगड घातली गेली आहे, त्यातले साम्य स्पष्ट केलं आहे. पाणी ही सर्व जीवसृष्टीला अमोल देणगी आहे. पाणी नसेल तर शरीरशुद्धी, मलशुद्धी, वस्त्रशुद्धी इत्यादी काहीच शक्य नाही. श्री तुकाराम महाराज म्हणतात की पाणी नसेल तर शेती बागायती सुद्धा शक्य होणार नाही आहे. आणि म्हणूनच ते म्हणतायत नाही

परे या नमानास स्थान दिले किंबहुना सर्व नद्या या पूज्य तीर्थही मानल्या गेल्या. देव देवतांप्रमाणेच आपल्याकडे नद्यांचं स्तोत्र आहे. गंगा लहरीचं प्रसिद्धच आहे. एका ठिकाणी म्हटलंय, नमामि गंगे तव पाद पंकजम, नमामि गंगे तव पाद पंकजम, सुरासुरही वंदिति दिव्य लोकं, मुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यं, भावानुसारेण सदा नराणाम. अशी गंगा मैयाची स्तुती केली आहे. सजीव सृष्टीला नद्यांचं महात्म्य काही वेगळं सांगायला नको. असे अखिल जीवसृष्टीला उपकारक पाणी महत भाग्यानं किंवा महत प्रयत्नानं आपणास उपलब्ध झालंय, त्याचा वापर आपण नीट केला पाहिजे. पाणी सदोदित उपलब्ध व्हावं, पाऊस पाणी उत्तम असावा याकरता वृक्षांची लागवड, राणे जंगले यांची जपवणूक करून पाऊस पडेल पडलेले पाणी अडवून जमिनीत जिरवून पुन्हा आपल्यालाच विहिरी तलावांची पाण्याची आवश्यक जोडी पातळी कायम ठेवणे शक्य होईल याकरता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हा सामान्यातल्या सामान्य माणसालाही विचार कळला पाहिजे, पटला पाहिजे. श्री समर्थ रामदास स्वामी अशा सामान्य जीवाच्या विचाराचा निर्देश करीत आहेत. ते दासबोधात म्हणतात, एक म्हणती पाऊस असावा, एक म्हणती पाऊस असावा, मग सकल योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. वृक्षराईनं जमिनीत पाणी टिकून राहतं. जमिनीत ओल असते, तेथे अशी ओल नाही तेथे बीज पेरून काही उपयोग नाही, तो मूर्खपणा ठरतो. नाही तेथे ओल बीजवेची मूर्ख दो, पर्जन्यात अन्न संभवा या गीता वचनानुसार पर्जन्य वृष्टीनं वनस्पती सृष्टी उत्तम असते आणि वनस्पती सृष्टीमुळे पर्जन्य उत्तम राहतं. आणि म्हणूनच या ठिकाणी मी सूर्याचे निवेशे, तपे तई हे शोषे, पाठी इंद्र होऊनी वर्षे, ते पुढती भरे. तेव्हा अशी जलसंपत्ती ही जीवसृष्टीसाठी ईश्वराकडनं मिळते किंवा निसर्गाकडनं मिळते. याच जलसंपत्तीचं नियोजन जतन आणि उपयोग योग्य रीतीनं करून सस्य समृद्धी म्हणजेच हरित क्रांती घडवून आणून सर्वजण सुखी होऊया याचसाठी तुकाराम महाराजांनी या जलसंपत्तीबद्दल बोलताना असं स्पष्ट सांगितलंय की असं पाणी वारंवार मिळत नाही, प्रयत्नाने मिळतं. तो प्रयत्न आपण करून हे अमृत जीवन, अमृताचं जीवन आपल्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून ते आपल्या मूळ पदामध्ये म्हणतात,

या पाण्याचा आणखीन एक थोर गुण आहे, त्याच्यात आध्यात्मिक समत्व आहे. सज्जनांची पाण्याबरोबर तुलना संतांनी केली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणते, गायीची तृषा हरू, गायीची तृषा हरू, का व्याघ्रा विष होऊन या मारू, ऐसे नेण्याची का करू तोय जैसे. हा पाण्याचा महिमा आहे. औषधम जान्हवी तोयम या वचनानुसार पाण्याचा औषध म्हणूनही गुणकारी उपयोग आहे. एका जुन्या सुभाषितात तसं स्पष्ट केलंय, भोजनांते पिबित्तक्रम, भोजनांते पिबित्तक्रम, दिनांते दुग्ध प्राशनम, निशांते प्राशये नीरम, किम तद वैद्यस्य प्रयोजनम. शुद्ध पाणी हे आरोग्याला उत्तम आणि आवश्यक आहे. प्राचीन काळापासून आपल्या भारतात नदी, नाले, समुद्र, तलाव, सरोवर

पाणी काय, शेत काय, शेतीतलं उत्पन्न काय, या सर्वांकडेच परमेश्वराच्या दृष्टीनं पाहणाऱ्या एका संताचं चरित्र आपण पाहूया.

पांडुरंगाच्या असंख्य भक्तांमध्ये संत सावतामाळी हे संतांमधील संत शिरोमणीच होते. परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होतीच, पण विशेष म्हणजे ते सर्वत्र परमेश्वराला पाहत होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ही भूमिका त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे मुरली होती, आणि त्यामुळे त्यांची शेती वाडी ही त्यांची नव्हतीच. त्याचा मालक पंढरीचा पांडुरंग.

होता. इतकंच नाही तर शेतातील वृक्ष, वल्ली, भाजीपाला, वीर, मोठ, इतकं सारं सारं विठ्ठलमयच होतं एका ठिकाणी. आणि कवीनच त्यांचं या भूमिकेचं वर्णन केलेलं आहे.

शेतमाळ्यातील वृक्षवल्लीच्या रूपाने पांडुरंगच भरलेला आहे आणि यामुळेच त्या शेतमाळ्याची निगा राखणं ही पांडुरंगाची सेवा असं सावतामाळी समजत होते. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी हेच नाही का म्हटलं, तरी तया सर्वात्मगा ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केल्या अपारा तोषा लागी. अशाच भूमिकेत श्री सावतामाळी त्यांच्या शेतमाळ्याची आणि सेवा करीत होते, पांडुरंगाची सेवा म्हणूनच करीत होते. अशी सेवा करीत असता त्यांना पंढरपूरला जाऊन कधीही श्री पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही. त्याची बायको आणि मुलगी छोटीशी नागू ती पंढरपूरला जाण्यासाठी त्यांना आग्रह धरीत असत, पण ते म्हणायचे, अग बायानो, आपल्या शेताचा धनी पंढरीनाथ आहे, त्यांनी या शेतमळ्याची निगा राखायला आपल्याला सांगितलंय, ते काम टाकून आपल्याला पंढरीची वाट धरता येईल का? वारी करता येणार नाही. माझा पांडुरंग माझ्या या कामातून भेटतोय मला, तुम्ही सेवा करा, अनुभव घ्या. एका कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वारकरी पंढरपूरला निघाले होते. त्या वारकऱ्यांना पाहून नागूला वाटलं, आपल्या मालकाला पांडुरंगाला आपल्या या शेतातील भाजीपाला नेऊन द्यावा, आणि म्हणून तिनं आपल्या वडिलांना सावता म्हणायला विचारलं की ही भाजीपाला आपण पांडुरंगाला नेऊन देऊया का? अगं फार चांगली गोष्ट आहे, माझ्या पांडुरंगाला द्यायचं हरकत नाही, त्याचंच आहे, त्याला नेऊन दिलं पाहिजे. म्हणून स्वतः सावता म्हणाली चांगलीशी भाजी खुरडून काढली, केळीच्या पानात बांधली आणि म्हणाले, नेऊन दे त्या वारकऱ्यांबरोबर पांडुरंगाला. आणि नागू शेताच्या बांधावर आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या त्या वारकऱ्यांना सांगू लागली की माझी ही भाजी जी आहे ना ती पांडुरंगाला नेऊन देता का? कार्तिकी हरी दिनी पंढरीला

वारकऱ्यांच्या हातामध्ये हिनं भाजी ठेवली, मात्र तो काय सांगावं, त्या वारकऱ्यांनी दिली टाकून बाजूला, काय या तुझ्या भाजीला आमचा पांडुरंग सुकलाय, होय चल हो बाजूला, असं म्हणून आणि तिला बाजूला सारली. ती पुन्हा पुन्हा म्हणते आहे की अहो ऐका तर माझं.

न्यावने घ्या ना, एवढी भाजी माझ्या पांडुरंगाला द्या. परंतु त्याने ती काही घेतली नाही आणि पंढरीला नेली नाही. आकाशातील द्वादश आदित्य पाहतायत आणि त्यांनी वारकऱ्यांचं रूप घेऊन ती भाजी त्या मुलीकडनं घेतली आणि पंढरीनाथाला नेऊन दिली. पांडुरंगाला सांगितलं, देवा तुझ्याकडे येणारे सारे वारकरी काही शुद्ध भक्तिभावाचे नाही आहेत, किंबहुना त्यांना सर्वत्र पांडुरंग दिसत नाही, तर या सर्वांचे डोळे उघडण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. आणि याप्रमाणे देवाला सांगितल्यानंतर देव पंढरीतून निघाले. अरण गावाला प्रकट झाले सावता माळ्याच्या पुढ्यात आणि सांगू लागले की अरे माझ्या मागे चोर लागलेत, त्यांना आणखीन माझ्या मागे लागून आणि मला पकडायचं आहे, तर कृपा करून मला तू लपव कुठेतरी. देवा तुम्हाला आणखीन कुठे लपवायचं, लपवायला जागाच नाही, अरे तुझ्या हृदयात लपव. सावता माळ्याने पांडुरंगाला हृदयात ठेवलेलं आहे आणि पाठोपाठ मात्र पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये पांडुरंग मूर्ती दिसत नाही. पाहिल्यावर ज्ञानोबा नामदेव हे सर्व संत सावता माळ्यापर्यंत येऊन

0: अरे आमच्या पांडुरंगाला कुठेला बोलायस?
1: पंढरीनाथा जगन्नाथा, पंढरी माझी नाही श्री हरी, अरणगावी आले श्रीपती, तूच लपविला जाणे निश्चिती।
0: रागानाहून पांडुरंगाने आपल्या उपरण्याचा आणखीन एक शेमला बाहेर काढलेला होता।
1: ते पाहिलं मात्र आणि ज्ञानेश्वरांनी ओळखलं,
0: देव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि आनंद झाला। त्या ठिकाणी भक्तीच्या पुरामध्ये पांडुरंग सापडतो आणि हेच तुकोबांनी आपल्या मूळ पदामध्ये सांगितलं, पुर आ

शेतकरी बंधू भगिनींसाठीचा खास कार्यक्रम माझावर माझं शिवार आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमात आपण ऐकलं कीर्तन पाणी म्हणजे जीवन. कीर्तनकार होते नरेंद्रबुवा हाटे. सादर करते रोशन जाधव. श्रोते हो एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537° मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. एक निवेदन, शाळेची उन्हाळी सुट्टी म्हणजे मजा, मस्ती आणि धमाल. आंबे, फणस, जांभळं, करवंद अशा रानमेव्याचा आस्वाद घेण्यासोबतच पर्वणी असते ती नवीन काहीतरी शिकण्याची. विणकाम, भरतकाम, शिवणकाम, तर कधी सायकलिंग, पोहणं, झाडावर चढणं, आजोळी आपल्या भावंडांबरोबर सूरपारंब्यांची धमाल करणं, घरातील एखादी वस्तू रिपेअर करणं, अशा कितीतरी गोष्टी आपण कळत नकळत सुट्टीच्या दिवसात शिकतो. या आठवणी मनात जागवल्या की बालपणीचा काळ सुखाचा हे आपसुक ओठांवर येतं. तुमच्याही उन्हाळी सुट्टीतील आठवणी असतीलच ना? तर मग बोलूया उन्हाळी सुट्टी आठवणींचा खजिना या विषयावर स्वरसंवाद या आमच्या कार्यक्रमात. सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी सकाळी 11:05 ते 11:40 या वेळेत. संवादिका आहेत मेघा अमित. संपर्कासाठी फोन नंबर 45151 आणि 45151 30. मुंबईबाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा STD कोड जरूर लावावा. निवेदन संपलं.
1: श्रोते हो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
3: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: तर मित्र हो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.

0: श्रोते हो आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूर गौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.

बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूर गौरव संध्या।

0: श्रोतेहो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता
2: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्व पक्ष नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
3: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट के लिए बहुत बहुत बधाई देता.

0: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे. देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं. पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले. त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या. विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते. विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे. त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला. देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश

0: करण्यात आला. पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातल्या आरोप गंभीर स्वरूपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण ऐकता येईल. संध्याकाळचे 8:15 होत आहेत. ऐकूया पुढील कार्यक्रम लोकसंगीत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया पोवाडा. गायला आहे रामजन बगणेकर आणि सहकार्यांनी.
2: धन्य धन्य शिवाजी राजे कीर्ती ज्यांची गाजे नौबत रवाजे दखन देशात.

1667 साली शाहिस्त खाना आला पुण्याला शुभाने विचार करून निकावा हो केला रात्रीच्या वेळेला वाड्यात गाठलं तेला

आणि पोर्तुगीज वेगळे होते शिवाजी राजांचे. 1674 आला राजा करण्याला छत्रपती शिवाजी राजांना.

शाहीर रमजान बगणेकर आणि सहकाऱ्यांनी गायलेल्या या पोवाड्यानंतर लोकसंगीताच्या कार्यक्रमात यापुढे ऐकूया शंकर महादेव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पारंपरिक देवगीत.

आता आपण ऐकलं शंकर महादेव पाटील आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे पारंपरिक गीत. या गीतासोबतच लोकसंगीताचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR ह्या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण ऐकता येईल. रात्रीचे 8:30 आणि 28 सेकंद होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील संत मीराबाई यांचं हे भजन. बोल आहे माई मैने गोविंद लीनो.

आताच आपण ऐकलं जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात संत मीराबाई यांचं भजन. हिंदी सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांता चटर्जी यांच्या आवाजातील संत नानक यांचं भजन.

शांता चटर्जी यांच्या स्वरातील संत नानक यांच्या भजनानंतर आता ऐकूया शीला वर्मा यांनी गायलेलं संत मीराबाईंचं हे भजन. बोल आहेत मैं तो गिरधर के घर.

मराठी सभा आता समाप्त होत आहे. FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण सुद्धा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट 5:50 पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम.